0: रामकृष्ण हरी। देव हा माणसाच्या मनात जेवढा असतो त्यापेक्षा जास्त माणसाच्या कर्मात असतो, आणि आपल्या चांगल्या कर्मातला देव कोणाला दाखवण्याची गरज नसते, तो सर्वांना दिसत असतो। म्हणून मंदिरातला देव एक वेळ टाळला तरी चालेल, पण कर्मातला देव कधीही टाळू नका, कारण आपले कर्म हेच परतून येताना दुप्पट परिणाम घेऊन येतात। चांगली कर्मे ही नक्कीच उचित फळ देतील, त्याचबरोबर चुकीच्या कार्याची परिणिती देखील ठरलेली असते। रामकृष्ण हरी।
1: आपण ट्यून केलंय रेडिओ मन भवन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग। आपलं खानदेश, आपली माणसं।

श्रोते हो नमस्कार, आपण ट्यून केले रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग आरजे शुभांगी सोबत शुभदिन आयोरेमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. आज 5 ऑगस्ट हा दिवस जागतिक तंत्रज्ञान आणि मानवी इतिहासाच्या दृष्टीने विशेष मानला जातो. आंतरराष्ट्रीय ट्रॅफिक सिग्नल दिन. अमेरिकेतील क्लीव्हलँड शहरात जगातील पहिला इलेक्ट्रिक ट्रॅफिक सिग्नल बसवण्यात आला होता. रस्त्यावरील शिस्त आणि सुरक्षिततेसाठी बनवलेला हा ट्रॅफिक सिग्नल आपल्याला आयुष्याचे 3 मोठे धडे देतो. लाल दिवा, थांबणं आणि संयम बाळगणं. पिवळा दिवा, विचार करून तयारी करणं. आणि हिरवा, आत्मविश्वासानं पुढे जाणं. चंद्रावरचं पहिलं पाऊल ठेवणारे नील आर्मस्ट्रॉंग जयंती. 5 ऑगस्ट 1930 रोजी जगातील महान अंतराळवीर नील आर्मस्ट्रॉंग यांचा जन्म झाला होता, ज्यांनी 20 जुलै 1969 रोजी चंद्रावर पहिलं पाऊल ठेवून अशक्य ते शक्य करून दाखवलं होतं. आज 90s आपल्या सगळ्यांची लाडकी आणि चुलबुली अभिनेत्री काजोल हिचा वाढदिवस आहे. हिंदी चित्रपटसृष्टीतील अत्यंत गुणी, नैसर्गिक अभिनय करणारी आणि दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे, कुछ कुछ होता है, गुप्त यासारख्या शेकडो सुपरहिट चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी अभिनेत्री काजोल आज तिचा वाढदिवस साजरा करतीये. जेनेलिया डेसुजा, तुझे मेरी कसम आणि जाने तू या जानेना मधून आपल्या निरागस अभिनयानं भुरळ पाडणारी अभिनेत्री जेनेलिया आज तिचा वाढदिवस साजरा करते. आज ट्रॅफिक सिग्नल दिनाच्या निमित्ताने आयुष्यातील संयमाचं महत्व सांगणारा एक सुंदर विचार. आयुष्यात जेव्हा जेव्हा एखादी अडचण किंवा लाल दिवा समोर येतो तेव्हा घाबरू नका. लाल दिवा हा तुम्हाला थांबवण्यासाठी नसतो तर पुढील प्रवाहासाठी स्वतःला तयार करण्यासाठी असतो. संयम ठेवा, हिरवा दिवा नक्कीच लागणार. आयुष्यात थोडा वेळ थांबणं म्हणजे हार मानणं नसतं तर पुढच्या मोठ्या उड्डाणाची तयारी असते. आजची बोधकथा. एक तरुण मुलगा होता, त्याला आयुष्यात प्रत्येक गोष्ट खूप वेगानं हवी होती. तो रस्त्यांवरून गाडी चालवताना नेहमी घाईत असायचा, सिग्नल तोडायचा आणि वेगाच्या नादात अनेकदा अपघाताला आमंत्रण द्यायचा. एकदा तो आपल्या आजोबांसोबत शहरात जात होता. वाटेत एका मोठ्या चौकात ट्रॅफिक सिग्नलवर लाल दिवा लागला. तो मुलगा चिडला आणि म्हणाला, आजोबा, हे सिग्नल उगाच वेळ वाया घालवतात, मला अजिबात थांबायला आवडत नाही इथं. आजोबा शांतपणे हसले आणि म्हणाले, बाळा, जर हा लाल दिवा लागला नसता आणि चारही बाजूंच्या गाड्या एकाच वेळी वेगाने आल्या असत्या तर काय झालं असतं? मुलाने उत्तर दिलं, मोठा अपघात झाला असता. आजोबा म्हणाले, अगदी बरोबर, हा लाल दिवा तुला थांबून तुझा वेळ वाया घालवत नाही तर तुला आणि समोरच्या व्यक्तीला सुरक्षित ठेवतो. पिवळा दिवा तुला विचार करायला शिकवतो आणि हिरवा दिवा तुला आत्मविश्वासाने पुढे जाण्याला मार्ग देतो. आयुष्यात सुद्धा ज्याला योग्य वेळी थांबणं जमलं तोच माणूस आयुष्याची शर्यत सुरक्षितपणे आणि यशस्वीपणे जिंकू शकतो. मुलाला आजोबांचं म्हणणं पटलं. त्याने त्या दिवसापासून घाईघाईत निर्णय घेणं सोडलं आणि आयुष्यात संयमाचं महत्त्व ओळखलं. आजच्या या धावपळीच्या युगात आपण सर्वच खूप घाईत असतो, पण लक्षात ठेवलं पाहिजे, आयुष्यात प्रत्येक गोष्टीची एक योग्य वेळ असते. जर सध्या तुमच्या आयुष्यात लाल दिवा किंवा अडचण किंवा प्रतीक्षा असेल तर शांत राहा. योग्य वेळ येताच हिरवा दिवा नक्की लागेल आणि तुमचा प्रवास खूप सुंदर होईल. श्रोते हो, आज बुधवार. आठवड्याचा मध्य आला की बऱ्याचदा आपल्याला थकवा जाणवतो किंवा कामाचा कंटाळा येतो, पण विचार करा, निसर्गानं दिलेला हा नवीन दिवस एक नवीन संधी असते. आज 5 ऑगस्टचा हा दिवस आपल्याला ट्रॅफिक सिग्नलमधून संयमाची आणि काजोलच्या अभिनयातून बिनधास्त आणि आनंदी जगण्याची प्रेरणा देतो. तेव्हा आजच्या शुभदिन आयोरेमध्ये इथंच थांबूया. पुन्हा भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग आरजे शुभांगी सोबत.

0: नमस्कार श्रोते हो, आपल्या शरीराला काही रोग झाला तर आपण लगेच त्याची काळजी घेतो। वास्तविक त्या शरीरात आपण राहतो। आपले मन शरीराहून अधिक आपल्या जवळ आहे। शोक, चिंता, भय आणि मोह यांनी मनाची प्रकृती बिघडते, त्यामुळे आपण आपला आनंद गमावून बसतो। तरी आपण आपल्या मनाच्या प्रकृतीची काळजीच घेत नाही। मनाच्या करुणेच्या पोटी या प्रवचनांचा जन्म झाला आहे। शरीराला जसे रोग पोखरतात, तसे काम, क्रोध, लोभ, द्वेष, मत्सर, लौकिक स्वार्थ, संशय आणि वाकडी बुद्धी माणसाच्या मनाला निसत्व करतात आणि त्यांच्यापायी जीव हैराण होतो। आपले मन दोषमुक्त आणि निरोगी करून स्वस्थ, शांत आणि परोपकारी जीवन कसे जगावे हे अत्यंत सोप्या भाषेत या प्रवचनामध्ये श्री महाराजांनी समजावून दिले आहे।
1: 5 ऑगस्ट श्रीराम समर्थ। देहाचं मी हा भ्रम, आपण कोण, आपले कर्तव्य काय हे कळण्यास असे व्यवहारात जरूर असते। त्याचबरोबरच परमार्थात सुद्धा मी कोण हे कळले पाहिजे। ज्याला मी माझे म्हणतो तो मी नव्हे खास। माझा देह म्हटल्यावर मी त्याहून निराळाच नव्हे का? देहाला ताप आला तर मला ताप आला, देह वाढला तर मी वाढलो असे म्हणतो हीच चूक, हाच भ्रम। वास्तविक देहाहून वेगळा असूनही देहच मी अशी भावना केली, म्हणून मी सुख दुःख अनुभवू लागलो। दुःख नको, सुख हवे असे मला वाटते। याचा अर्थ माझे मूळचे स्वरूप हे नित्य सुख रूपच असले पाहिजे। नदीच्या पात्रातले पाणी आणि तिथूनच भांड्यात आणलेले पाणी दोन्ही एकच, पण भांड्यातल्या पाण्याला चव किंवा स्वाद निराळाच येत असेल तर भांड्यात घाण आहे असे आपल्याला समजते। तसे सुखरूप असणाऱ्या आत्म्याचाच अंश असलेला जीव दुःखरूप झाला याचे कारण देहसंगती। एका गृहस्थाची बायको बाळंत झाली, तेव्हा त्याच्या मित्राने डॉक्टरची मदत आणि अशा इतर अनेक बाबतीत धावपळ केली, पण त्याने सोयर मुळीच पाळले नाही। त्या मित्राप्रमाणे आपण देहाबाबत वागले पाहिजे। एखादे झाड काढायचे असेल आणि ते पुन्हा वाढू नये अशी इच्छा असली तर त्याची पालवी बरोबर खुडून काम होत नाही, त्याच्या मुळाला पाणी घालणे बंद केले पाहिजे। तद्वतच संसाररूपी वृक्षाला आम्ही अभिमानाचे पाणी वारंवार घातल्यामुळे तो इतका फफावला आहे, तो अभिमान नष्ट केला पाहिजे। मी कर्म केले हा भ्रम टाकून दिला पाहिजे। खरा करता ईश्वर असताना जीव विनाकारणच मी करता असे मानतो। कर्तृत्व आपल्याकडे घेतल्यामुळे जीव सुखदुःख भोगतो, तेव्हा मी करता नसून राम करता ही भावना वाढवणे हीच खरी उपासना होय। आपल्या आयुष्यात ज्या ज्या गोष्टी घडतात त्या सर्व भगवंताच्या इच्छेनेच घडतात अशी पूर्ण खात्री झाली की मग सुखदुःख उरत नाही। ज्याची अशी खरी निष्ठा आहे त्याचे तेज काही निराळेच असते। अशा माणसाला अचल समाधान लाभते, किंबहुना हेच साधुत्वाचे मुख्य लक्षण जाणावे, हे आपल्या अंगी यावे म्हणून साधनाची सर्व खटपट चालते। खरोखर तुम्हा सर्वांना आता पुन्हा एकच सांगतो की सदैव नामाच राहण्याचा प्रयत्न करा आणि नीतीला धरून राहा, त्यानेच तुम्हाला भगवंत भेटेल। परमार्थात नीतीला, शुद्ध आचरणाला फार महत्त्व आहे। जो शुद्ध मनाने परमेश्वराचे चिंतन, नामस्मरण करतो त्याला सहाय्य करायला परमेश्वर सदैव तत्पर असतो। आपण त्या परमेश्वराला शरण जाऊन त्याच्या नामाचे प्रेम मागूया। दीनदयाळ भक्त वत्सल परमेश्वर कृपेचा वर्षाव करील याची खात्री बाळगा। नामस्मरण समजून करावे, समजून म्हणजे राम करता या भावनेत राहून। जानकी जीवन स्मरण, जय जय राम।
0: श्रोते हो, शेवटी श्री महाराजांच्या निरूपणाचे सार असे, वाटेल ते झाले तरी भगवंताचे नाम सोडू नका। नाम घेणाऱ्याचे राम कल्याण करतो हे माझे सांगणे शेवटपर्यंत विसरू नका।

0: आपण ट्यून केलं आहे रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग. आपलं खानदेश, आपली माणसं.
1: कृषी संदेश.

0: नमस्कार शेतकरी बंधूंनो, सीताफळ हे नाव जे आहे हेच मुळी अतिशय गोड नाव आहे आणि अलीकडच्या काळात या फळाला मोठ्या प्रमाणात मागणी वाढली आहे आणि ज्या पिकाचा पेरा वाढतो ज्याचं अधिक उत्पादन घ्यावं वाटतं त्याच्यामध्ये काही अडथळे येतात. सध्या काही भागामध्ये सीताफळावर मिलीबग जो आहे याचा उपद्रव आढळून आलेला आहे किंवा तशा प्रकारचं बरेच शेतकरी सांगून राहिलेले आहे. तर हा जो मिलीबग आहे ही एक महत्वाची कीड आहे. ही कीड जी आहे पानं, कोळ्या फांद्या, कळ्या आणि कोळी फुलं सुद्धा असतात त्याच्यामध्ये, त्याच्यातून रस शोषण करतात. त्यामुळे कळ्याची आणि फळाची गळ होते. फळांवर देखील या कीडीचा प्रादुर्भाव दिसतो आणि त्यामुळं नुकसान होतं. जून ते ऑगस्ट या पावसाळी हंगामात आणि नोव्हेंबर ते मार्च पर्यंत मिलीबग ही जी कीड आहे ही साधारणपणे जास्त कार्यक्षम असते. सर्वसाधारणपणे 28 ते 35 अंश सेंटीग्रेड तापमान आणि 67 ते 87% आर्द्रता, धुकट आकाश अशा हवामानात या किडीची जास्त वाढ होते. सीताफळावर जर आपल्याला सामूहिकरित्या जर आपण याचं व्यवस्थापन केलं मिलीबगचं तर ते अतिशय प्रभावी ठरेल. सामूहिक कीड व्यवस्थापन पद्धतीचा अंगीकार केला तर अतिशय फायदा होतो. या किडीच्या व्यवस्थापनासाठी सीताफळाच्या बागेची स्वच्छता अत्यंत महत्वाची आहे. बागेत पडलेले पानं आहेत, रोगट फळं आहेत, झाडावर लटकलेली काळी फळं आहेत, ती सर्वप्रथम बागेच्या बाहेर न्यायची आणि जाऊन टाकायची. बागेतील मित्र कीटकांचा सहार होणार नाही या बाबीकडे आपण लक्ष द्यायचं. उलट मित्र किडींचं संगोपन आपण कशा पद्धतीने करू शकतो यावर विचार करणं गरजेचं आहे. बागेभोवती या किडीच्या वाढीला पूरक असणारी झाडं जी असतात, सुरू आहे, तुती आहे, पेरू आहे, हे सगळे पूरक झाडं आहेत. ते जर आजूबाजूला असतील तर ते आपण शक्यतो लावण्याचं टाळलं पाहिजे. एखाद डुकटं झाड असेल, दुसरं तिसरं हे, तर आपण ते नष्ट केलं पाहिजे. झाडांना वळण व छाटणी अत्यंत महत्वाची. सीताफळामध्ये खोड जमिनीपासून 2 फुटापर्यंत रिकामा ठेवावं. खोडावर वरचेवर बोर्ड मिश्रण व कीटकनाशकाचा वापर करावा. खोडाची व फांद्याची बहारापूर्वी स्वच्छता महत्वाची आहे. जून जुलै महिन्यामध्ये या किडीची पिल्लं जी आहे ते खोडावून झाडावर चढतात. अशा वेळी 15 ते 20 सेंटीमीटर रुंदीची प्लास्टिकची जी पट्टी असते त्याला घेऊन घीस लावा. त्यामुळे खोडावर चढणारी जी ही जी काही मिलीबग कीडे आहेत ते घीसला चिटकून मृत पावतात. व्हर्टिसिलेम लिकॅनी हे जैविक कीटकनाशक जे म्हणतो आपण, ही व्हर्टिसिलेम लिकॅनी खरं सांगायचं म्हणजे एंटॉमोफेगस फंगस म्हणतात त्याला, किंवा किडींना रोग करणारी बुरशी. तर इथं चांगला वापर करू शकतो आपण. 4 ग्रॅम व्हर्टिसिलेम लिकॅनी अधिक 5 ग्रॅम फिश ऑइल रोज इन सोप, कारण की हा जो मिलीबग असतो याच्या तंतू असतात त्याच्यामध्ये औषध शेवटपर्यंत पोहोचत नाही, म्हणून आपण असं म्हणतो की व्हर्टिसिलेम लिकॅनी अधिक 5 ग्रॅम फिश ऑइल रोज इन सोप प्रति लिटर पाण्यातून जर फवारलं तर चांगल्या प्रकारची व्यवस्थापन योजना मिळते त्याच्यामध्ये. मिलीबग खाणारे परभक्षी कीटक ज्याला म्हणतो आपण क्रिप्टोलिमस मॉन्ट्रेझेरी, प्रति एकरी 600 या प्रमाणात 15 दिवसाच्या अंतरानं 3 ते 4 वेळा बागेत सायंकाळच्या वेळेस सोडावे. आता बऱ्याच वेळाची उपलब्धता होत नाही ही गोष्ट जरी खरी असली तरी त्या प्रमाणात जर मागणी वाढली तर उद्या चालून विद्यापीठ आहे किंवा जैविक कीड व्यवस्थापन संशोधन संस्था आहेत बेंगलोरला, याचा मोठ्या प्रमाणामध्ये उपलब्धता करून देऊ शकतात. मिलीबगला मारण जे काही परभक्षी मित्र कीटक आहेत तर त्याचं आपण संगोपन केलेलं पाहिजे. आणि याच्याबरोबर जर आवश्यकता असली तर 25 मिली एंडोसल्फॉन किंवा क्लोरोपायरिफॉस 25 मिली जे आहे त्याच्याबरोबर 25 ग्रॅम फिश ऑइल रोजिन सोप प्रति 10 लिटर पाण्यामध्ये घेऊन जर आपण फवारणी केली तर अतिशय चांगल्या प्रकारे आपल्याला याचं व्यवस्थापन मिळतं. सामूहिक एकीकृत कीड व्यवस्थापन पद्धतीचा अंगीकार करावा असा संदेश राहील. रसायनाचा वापर करण्यापूर्वी कृषी विज्ञान केंद्र करडा येथील पीक संरक्षण शाखेचे जे विशेषज्ञ आहेत त्यांच्याशी, उद्यान विद्या विशेष शाखेचे विशेषज्ञ आहेत त्यांच्याशी संपर्क करावा आणि आवश्यकतेनुसार शासनाच्या मार्गदर्शनाखाली याचं व्यवस्थापन करावं असा संदेश राहील. नमस्कार.
1: कृषी संदेश.
2: रेडिओ मन भावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.

0: अमरत्व.
1: आत्मा ही काही भौतिक शक्ती नव्हे, मानस शक्ती किंवा विचारशक्तीही नव्हे. तो मानस शक्तीचा किंवा विचारशक्तीचा निर्माता आहे. स्वतःच काही मानस किंवा विचारशक्ती नव्हे. तो देह घडवणारा आहे, स्वतःच काही देह नाही. कशावरून? उघडच आहे की देह कधी आत्मा असू शकत नाही. का नाही? कारण देह जड आहे, तो चैतन्यवान नाही. मेलेल्या माणसाचं कलेवर किंवा कसायाच्या दुकानातला मासाचा तुकडा कधी चैतन्यवान असतो का? यावर प्रश्न विचारला जाईल, चैतन्य म्हणजे काय? त्याला उत्तर असं की चैतन्य म्हणजे प्रतिक्रिया शक्ती. आता आपण यात अंमल खोल जाऊया. ही समोर एक सुरई आहे, ती मी पाहतो. आता मी पाहतो म्हणजे खरोखर काय घडतं? त्या सुरईपासूनचे काही प्रकाश किरण माझ्या डोळ्यामध्ये शिरतात. त्या किरणांनी माझ्या बुबुळांमागच्या पडद्यावर एक चित्र पडतं. ते चित्र नेऊन माझ्या मेंदूला सादर करण्यात येतं. पण अजूनही सुरई पाहणं ही क्रिया झाली नाही. शरीरक्रियाशास्त्रज्ञ ज्यांना संवेदनावाहक ज्ञानतंतू म्हणतात, ते ज्ञानतंतू तो ठसा आत मेंदूपर्यंत घेऊन जात असतात. पण अजूनही पाहण्याची प्रतिक्रिया घडत नाही. मेंदूमधील मज्जा केंद्र तो ठसा मनात सादर करतं, मन प्रतिक्रिया करतं, आणि अशी ही प्रतिक्रिया होता क्षणीच ती सुरई माझ्या मनापुढे लखकन चमकते. म्हणजे ती माझ्या मनाला गम्य होते, म्हणजेच मला ती दिसते. यापेक्षाही एक अगदी आपल्या नेहमीच्या परिचयाचं उदाहरण घ्या, म्हणजे ही गोष्ट अधिक चांगल्या पद्धतीने समजेल. समजा की तुम्ही खूप एकाग्रपणे माझं भाषण ऐकत आहात आणि एक डास तुमच्या नाकाच्या शेंड्यावर बसला असून फक्त डासच देऊ शकतात अशी ती गोड सुखसंवेदना तो तुम्हाला देतो आहे. पण तुम्ही माझं बोलणं ऐकण्यात इतकं तल्लीन झालेलं आहात की तुम्हाला त्या डासोबांचं ते चावणं मुळी जाणवतच नाही. पण म्हणजे खरोखर काय बरं घडतं? तो डास तुमच्या कातडीला एके ठिकाणी चावला, तिथे कित्येक ज्ञानतंतू अर्थातच आहेत. त्या ज्ञानतंतूंनी ती विशिष्ट संवेदना मेंदूपर्यंत नेऊन पोहोचवली, मेंदूवर तिचा ठसाही पडला. पण तुमचं मन दुसरीकडे, म्हणजे माझं बोलणं ऐकण्यात गुंतलेलं असल्यामुळे त्यांनी प्रतिक्रिया केली नाही आणि म्हणून तुम्हाला त्या डासाचं चावणं जाणवलं नाही. नवा ठसा आत आला पण मनानं जर प्रतिक्रिया केली नाही तर आपल्याला त्याचा बोध व्हायचा नाही. पण मनाने प्रतिक्रिया करताच आपल्याला त्या ठशाचा बोध होतो, म्हणजेच आपण पाहतो, आपण ऐकतो, आपण अनुभवतो वगैरे. मनाचीही प्रतिक्रिया घडताच सांख्यांच्या शब्दात म्हणायचं झालं म्हणजे मेंदूपर्यंत आलेला तो ठसा उजळून ज्ञानाचं स्फुरण होतं. या एकूण प्रक्रियेमध्ये आपण बघितलं की हा ज्ञानाचा प्रकाश शरीर देऊ शकत नाही. कारण आपण पाहिलं की मनाचं त्या ठशाकडे लक्ष नसेल तर आपल्याला त्याचा बोध होऊ शकत नाही. अशा काही घटना ऐकण्यात येतात की जी भाषा एक व्यक्ती कधीच शिकली नाही ती भाषा काही विशिष्ट अवस्थेत ती व्यक्ती बोलताना आढळलेली आहे. या बाबतीत पुढे चौकशी करता असं निदर्शनाला आलं की तो माणूस आपल्या लहानपणीच ती भाषा बोलणाऱ्या लोकांच्या मध्ये राहिला होता आणि साहजिकच ते ठसे किंवा संस्कार त्याच्या मेंदूंवर राहून गेले होते. ते सगळे संस्कार तिथे साठवले गेले, काहीतरी कारण घडून पुढे मनाने त्यांच्यावर प्रतिक्रिया केली, तात्काळ ते जुने संचित संस्कार उजळून ज्ञानाचं स्फुरण झालं आणि तो मनुष्य ती भाषा बोलू शकला. पण यावरूनही परत हेच दिसून येतं की या साऱ्यासाठी नुसतं मन पुरेसं नाही. मन स्वतःच आणखी कोणाच्या तरी हातातील यंत्र किंवा साधन किंवा उपकरण आहे. या घटनेत त्या माणसाच्या बाबतीत असं घडलं की त्याच्या लहानपणी ती भाषा त्याच्या मनात सामावलेली होती, पण तो मात्र हे जाणत नव्हता. पण अखेर अशी एक वेळ आली की त्याला तिची जाणीव झाली. यावरून हे सिद्ध होतं की मनाखेरीज आणखी कोणीतरी आहे. त्या माणसाच्या लहानपणी त्याच्या मनातील त्या कोणीतरी त्या शक्तीचा उपयोग केला नाही, पण तो मोठा होताच त्या अंतस्थ कोणीतरीनी संधी साधून त्या शक्तीचा वापर केला. सारांश: प्रथम आहे शरीर, द्वितीय आहे मन किंवा विचारांचं साधन, आणि तृतीय आहे त्या मनापलीकडे असलेला आत्मा.

0: नमस्कार, मी शर्मिला राजाराम शिंदे आणि आपण ऐकत आहात रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.
1: प्रेम मुदित मनसे कह.

श्रोते हो, रेडिओ मनभावनच्या कार्यक्रमांबद्दल आपले अभिप्राय देण्यासाठी आम्हाला फोन करा 9284449433 ह्या क्रमांकावर, किंवा व्हॉट्सअप करा 9922337361 ह्या क्रमांकावर.

0: आपण ट्यून केलं आहे रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग. आपलं खानदेश, आपली माणसं.
1: श्रोतेहो नमस्कार. आपण ट्यून केलंय रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग, आर्ज शुभांगी सोबत. आजच्या या विशेष मुलाखतीमध्ये आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत. श्रोते हो, खेळ म्हणजे केवळ पदकं जिंकणं नव्हे, तर व्यक्तिमत्व घडवणारी, शिस्त, संयम, आत्मविश्वास आणि नेतृत्व शिकवणारी जीवनशाळा आहे असं म्हणायला हरकत नाही. प्रत्येक यशस्वी खेळाडू मागे प्रशिक्षक, पालक आणि क्रीडा व्यवस्थापनाची महत्वाची भूमिका असतेच. आज आपल्या स्टुडिओमध्ये आहेत क्रीडा क्षेत्रातील एक अनुभवी आणि मान्यवर व्यक्तिमत्व, श्री सुशील कुमारजी इनामदार सर. गेली 36 वर्ष ते ॲथलेटिक्स, स्पोर्ट्स ॲडमिनिस्ट्रेशन आणि वर्ल्ड ॲथलेटिक्सचे ते टेक्निकल ऑफिशियल म्हणून कार्यरत सुद्धा आहेत. त्यांच्या प्रदीर्घ अशा अनुभवातून आज आपण जाणून घेणार आहोत, उत्तम खेळाडू घडवण्यासाठी पालकांची भूमिका काय आहे, क्रीडेचं बौद्धिक महत्व काय आहे आणि आजच्या पिढीने खेळाकडे नेमकं कसं बघितलं पाहिजे याबद्दल, याविषयी आपण त्यांच्याकडनं आज जाणून घेणार आहोत. सर नमस्कार.
2: नमस्कार.
1: स्वागत आहे तुमचं रेडिओ मनभावनच्या स्टुडिओमध्ये. सर, सुरुवातीला मला सांगा ना, आपल्या 36 वर्षांच्या क्रीडा प्रवासाला सुरुवात कशी झाली?
2: सुरुवात तर माझी खेळाडूच्या याच्याने झाली, कारण मी ज्या शहरामध्ये, अंबरनाथ शहरात राहत होतो आणि माझे वडील ऑर्डनन्स फॅक्टरीमध्ये कामाला होते आणि ऑर्डनन्स फॅक्टरीची कॉलनी होती आणि लक्कीली कॉलनीच्या शेजारी क्रीडांगण होतं, त्यामुळे घर आणि क्रीडांगण हे जवळजवळ असल्यामुळे आम्ही उडी मारली ती क्रीडांगणामध्ये जायचो. आणि त्यावेळेला तिथे जे फॅक्टरीचे जे एम्प्लॉईज होते तर ते सर्व देशातले नावाजलेले खेळाडू तिथे प्रॅक्टिसला यायचे, कारण तिथे त्यांचं जे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप करून दिलं होतं. ऑर्डनन्स फॅक्टरीचा एक काळामध्ये खूप मोठा संघ, त्याच्यामध्ये हॉकी, फुटबॉल आणि ॲथलेटिक्स हे 3 खेळ खूप प्रचलित होते. त्यामुळे जेव्हा आम्ही त्यांना बघायचो तर त्यांना बघता बघता आम्ही पण प्रोत्साहित व्हायचो. तर त्यांच्या इंटरव्हलमध्ये आम्ही त्यांची हॉकी स्टिक घ्यायचो आणि खेळायला लागायचो, त्यांच्या इंटरव्हलमध्ये आम्ही बॉल घ्यायचो आणि खेळायला लागायचो. असं करता करता ॲथलेटिक्समध्ये आम्ही धावायला लागलो त्यांच्याबरोबर. तर त्याच वेळेला त्यांच्याही लक्षात आलं या मुलामध्ये काहीतरी आहे, आणि मग त्यांच्या प्रोत्साहनात मग असा जो क्रीडेकडे जो वळण्याचा जो पाठ होता तो अशा पद्धतीने सुरू झाला. मग हळूहळू या निमित्ताने काय झालं की जे फ्रेंड सर्कल येत गेलं ते सर्व खेळाशी निगडीत असलेलेच मित्रमंडळी जोडत गेलो. म्हणजे आमचं रविवारचं जर आउटिंग असायचं तर ते भल्यापाठे उठायचं आणि या डोंगरापासून त्या डोंगरापर्यंत धावत जाणं हाच आमचा तो नित्यक्रम झाला. कधी कधी असं व्हायचं की आम्ही धावायला सुटलो तर ते धावत धावत दुपार होऊन जायची, कळायचं नाही की आपण कुठे थांबलो. मग शेवटी येताना दमलेलं असायचो, कुणातरी सायकलचा सहारा घ्यायचो आणि मग घरी यायचो आणि मग सांगायचो नाही नाही मित्राकडे होतो, तिथे जेवलो, आता आम्ही आराम करतो. ते हळूहळू आई वडिलांना देखील कळायला लागलं, पण अशा पद्धतीने हा प्रवास आमचा हळूहळू सुरू झाला.
1: क्या बात आहे, रम्य ते बालपण, असा सगळा तुमचा बालपणाचा प्रवास आहे. पण सर, अनेकांना असं वाटत असतं की खेळ फक्त शारीरिक क्षमता वाढवण्याचं कार्य करत असतं, पण यासोबतच बऱ्याचदा असं असतं की बौद्धिक क्षमतेचा सुद्धा यामुळे विकास होत असतो, त्याबद्दल आपण काय सांगाल?
2: नाही, हा खूप महत्वाचा प्रश्न आहे. आणि आज सोसायटीमध्ये जो पालक वर्ग आहे त्या पालक वर्ग सुशिक्षित आहे, ज्ञानी आहे आणि आपल्या मुलांसाठी सर्वत्व करायला तयार आहे. त्यांना फक्त एक ती लिंक जोडणं गरजेचं आहे. आपल्या शिक्षणामध्ये किंवा शिक्षण धोरणामध्ये किंवा या पालकांनी आपल्या मुलाकडे फक्त परीक्षेच्या दृष्टिकोनातनं किंवा अभ्यासाच्या दृष्टिकोनातनं न बघता एक ओव्हरऑल त्याची फिजिकल डेव्हलपमेंट कशी होते तर त्याच्यावर देखील नजरेमध्ये राहणं गरजेचं. आम्ही जेव्हा ठाणे महानगरपालिकेची प्रशिक्षण योजना जेव्हा राबवत होतो, गेले 22 वर्ष आम्ही ती प्रशिक्षण योजना मी स्वतः राबवत होतो, तर तिथे आमच्याकडे वय वर्ष 5 वर्षापासून मुलं यायची. तर या वयाच्या मुलांमध्ये बघायचं काय आपल्याला की त्याची घडण कशी झालेली, शारीरिक क्षमतेतनं त्याची घडण कशी झाली, इनफॅक्ट तो मुलगा चालताना कसं चालतो. तर हे जे वय आहे की ज्याला अंडर सुपरविजनमध्ये आपण ठरा. अनेक मुलांना आम्ही बघतो की बघत आलो असतं की जसं वय वाढतं ते कुणाचे पाय वाकडे पडतात, कोणी तिरपे पडतात, कुणाचे लॉकनी असतात, तर असे अनेक चालण्याच्या क्रियेमध्ये अनेक डिफिशियन्सी निर्माण होते कुणाच्या कॅल्शियमच्या अभावामुळे किंवा कुणाच्या शरीर केच्यामध्ये. तर या बालवयामध्ये या सर्व गोष्टी आपल्याला बघून करेक्ट करण्यासाठी आजकाल सायन्स डेव्हलप झालेलं आहे. तर पालकांनी मुळात ह्या गोष्टी बघण्यासाठी त्याला कुठेतरी खेळवत राहायला पाहिजे. खेळाच्या माध्यमातून असू दे किंवा इतर माध्यमातून असू दे, तुमच्या ते नजरेत येईल आणि नजरेत आल्यानंतर योग्य त्या वेळेमध्ये त्याची शारीरिक ज्या काही व्याधी असतील किंवा एक आपण त्याला म्हणू एक परफॉर्मेशन किंवा एक अलाइनमेंट जी बॉडीची असायला पाहिजे तिची ग्रोथ व्यवस्थिशीर होतीये का नाही हे फार बघण्याचे महत्त्व. आज तो सामान्य नागरिक म्हणून जेव्हा पुढे येईल तो एक वेल बॅलन्स बॉडी त्याची आली पाहिजे, ज्याला आपण बॉडी अनाटॉमी म्हणतो, त्या बॉडी अनाटॉमीने प्रोपोर्शनेटमध्ये येणं गरजेचं आहे आणि ते योग्य वयामध्येच त्याची सुधार व्हायला पाहिजे, योग्य वयामध्येच तो पुढे मुवमेंट बनेल. तर हे जेव्हा तुम्हा मुलगा जेव्हा खेळायला जातो तर त्याच्यातनं त्याची लिमिटेशन्स आपल्याला कळून येतात आणि ते लिमिटेशनवर काम करणं योग्य राहील आणि याची नोंद पालकांपर्यंत जाणं गरजेचं आहे. बघा तुमच्या मुलगाचे पाय वाकडे आहेत किंवा लॉकनी आहे किंवा त्याला लवकर दम लागतो किंवा अशा काही गोष्टी असतात त्या तुम्ही योग्य त्या वयामध्ये निस्तरतायत. एक हेल्दी सोसायटी निर्माण करण्यासाठी हे जनरेशन खूप महत्त्वाचं आहे आणि भविष्यामध्ये तुम्हाला हेल्दी लाईफ जगणं ही काळाची गरज निर्माण झालेली आहे. आता आपण जो कोविडच्या काळामध्ये जर बघितलं तर खूप आपल्याचे आपले लिमिटेशन आपल्याला कळून आलं. ऑफकोर्स आपण जगाच्या पातळीवर आपण सक्षम निभावून गेलो पण तेवढं नाही भागणार नाही, त्याच्या पुढेही आपल्याला जावं लागेल आणि अशा पद्धतीने एक आपण आधुनिक युगामध्ये आपण जगावर प्रगती करतो तर त्या प्रगतीबरोबर शारीरिक प्रगती देखील करणं तेवढंच गरजेचं आहे.
1: खरंच खरंच शारीरिक विकास तर खेळामुळे होतच असतो पण याशिवाय अनेकही फायदे आहे खेळाचे, की जसं आपण म्हणू शकतो निर्णय क्षमता, नेतृत्व, एकाग्रता, टीमवर्क आणि समस्या सोडवण्याची शक्ती जे किंवा निर्णय घेण्याची शक्ती, हे सगळे फायदे असतातच. पण मग बऱ्याचदा पालकांचा असा कल असतो की अभ्यास महत्वाचा, खेळ बाजूला. बऱ्याचदा असं बऱ्याच घरांमध्ये पाहिलं जातं की ठराविक वयानंतर अभ्यासाला महत्व दिलं जातं, खेळाला दुय्यम महत्व दिलं जातं. त्यावेळी अभ्यास आणि खेळ यांचा समतोल कसा साधावा?
2: नाही, आम्ही बऱ्याच वेळेला जेव्हा कॅम्पला जातो किंवा आम्ही लेक्चरला जातो तर आम्ही मुलांबरोबर आम्ही म्हणतो की आम्ही मुलांना लेक्चर नाही देणार, आम्ही पालकांना तुम्ही बोलवा. ठीक आहे, पालकांना बोलवल्यानंतर आम्हाला ॲज अ प्रोफेशनल पालकांना काय ज्या काय गोष्टी बिंबवायच्या असतात ते बिंबवण्यासाठी आम्ही त्यांना फार महत्त्वाचं. बा तुमच्या मुलाला तुम्ही कशा अर्थाने प्रोत्साहन देणार? तुम्ही त्याला अभ्यासासाठी हवं असलेलं सर्व पुस्तकं उपलब्ध करून देणार, वर्कबुक डायजेस्ट उपलब्ध करून देणार, त्याचबरोबर त्याची बुद्ध्यांक वाढण्यासाठी त्याला तुम्ही काय उपलब्ध करून दिलं? त्याला कुठला खेळायचं किट उपलब्ध करून दिलं का? त्याची कधी आवड विचार केली का? ह्या सर्व गोष्टीचा विचार करणं. आज त्याला परिपूर्ण आहार द्यायचा असेल तर त्याला माहीत नाही आहे हे, आज त्याला आहार कुठल्या पद्धतीचा घ्यायचा. जर घरातच परिपूर्ण जर आहार निर्माण झाला, आता मी माझ्या घरातनं सुरुवात करतो की मी इतक्या वर्षातनं घरातली आठवड्याची भाजी मीच आणणार. ते आणत असताना मला साती दिवस मी काय व्हरायटी देऊ शकू, पालेभाज्या देता येईल, कडधान्य देता येईल, ही आता मस्त ती माझी परंपरा मी सुरू केलेली. ह्या सर्व गोष्टी आम्ही पालकांना सांगत असतो की तुम्ही घरात मुलांना अन्न काय देताय, बॅलन्स डाएट काय देतो, कशाला पाहिजे आपल्याला वरची डाएट. आज निसर्गाने एवढ्या सर्व गोष्टी आपल्याला उपलब्ध करून दिलेल्या आहेत, त्याच्यानंतर बाहेरच्या वातावरण परिस्थितीनुसार या ज्या गोष्टी येत असतात त्या गोष्टी उपलब्ध करून द्या, तर त्याला गरज नाही आहे. तर त्यावेळी योग्य वयामध्ये योग्य पद्धतीने आहार पालकांनी उपलब्ध केला दिल्यानंतर एक हेल्दी चाइल्ड ज्याला म्हणू तो हेल्दी चाइल्ड आज सोसायटीमध्ये पुढे येणं फार गरजेचं आहे. तर हे पालकांचं कर्तव्य आहे की त्यांनी ह्या गोष्टी बघायला पाहिजे आणि यालाच पूरक तुम्ही त्याचा बुद्ध्यांकाने बाकीच्या गोष्टी वाढत असतात. तुम्हाला ॲज अ पालक म्हणून काय सपोर्ट द्यायचं तर त्याला या सर्व गुण इन्फ्रास्ट्रक्चर अवेलेबल करून द्या, एक मी म्हणतो हेल्दी वातावरण निर्माण करून द्या, तो डेफिनेटली तो मुवमेंट जाईल. कारण ही पिढी घडवली ना, जर त्याला हेल्थ कॉन्शियस फिटनेस कॉन्शियस जर आज पिढी घडली ना तर पुढे येणारा त्याची जी पुढची पिढी आहे ना ते ऑटोमॅटिकली तो आज मुवमेंट एक पुढे फिट देश आपला तयार होणार असं आहे.
1: खरंय खरंय. पण एक उत्कृष्ट खेळाडू घडवण्यासाठी नेमकी पालकांची भूमिका कितपत महत्वाची आहे आणि त्यासाठी कुठली मोठी जबाबदारी त्यांच्याकडे असली पाहिजे?
2: नाही, ऍज अ पालक म्हणून जर आपण जर बघू ना की आपण जर साधारण तर आपल्या शिक्षण प्रणालीमध्ये जर बघितलं 8वी 9वी 10वीच्या वेळेला जो पाल्य येतो तर तिथे त्याचा थोडासा कल बघितला जातो.
1: बरोबर.
2: की बाबा हा सायन्सकडे चांगला आहे का, फिजिक्स बायोलॉजीमध्ये चांगला आहे का, किंवा लँग्वेजमध्ये चांगला आहेत का, मग त्याच्या पुढे त्या पद्धतीने त्याची 11वी 12वी आणि पुढे ठरत. जर त्याच हिशोबाने तुम्ही जर त्याची शारीरिक क्षमता बघून तर त्याचा कल जर बघितला गेला तर आणि हेच वय जसे तुम्ही त्याचा प्रोग्रेस रिपोर्ट तुम्हाला मिळतो, तुम्हाला त्याचे सब्जेक्टचे मार्क कळतात, पण त्याचबरोबर फिजिकलचे काही रिपोर्ट आपल्याला पण बघितले तर त्याच्यातनं कळून येईल. आणि आता सायन्स पुढे गेलेलं आहे, तुम्ही काही ठराविक टेस्टीस जर केल्या त्या टेस्टमधनं त्याच्यामध्ये जी गुण आहेत ते एक योग्य वेळी घेता येतील. ठीक आहे, आज जर बेसिक जर खेळ बघितला तर ॲथलेटिकसारखा परिपूर्ण ज्याला मॉरल मदर ऑफ द गेम म्हणतात त्याच्यातनं तुम्हाला डेव्हलपमेंट करता येते. एखाद्या विद्यार्थ्याची जर हाईट चांगली असेल तर हाईट रिलेटेड जे काय खेळ आहे त्याच्याकडे त्याला आकर्षित कर. बास्केटबॉलसारखा खेळ आहे, आंतरराष्ट्रीय दर्जाचा खेळ आहे, हॉलीबॉलसारखे खेळ आहे, तर या पद्धतीने देता येईल. आज जर तो हेल्दी जर असेल तर त्याची ओबेसिटी जर काढता आली तर तुम्ही ओबेसिटी काढू शकाल. आणि त्याची जर परिपूर्ण इनबॉर्न जर त्याच्याकडे हेल्थ असेल आज तो स्विमिंग चांगला करू शकेल. त्याच्यानंतर स्ट्रेंथ ओरिएंटेड ॲक्टिव्हिटीज अनेक खेळात निर्माण झाले. जर आज आपण जर जुडोसारखे खेळ बघितले, पॉवर लिफ्टिंग वेटलिफ्टिंगसारखे खेळ बघितले, आज आपले भारतीय आंतरराष्ट्रीय स्तरावर एशियन स्तरावर चांगले पदक मिळवतात. म्हणजे इंडियन कल्चर जे आहे ते या स्ट्रॉंग बेसिसवर पण आहे. आज नीरज चोप्रा आज जर बघितलं तर आज नीरज चोप्रा आज कॉमनवेल्थच्या सिल्वर मेडल घेऊन त्याच्यावर दुसऱ्या खेळाडूंनी पण आज ब्रॉन्झ मेडल घेऊन त्या लेवलवर तो गेलेला आहे. त्यामुळे त्या अँगलनी पण बघणं फार गरजेचं आहे. तर अशा पद्धतीने जेव्हा तुम्ही शिक्षणाची मात्रा बघता आणि त्याच्यानुसार त्याचा कल ठरवतात असेल त्याचबरोबर शारीरिक क्षमता देखील बघून त्याची पुढे तुम्ही निवड करणं फार गरजेचं आहे.
1: सर, आता ॲथलेटिक्स बद्दल बोलायचं म्हटलं तर तरुणांना नक्कीच जाणून घ्यायला आवडेल की करिअरच्या कोणत्या संधी आज उपलब्ध आहेत.
2: नाही, जर क्रीडेमधले जर करिअर बघितले जसं ॲज अ खेळाडू म्हणले तर अनेक खेळाडूच्या पद्धतीने तुम्ही आज जर उशिरा पण सुरू केलं असेल खेळ पण तुमच्या क्षमतेनुसार त्याने अनेक प्रकारचे खेळ आहेत. आज जर नुसतं जर सामान्य जर म्हणलं की कुठल्या खेळाचं साधन न करता आपण जर खेळ खेळायचा असेल तर आज धावण्यासारखा तुमचा जो प्रकार आहे तर तो त्याच्यामध्ये आज जर तुम्ही लेटेस्ट जर मॅरेथॉन खेळाडूचा जर वय बघितलं तर त्यांनी नॅशनल रेकॉर्ड वयाच्या 36व्या वर्षी बनवलेलं आहे. त्यामुळे असे खेळ पण आहेत की जे तुम्हाला खूप वरच्या वयापर्यंत नेऊन घेऊन जाऊ शकतात. त्यामुळे अशाही वेळेला तुम्ही अशा वेळेला एंट्री मारली तरी हरकत नाही. बरेचसे खेळाडू ड्रॉपआउट होतात, अर्ली एजला सुरू केलं, त्याचं व्यवस्थेची जर प्लॅनिंग केलं नाही तर ते पुढच्या वयामध्ये ते ड्रॉपआउट होतात. तर हा ड्रॉपआउट पण एक मोठा फॅक्टर आहे की त्याला आपल्याला एक कन्स्ट्रक्टिव्ह प्लॅनिंग ट्रेनिंग अशा पद्धतीचं घेणं गरजेचं आहे की कुठल्या वयामध्ये त्याची क्षमता कुठल्या पद्धतीने वाढली पाहिजे आणि त्याची खेळाविषयी किंवा फिटनेसची प्रगती ते ग्राफिकल पोझिशनमध्ये जाते का नाही ते बघणं गरजेचं आहे. जेणेकरून यू कॅन प्ले अँड हेल्दी फ्री लाईफ.
1: खरंय खरंय.
2: अशा पद्धतीने
1: सर, तुमच्या आजपर्यंतच्या प्रवासातला एखादा असा प्रसंग सांगा ना की जो आजही तुम्हाला प्रेरणा देतो किंवा अविस्मरणीय वाटतो, असा काही प्रसंग आहे का?
2: जर इथे दोन पार्ट आहेत माझ्याकडे, म्हणजे ॲज अ खेळाडू म्हणून आणि ॲज अ ॲडमिनिस्ट्रेशन जर म्हणलं तर त्या पद्धतीने पण. आज मी 2007-08 साली मी कॉमनवेल्थ जेव्हा भारतात भरवले होते तर तिथे कॉमनवेल्थ कमिशनसाठी मी काम केलं होतं. तो माझा आंतरराष्ट्रीय क्षेत्रातला अनुभव आहे. त्याच्यातलं जे मॅनेजमेंट असेल ते ॲडमिनिस्ट्रेशन असेल ते मला त्याच्यातनं भरपूर शिकता आलं. बरेचसे IPS IAS अधिकाऱ्यांबरोबर माझे बैठका होत असतात तर तो प्रशासन कसे मूवमेंट करतं ते मला त्याच्यातनं गोष्टी शिकता आल्या. पण ॲज अ खेळाडू म्हटल्यानंतर अनेक गोष्टी आहेत, स्टोरीज आहेत की ज्याच्यातनं मी पुढे कसं निभवू शकू. पण नेहमी माझ्या कटू अनुभवातनं मी लोकांना परत मी पुढे मोटिवेट करत असतो की जेव्हा मी खेळाडू होतो तर मला त्यावेळेला आज 90च्या सालाच्या दरम्यान मला प्रशिक्षक असे नव्हते. त्यामुळे प्रशिक्षक नव्हत्यामुळे आमचं ट्रेनिंग जे होतं ते एकदम ऑर्थोडॉक्स टाईप ऑफ ट्रेनिंग होतं. म्हणजे आत्ताचे जे ट्रेनिंग आहे आणि ज्या आम्ही करत असलं ट्रेनिंग याच्यामध्ये जर बघितलं तर 70% डिफिसिट आहे. म्हणजे 170% जास्ती ट्रेनिंग आम्ही करत होतो जी ज्याची गरज नव्हती. त्यामुळे आम्ही त्या वयामध्ये यायच्या पीक वयामध्ये यायच्या अगोदर आम्ही इंजरी पोझिशनला गेलो. माझ्या बाबतीत म्हटलं तर माझ्या पायाचे 2 ऑपरेशन झाले. आज मला तो ॲज अ कॉम्पिटिटिव्ह लेवलवर गिव्ह अप करावा लागला. पण मी म्हटलं की मी ॲज अ खेळाडू म्हणून गिव्ह अप केलं तर पण हे भविष्यात येणाऱ्या खेळाडूला घडू नये म्हणून मी खूप कमी वयामध्ये मला सोडावं लागलं कॉम्पिटिशन.
1: पण
2: ते कंटिन्यू करण्यासाठी मग मी एनएस केलं, ॲथलेटिकमध्ये एनएस केलं, जे ॲथलेटिक्सची कोचिंगची जी कोर्स असतो तो केला. मग मी स्वतः खेळाडू घडवण्यासाठी केले. त्यावेळेला मी जवळजवळ 7-8 राज्यस्तरीय राज्यविजेते खेळाडू मी माझ्या हातात त्यावेळेला घडत आले आणि अशा पद्धतीने ॲज अ खेळाडू म्हणून नाही जमलं म्हणून प्रशिक्षक म्हणून या हाय लेवल केलं. मग कालांतरे पुढे मला असं वाटलं की ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये कुठेतरी आपला कमी पडतोय. मग तांत्रिक दृष्टिकोनातनं फेडरेशनच्या परीक्षा पास करून तांत्रिक नियोजनाकडे हा मी घेऊन गेलो. त्याच्यानंतर मी ज्या ठाणे जिल्ह्यातनं येतोय त्या जिल्ह्याचं मी प्रतिनिधित्व केलं. परत मी महाराष्ट्र राज्याचा कन्व्हेनर म्हणून टेक्निकल सर्व जबाबदारी माझ्याकडे बरेच वर्ष होती आणि आज वर्ल्ड ॲथलेटिक्स म्हणजे ॲथलेटिक फेडरेशन ऑफ इंडियाचा एक मान्यतावर टेक्निकल ऑफिशियल आहे आणि माझ्याकडे सध्या जो दर्जा आहे तो ब्रांच लेवलचा दर्जा आहे. हा दर्जा म्हणजे आज महाराष्ट्रामध्ये 14 जणांच्याकडे आहे आणि अख्ख्या देशामध्ये जवळजवळ 46 जणच या दर्जावर आहेत. त्यामुळे फेडरेशनच्या माध्यमातून अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्पर्धा जे भारतात होऊ घालतात त्यांचं तांत्रिक नियोजन करायची माझ्याकडे जबाबदारी असते, ती मी पार पाडत असतो या नव्या परीने.
1: अगदी अभिनंदन सर तुमचं आणि शुभेच्छा सुद्धा. पण सर मला सांगा ना, आजच्या डिजिटल युगात मोबाईल आणि स्क्रीनच्या युगात मुलांना मैदानाकडे कसं वळवता येईल?
2: आजचं जे मी म्हणेन एक आपण भले किती प्रगत मध्ये राहत असेल तरी पण मी म्हणेल की आपण काय म्हणतात त्याला एक डर्टी एन्व्हायरमेंटमध्ये आपण चाललेलो आहोत की आता आपण त्याच्यामध्ये
1: परिस्थिती बघायला मिळते की क्रीडा क्षेत्र जे आहे ते ओस पडत चाललेलं आहे की काय
2: नाही. आता त्याच्यासाठी असं एक अशा प्रकारची योजना किंवा एक स्कीम म्हणा किंवा एक बुस्टिंग फॅक्टर परत सुरू करावं लागेल की जसं यंग इंडिया, टॅलेंट इंडिया, असे जे जसे फिट इंडिया असे जसे जे प्रोजेक्ट आले ते हे ग्रासरूट लेवलवर मुलांपर्यंत या योजना राबवाव्या लागतील. जसं आम्ही एक मुंबईमध्ये वी मूव्ह द किट्स म्हणून एक योजना राबवतोय की वी मूव्ह द किट्सचा पर्पज आहे की आम्हाला या मुलांना हलवायचं आहे.
1: बरं,
2: हां हलवायचं का? तर आज त्याच्याकडे मी मोबाईलमधनं बाहेर का जाऊ ह्याचा कुठेतरी पर्याय निर्माण करायला पाहिजे ना.
1: अगदी अगदी.
2: आज आपण दोष देतोय पण हा मोबाईलचा हँडसेट पालकानेच घेऊन दिला. ते अतिरेक होस्तोपर्यंत तुम्ही शांत बसलात. पण हे देत असताना त्याला तुम्ही काहीतरी पर्याय पण उपलब्ध करून देत, त्याला पर्याय दिला नाही ना.
1: बरोबर.
2: आज पर्याय न दिल्यामुळे आज शाळा संपल्यानंतर पालक बघतो की तो शिकवणीला कसा जाईल. एक शिकवणी संपली तर दुसऱ्या शिकवणीला कसा जाईल. पण हे नाही बघत की त्याला तास 2 तासमध्ये कुठेतरी क्रीडांगणावर, कुठेतरी इनडोअर आउटडोअर कुठेतरी इन्फ्रास्ट्रक्चरसाठी त्याला इन्वॉल्व करायला पाहिजे ना. त्याला फ्री झोन जेव्हा असेल तर फ्री झोनमध्ये त्याला तुम्ही मोबाईल उपलब्ध करून दिला.
1: आजकाल घराघरात ही समस्या आहे मोबाईल की लहान मुलगा रडतोय म्हणजे मोबाईल दिला की तो शांत होतो, इथून सुरुवात असते. मग त्या गोष्टीला आपण कसा नेमका आळा घालू शकतो?
2: हा ॲक्च्युली ना हा पालकांनी शॉर्टकट मार्ग घेतलाय ना. रडत असल्या मुलाला रडू द्यावं. रडण्याचे पण एक शारीरिक क्रियामधनं त्याची क्षमता वाढते.
1: अगदी, तो एक वेगळा व्यायाम
2: असतो. तो एक टिअरेबल फॅक्टर आहे की बरं रडायचं तर अनेक त्याच्यातनं गोष्टी निर्माण होतात. त्याच्या अनोटॉमी बघितली तर गरजेचं आहे. साधा आम्ही म्हणतो की जर एखाद्या लहान मुलांना सर्दी झाली तर सर्दी 3-4 दिवसात बरी होते. पण पालक काय म्हणतो, नुसतं एक ड्रॉप पाणी आलं तर लगेच जा अँटीबायोटिक घे काय हे घे आणि त्याची सर्दी तिथे मारते. आज ते करण्यानी आज आपण त्याची जी श्वास क्रिया आहे नॅचरली जी नाकाची क्रिया आहे की ज्याचे जे फुफ्फुसाशी रिलेटेड आहे ना ती आपण तो ब्लो जो आहे ना तो बंद करतोय की त्याचं उलटं व्हायला पाहिजे. आज या सर्व आहे त्याच्या मागे भरपूर सायन्स. तिथे आपण त्याचा उपयोग त्या पद्धतीने करणं गरजेचं आहे.
1: अगदी खरं आहे. तर आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भारतीय खेळाडूंमध्ये कुठले गुण नेमके असावेत असं तुम्हाला वाटतं?
2: नाही, गुण म्हणण्यापेक्षा आपल्याला काय हवंय, आपल्याला बेसिकली टॅलेंट सर्च प्रोग्राम हवाय.
1: बरोबर.
2: आज जर मी अनेक युरोपियन देशाच्या जे प्रगती देश आहेत त्यांचा मी थोडा स्टडी करतो आणि बाहेरचे देश पण आपल्या देशाची स्टडी करतात, तर आमच्यामध्ये अशी चर्चामध्ये विषय निघाला होता. आम्ही एक ॲथलेटिक्स किड्स कप नावाचा एक टॅलेंट सर्च प्रोग्राम मुंबईमध्ये राबवतोय. मी ज्या संस्थेला रिप्रेझेंट करतो स्ट्रायडस फाउंडेशन म्हणून, त्या माध्यमातून आपण 7 ते 15 वर्षाच्या मुलांचा एक आपण टॅलेंट सर्च प्रोग्राम राबवतो आहे. तर त्या प्रोग्राम राबवताना आपण याच गोष्टी बघत असतो की त्या मुलांमध्ये उत्साह निर्माण होण्यासाठी काय काय क्षमतेतनं आपण त्याला वाढ घेऊ शकू, अशा पद्धतीने आपण तो प्रोग्राम राबवतो आहे. तर ते राबवत असताना अशी आम्ही चर्चा केली की आपण एक ऑलिम्पिक ते दुसरा ऑलिम्पिक 4 वर्षाचा अवधी असतो. आपण काय करतो आहे की एक ऑलिम्पिकची तयारी करण्यासाठी 4 वर्ष आपण देत असतो.
1: बरं.
2: पहिल्या वर्ष शासन केंद्र काय करते, ऑलिम्पिक आलं म्हणून बजेट वाढवते. ठीक आहे. ते तिसऱ्या वर्षी बजेट वाढलं जातं. पहिलं प्लॅनिंग होतं 1 वर्ष, त्याच्यानंतर दुसऱ्या वर्षी बजेट वाढतं, तिसऱ्या वर्षी त्याचं टॉप रेटेड कोण आहे, ऑलिम्पिक पदक विजेते कोण असू शकतात त्याची लिस्टिंग होते आणि 1 वर्ष त्याला अवधी लागतं. जर ऑलिम्पिकमध्ये मेडल मिळवायचे असेल आणि त्याला ती चेन प्रोसेस पाहिजे. ठीक
1: आहे.
2: आज युरोपियन कंट्रीजमध्ये दे हॅव एन 4 ऑलिम्पिक्स प्लॅनिंग. ठीक आहे. 4 ऑलिम्पिक म्हणजे किती झाले, 16 वर्ष, 4 4 4 4 असे 16 वर्षाचं प्लॅनिंग झालं. आणि ती रिपो सायकलमध्ये सतत खेळाडू कसे घडता येईल, समजा आता माझ्याकडे मी पूर्ण देशामध्ये 10 वर्षाच्या मुलाचं मी एकच वयगट, अख्ख्या देशामध्ये 10 वर्षाची जी मुलं आहेत मुली आहेत त्यांचा मी टॅलेंट सर्च केला. ठीक आहे. काही शारीरिक क्षमतेचे नॉर्म्स आहेत, त्या नॉर्म्समधनं तुम्ही टॅलेंट सर्च केला. आज समजा आपण पूर्ण देशामध्ये 10 वर्षाची 10 लाख मुलं आहेत, 10 लाख मुलांची आपण टॅलेंट सर्च केला आणि त्याच्यातनं आपण मेरिट काढत गेलो.
1: बरोबर.
2: ठीक आहे. 10 वर्षाची मुलं 10 लाखातनं आपण 1 लाख निवडले, परत त्याला थोडंसं बेसिक ट्रेनिंग दिलं, त्याच्यातनं आपण 1000 मुलं निवडली. आज 10 लाखातनं 1000 मुलांमध्ये काहीतरी गुण असेल म्हणून त्याचे नंबर मिळाले त्यांना.
1: बरोबर.
2: हा, त्याच्यावर आपल्याला पुढचे 10 वर्षाचं प्लॅनिंग करायचं आहे.
1: बरोबर.
2: 10 लाखाच्या मुलांमध्ये 1000 मुलांचं एकच वयगट सांगतोय, त्यांचं 10 वर्षाचं प्लॅनिंग घ्यायचं. ते 10 वर्ष प्लॅनिंग म्हणजे 10 वर्षाचा मुलगा अधिक 10 वर्ष म्हणजे 20 वर्षाचं त्याचं तंतोतंत प्लॅनिंग झालं. त्याच्यानंतर तो त्याची क्षमता बघून त्याला आंतरराष्ट्रीय दर्जेची ट्रेनिंग पुढचे 6 वर्ष द्यायची. आज पीक वय काय, आंतरराष्ट्रीय वर्ल्ड म्हणा वर्ल्ड चॅम्पियनशिप म्हणा ऑलिम्पिकचं वय 26 ते 29 वय आहे. म्हणजे 10 वर्षाच्या मुलाला जर टॅलेंट सर्च झाला, त्याच्यावर ट्रेनिंग दिलं, तो वयाच्या 26व्या वर्षी आंतरराष्ट्रीय पदकच्या लेवलची तयारी जर करून घेतली तर तो लायजेबल होईल. बरं, ही क्रिया थांबायची नाहीये. यावर्षी 10 वर्ष आहे, पुढच्या वर्षी जो 9 वर्षाचा मुलगा त्याला हीच प्रक्रिया राहायला सुरू राहायला पाहिजे. अशा पद्धतीने तुम्ही ह्या 16 वर्षाचा प्लॅनिंग जेव्हा होईल त्याच वेळेला तुम्ही एक चेन ऑफ इंटरनॅशनल ऑलिम्पिक आपण घडू शकू. नुसतं 1-2 घडून नाही चालणार, ती चेन आपल्याला पाहिजे आहे.
1: अगदी.
2: तर भविष्यात असं होईल, आणखीन होत राहील. आणि प्रक्रिया सुरू केलेली, आताच केंद्राने जे धोरण जाहीर केलेलं आहे, आजपर्यंत आपल्याकडे 5 वर्षाचं धोरण यायचं, पण पहिल्यांदा भारताच्या इतिहासामध्ये केंद्राने 15 वर्षाचं धोरण सुरू केलेलं आहे. 15 वर्षाचं धोरणमध्ये पहिलं धोरण हेच आहे की टू फाइंड आउट द ग्रासरूट टॅलेंट फ्रॉम द इंडियन कल्चर. तर भविष्यात बघूया. केंद्रांचं पॉझिटिव्ह आहे, शासन पण बऱ्याचशा योजना आहेत. कालच मला वाटतं केंद्राने एक भल्या मोठ्या स्वरूपामध्ये निधी जाहीर केलेला आहे, जो आत्तापर्यंतच्या इतिहासामध्ये एवढा मोठा निधी कधी दिला नव्हता, तर तेवढा निधी उपलब्ध करून दिलेला आहे. तर भरपूर काही काही गोष्टी आपल्याकडनं घरू चालणे घडतील असा विश्वास आहे मला, आणि जरूर आपण त्या पद्धतीने पुढे जाऊ.
1: जाता जाता आमच्या पालकांना, आमच्या श्रोत्यांना किंवा तरुण खेळाडूंना तुम्ही काय संदेश द्याल?
2: बघा, जेव्हा जेवण इम्पॉर्टंट आहे, अभ्यास इम्पॉर्टंट आहे, त्याच पद्धतीने खेळ पण इम्पॉर्टंट आहे. मी जेव्हा लहान मुलांकडे बोलायला जातो तर ते मी काय भाषण देत नाही, मी 5 मिनिटाचं फक्त 4 मुद्दे त्यांना देतो आणि ते घोकून घेतो त्यांच्याकडनं की पालक नेहमी म्हणत असतो मुलांना की हे नका करू ते नका करू ते न चा पाडा जो दिलेला असतो त्या न चाच मी उपयोग करत असतो आणि मुलांना सांगत असतो की चार गोष्टी महत्त्वाच्या आहेत. पहिली कुठल्या गोष्टी आहे की पडणं, त्याला न आलं पडणं आणि का पडणं तर ते आपल्याला बुद्धी वाढवायची आणि पडणं. त्याच्यानंतर त्यांना सांगतो की खेळणं, अगर आप पढ़ते हो तब तुमको खेलना मिलेगा, पढ़ाई नहीं करोगे तो कोई तुम्हारा पेरेंट्स तुमको अलाउ नहीं करेंगे. ठीक है, त्याच्यानंतर पढ़ना हुआ खेलना हुआ तो सोना. सोना क्यों है कि एक प्रकार की रेस्ट है. ओनली इफ देर इज नो रेस्ट देर इज नो रिकवरी, यू कैन प्रोसीड फर्दर.
3: यस,
2: ठीक है ना. और खाना, या चार नाला मी त्यांच्याकडनं ते घोकून घेतो आणि पुढच्या वेळेला सांगतो की चार ना मला तुम्हाला पाठ करायला पाहिजे आणि त्यांना त्या पद्धतीने मुवमेंट करायला सांगतो.
3: लक्षात ठेवा, पडणं, खेळणं, सोना और खाना. अगदी, खूपच छान सर. सर, आजच्या संवादातून एक महत्वाची गोष्ट नक्कीच समजली की खेळ हे फक्त शरीरच घडवत नाही तर विचार, शिस्त, आत्मविश्वास आणि आयुष्य घडवत असतात. प्रत्येक यशस्वी खेळाडू मागे पालकांचा विश्वास, प्रशिक्षकांचं मार्गदर्शन आणि सातत्यपूर्ण मेहनत ही असतेच. रेडिओ मनभावन 90.8 FM वतीनं आपल्या अमूल्य वेळेबद्दल आणि प्रेरणादायी विचारांबद्दल मनस्वी आभार. धन्यवाद सर.
2: धन्यवाद, धन्यवाद. खूप खूप मजा वाटली तुमच्या बरोबर बोलायला, गप्पा मारायला. त्यानिमित्ताने मला विशेष माझ्या मनातले तुमच्या समोर मांडता आले.
3: धन्यवाद सर.

श्रोते हो, रेडिओ मनभावनच्या कार्यक्रमांबद्दल आपले अभिप्राय देण्यासाठी आम्हाला फोन करा 9284499433 ह्या क्रमांकावर, किंवा व्हॉट्सअप करा 9922337361 ह्या क्रमांकावर.

शिक्षण, माहिती, ज्ञान, मनोरंजनाने सजलेले सदाबहार कार्यक्रम ऐकायला विसरू नका. रेडिओ मनभावन 90.8 FM. Always heart touching.

0: श्रोते हो, हॅलो डॉक्टर या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं या ठिकाणी स्वागत आणि सोबतच अमोल देशमुखचा प्रेमाचा स्नेहाचा नमस्कार. श्रोते हो, आज हॅलो डॉक्टर या कार्यक्रमामध्ये आपल्यासोबत आहेत डॉक्टर महफूज अली मुनस्सफ अली सय्यद, ज्यांचं राहत आयुर्वेदा आणि पंचकर्म हॉस्पिटल आहे, जे की मुरली मनोहर हॉस्पिटलच्या समोर अजिंठा चौफुलीला आहे. आणि त्याबरोबरच सर हास्य योगा कार्यशाळा सुद्धा घेतात, म्हणजे जवळपास त्यांच्या 100 वर हास्य योगाच्या कार्यशाळा सुद्धा झालेल्या आहेत. आणि असे आयुर्वेदामध्ये काम करणारे डॉक्टर महफूज अली यांच्याशी आता आपण बातचीत करणार आहोत. डॉक्टर साहेब, कार्यक्रमात आपलं स्वागत, नमस्कार.
1: थँक्यू सर, थँक्यू सो मच.
0: तुमचं शिक्षण कुठे झालं, आपण शिक्षणापासून सुरुवात?
1: शिक्षण म्हणजे सुरुवातीपासून माझं फर्स्ट टू 10 स्टँडर्ड पर्यंत सेंट अलोशियस कॉन्व्हेंट हायस्कूल इथे झालेलं आहे. त्याच्या पुढे मी डीएल हिंदी ज्युनियर कॉलेजमध्ये इथे 11th अँड 12th कम्प्लीट केलं. आणि आफ्टर दॅट चैतन्य आयुर्वेद महाविद्यालय चैतन्यवन साकेगाव इथे माझं BMS कम्प्लीट झालेलं.
0: मग ते झाल्यानंतर PG करावं किंवा दुसरं काही जॉब अपॉर्च्युनिटी पाहाव्यात असं वाटलं नाही का?
1: अपॉर्च्युनिटीज खूप साऱ्या होत्या, बट इनिशियली म्हणजे एक माइंड फ्लो एकदम क्लिअर होता की आपल्याला आयुर्वेदातच करायचं आहे आणि तेही प्रॅक्टिसच करायची आहे अशी मूळ संकल्पना माझ्या मनात क्लिअर होती. त्यामुळे आणि सुरुवातीपासून घरामध्ये जी चिकित्सा पद्धती बघून मग माझ्या माइंड सेटमध्ये आलं की आपण यालाच कंटिन्यू करायला पाहिजे. आणि थेट म्हणजे सून आफ्टर BMS कम्प्लीट झाल्यानंतर मग ते एक ओढच लागली की आपण प्रॅक्टिसच सुरू करायला पाहिजे, म्हणून PG कडे तेवढं मी लक्ष दिले नाही.
0: आपल्या हे जे राहत आयुर्वेद आणि पंचकर्म चिकित्सालय आहे, इथे कोणकोणत्या आजारांवर आपण उपचार करतो?
1: इनिशियली राहत आयुर्वेद आणि पंचकर्म सेंटर हा ओव्हरऑल आयुर्वेद कॉन्सेप्टवर चालणारा आमचा क्लिनिक आहे. त्याच्यामध्ये विशिष्ट आम्ही ऑर्थो रिलेटेड केस म्हणजे अस्थिविकार आणि तसेच आयुर्वेदात ज्याला वातव्याधी म्हणतो आणि याच्यावरच आम्ही स्पेशली काम करतोय.
0: अच्छा, पंचकर्मामध्ये जसं पूर्ण पंचकर्म तुमच्या इथे होतं?
1: येस, ऍक्च्युली वमन विरेचन बस्ती नस्य रक्तमोक्षण तसेच वातव्याधीसाठी लागणारे काही स्पेशल थेरपीज ज्याच्यामध्ये मर्मचिकित्सा आपण ज्याला म्हणू शकतो, लेपन चिकित्सा, त्याचबरोबर अग्निकर्म विद्धकर्म या सगळ्या फॅसिलिटीज आणि ट्रीटमेंट आम्ही प्रोव्हाइड करतो.
0: जसं की आम्ही ऐकून आहोत की भुसावळ म्हटलं की जसं तुम्ही आत्ताच उल्लेख केला की अस्थि रोग जे आहे किंवा बऱ्याच लोकांना वेगवेगळे प्रॉब्लेम्स आज स्पॉन्डिलेसिस असेल आणि अस्थि रिलेटेड बरेच आजार आहेत, ते आजार एका वेगळ्या पद्धतीनं कव्हर करण्याचे जे आहे मुनसफ अली असं जे नाव आहे, काय नेमकी ती चिकित्सा आहे?
1: विशेष म्हणजे की ही आमची एक पारंपरिक चिकित्सा पद्धती म्हणता येईल आणि जर मॉडर्न कोरिलेशन त्याचं बघितलं गेलं तर कायरोप्रॅक्टिक आणि ऑस्टिओपॅथी जे आता नवीन टर्मिनॉलॉजी आलेल्या आहे मार्केटमध्ये किंवा चिकित्सेच्या नवीन चिकित्सा प्रणाली आलेली आहे, तसंच काहीतरी सिमिलर बट ट्रेडिशनल पद्धतीने आम्ही ह्या चिकित्सा पद्धतीने उपचार करत आलेलो आहे. आमचे जनरेशन गेलेले आहे, माझ्या वडिलांचेही गुरु श्री हाजी समदली होते जे आमचे मोठे आजोबा होते, माझे वडील आणि आता मी असं भुसावळमध्ये आणि अजूनही ती श्रृंखला खूप मोठी आहे, परंतु भुसावळकरांनी एवढं सगळं बघितलेलं आहे, ऑलमोस्ट 3 जनरेशन आता गेलेली आहे.
0: त्याच्यामध्ये काय वैशिष्ट्य काय आहे आणि कुठल्या कुठल्या आजारांवर त्या पद्धतीमध्ये उपचार होतात आणि त्याला विशेष असं नाव काही आहे का?
1: मेनली आपल्याला आयुर्वेदात याला मर्मचिकित्सा म्हणता येईल आणि त्याचबरोबर आजार म्हणजे फॉर एक्झाम्पल आधीच्या काळामध्ये जे जॉईंट डिसलोकेशन्स व्हायचे तर त्या काळात ऑर्थोपेडिक्स हे रेअरली अवेलेबल असायचे आणि त्याचबरोबर त्याचं मॅनेजमेंट काही ना काहीतरी एक प्रायमरी फर्स्ट एड किंवा म्हणजे गरज होती, समाजाची गरज होती, लोकांची गरज होती, तर त्या टाइमला मॅन्युअली ऍडजस्टमेंट केलं जात होतं, म्हणजे सांध्यांचं जागेवर बसवणं, बॉल अँड सॉकेट जॉईंटला रिडक्शन करणं, अँकल डिसलोकेटेड व्हायचे त्यांना रिडक्शन केलं जायचं, म्हणजे हाडांना जागेवर बसवण्याची जी पद्धत होती, त्याचबरोबर रिस्ट जॉईंट डिसलोकेशन किंवा ज्या ज्या प्रकारचे डिसलोकेशन व्हायचे किंवा मुळात काहीतरी हेअरलाईन फ्रॅक्चर्स वगैरे असायचे ते आयुर्वेदा पद्धतीने कसं आपल्याला जुळवता येईल किंवा आयुर्वेदा पद्धतीने काय उपचार करता येईल ही मूळ संकल्पना या चिकित्सा प्रणालीची आहे.
0: कुठून कुठून पेशंट तुमच्याकडे येतात?
1: ऑलमोस्ट आमच्याकडे ऑल ओव्हर इंडिया मधून पेशंट आहे. भुसावळलाही आमचं एक रेसिडेन्शियल पण क्लिनिक आहे, तिथं बाहेरून मुंबई पुणे थेट हैदराबाद कोलकाता बाहेरून पण पेशंट्स असतात.
0: रिझल्ट कसे आहेत आता डॉक्टरलाच विचारणे योग्य नाही, परंतु रिझल्ट काय म्हणतात लोक, लोक काय म्हणतात हे डॉक्टरच्या तोंडून आम्हाला.
1: बघा, तीन वर्षांचा लोकांचा प्रतिसाद आहे, तीन पिढ्यांचा लोकांचा प्रतिसाद आहे. माझ्या वडिलांकडेही नंबर ऑफ पेशंट्स आहे, माझ्याकडेही नंबर ऑफ पेशंट्स आहे. आमचे जे मोठे आजोबा, म्हणजे आजोबांचे जे मोठे भाऊ आहे, त्यांच्याकडेही नंबर ऑफ पेशंट्स होते. तर जे यथार्थ असतं, जे कंटिन्युटीमध्ये असतं, त्यांचे रिझल्ट चांगलेच असतात. म्हणजे लोकांचा प्रतिसाद तेव्हाच असतो जेव्हा आपण एक चांगली क्वालिटी, चांगला रिझल्ट, चांगली सर्व्हिस आपण पेशंटला द्याल. तर त्यामुळे भरपूरसे चांगले आहे. आणि जळगावलाही मला 2.5 वर्ष झालेली ऑलमोस्ट प्रॅक्टिसला, एकही प्रकारची जाहिरात, एकही प्रकारचा कॅम्प किंवा काही आम्ही ऑर्गनाईज न करता डे टू डे लाईफमध्ये आमची एक गच्च ओपीडी तुम्हाला बघायला भेटेल. तेच आमचं म्हणजे खरं रिझल्ट.
0: एखादा व्यक्ती व्हीलचेअरवर आला आणि चालत गेला असं एखादं उदाहरण आहे का?
1: भरपूरसे केसेस आहे असे की डे टू डे लाईफमध्ये आम्हाला बघायला भेटतात. मूड मेजरली जे सायटिकाचे पेशंट नसतात त्यांची अशीच अवस्था असते की ते एकदम तीव्र वेदनामध्ये येतात आणि आम्ही त्यांना चिकित्सा देऊन ते चालायला लागतात. थेट याला मॅजिकल असं काहीच म्हणता येणार नाही, कारण वैद्यकीय क्षेत्रात मॅजिक किंवा जादू असं काहीच नसतं. ते सायंटिफिक असतं सगळं. तर सायंटिफिकली जर पेशंटला ट्रीट केलं तर नक्कीच चांगला असा रिझल्ट येतो.
0: आपली जी ओपीडी असते ते जळगावमध्ये किती वाजता?
1: जळगावमध्ये सकाळी 9 ते 2 मध्ये अवेलेबल असतो आम्ही, पण पेशंट 3-4 पर्यंत सुरूच असतात. आणि मग तिथून संपल्यानंतर मग भुसावळची आमची सेकंड ओपीडी असते, तिथे संध्याकाळी 4 ते 8 दरम्यान आम्ही असतो.
0: 4 ते 8 म्हणजे तुमचे वडील आणि तुम्ही दोघे?
1: आम्ही दोघे मिळून असं असतं.
0: काय सांगाल, असे काही आजार आहेत जे मेडिसिनने कव्हर होत नाहीत, असे कुठले आजार तुमच्या इथे कव्हर होतात थेरपीने?
1: ऍक्च्युली आजार म्हणत, जर मॉडर्न टेक्नॉलॉजीज आणि मॉडर्न सिस्टममध्ये बघितलं तर ऑर्थो या केसेसमध्ये पेन किलर्सचा जास्त वापर होतो. त्याचबरोबर काही कॅल्शियम मेडिसिन्स, अँटॅसिड, या व्यतिरिक्त जास्त काही ऑप्शन्स इथं अवेलेबल नाही आहे. बट आयुर्वेदामध्ये काय आहे ना, डिफरन्शियल डायग्नोसिस जर बघितलं तर वातविकारांमध्येही किती सारे व्याधी आहे, जसं आम वात, संधिगत वात किंवा वात रक्त. साधं जानुशूल म्हणजे गुडघ्याचा जरी पेशंट आला तर आमच्याकडे 20 व्याधी आहे आणि मॉडर्नमध्ये फक्त काही लिमिटेड त्यांच्याकडे ऑप्शन्स आहे. तर आयुर्वेदामध्ये असं नाही, आयुर्वेदामध्ये मल्टिपल ऑप्शन्स आहे, मल्टिपल काइंड ऑफ ट्रीटमेंट आहे, अवस्थानुरूप चिकित्सा आहे. तर असं बघितलं गेलं तर ऑलमोस्ट हाडांशी आणि सांध्यांशी रिलेटेड मॅक्झिमम अमाऊंट ऑफ केसेस आम्ही सक्सेसफुली हँडल करतोय. ते मग फ्रोझन शोल्डर असो, सायटिका असो, बर्सायटिस असो किंवा टीनोसायनोवायटीस असो, एचआयली टेंडनायटीस असो, म्हणजे एन नंबर ऑफ केसेस त्याच्यात येतात. तर त्यांना आम्ही यशस्वीरित्या ट्रीटमेंट करण्याचा प्रयत्न करतोय.
0: खूप छान वाटलं. भविष्याबद्दल काय नियोजन आहे?
1: ऍक्च्युली आता सध्या आम्ही एक छोट्या अमाऊंटमध्ये काम करतोय. जळगावमध्येही माझं क्लिनिक एक छोटंसं क्लिनिक आहे. भविष्यामध्ये माझी अशी इच्छा असेल की मी याला मोठ्या स्केलला ट्रान्सफर करून आणि जळगावकरांना आयुर्वेदाचं एक चांगलं प्लॅटफॉर्म तिथं अवेलेबल करून देईल, जिथं की ऑथेंटिक आणि इथिकल ट्रीटमेंट आम्ही पेशंट्सला प्रोव्हाइड करायचं आहे आणि मॅक्झिमम लोकांना रोगमुक्त करण्याचं आमचं मेन ध्येय आहे. आणि तेही आयुर्वेदालाही ग्रो करायचं आहे, कारण मूळ जे आमचं बेस आहे आयुर्वेदा, जे एक इंडियन मेथडॉलॉजी आहे, ट्रीट चिकित्सा प्रणाली आहे, की आज लोक फॉर मॉडर्न मेडिसिनकडून आयुर्वेदाकडे शिफ्ट होत आहे, त्यांचा विश्वास वाढतोय आणि एक नॅचरॅलिटीकडे लोक शिफ्ट होत आहे. तर त्याला मला प्रमोट करायचं आहे.
0: खूप छान वाटलं तुमच्याशी गप्पा मारून आणि तुमच्या भविष्यातल्या योजना नक्कीच सफल होतील. तुमचा उद्देश प्रामाणिक आहे आणि त्या उद्देशाला धरून तुम्ही एक वेगळी परंपरागत आलेली पद्धत सुद्धा इथे अवलंबता, तेव्हा आमच्या रेडिओच्या संपूर्ण टीमतर्फे तुमचे खूप खूप आभार. आपण आलात, धन्यवाद.
1: थँक्यू सो मच. आपण मला एक अपॉर्च्युनिटी दिली एक्सप्रेस.

0: 107.4 FM वर तुम्ही ऐकत आहात विद्यावाणी सामुदायिक रेडिओचे कार्यक्रम श्रोतो. प्रसारणात यानंतर आपण ऐकणार आहोत कार्यक्रम युगप्रवर्तक स्वामी विवेकानंद. हा कार्यक्रम स्वराज संस्थान संचालनालय भोपाळ यांच्या सहकार्याने आम्ही प्रसारित करीत आहोत. ऐकूयात कार्यक्रम युगप्रवर्तक स्वामी विवेकानंद.
1: स्वराज संस्थान संचालनालय मध्य प्रदेश शासन संस्कृति विभाग प्रस्तुत करते हैं स्वामी विवेकानंद के आदर्शों और विचारों पर केंद्रित कार्यक्रम युग प्रवर्तक विवेक.

0: अभी आप सुन रहे थे स्वामी विवेकानंद के विचारों और आदर्शों पर केंद्रित कार्यक्रम युग प्रवर्तक विवेकानंद। आलेख डॉक्टर पापियादास गुप्ता, निर्देशन चैतन्य भट्ट, परिकल्पना श्रीराम तिवारी, समन्वय संजय यादव, मध्य प्रदेश शासन संस्कृति विभाग स्वरा संस्थान संचालनालय की प्रस्तुति।
1: श्रोतेहोतच आपण युगप्रवर्तक स्वामी विवेकानंद ऐकलात। हा कार्यक्रम स्वराज संस्थान संचालनालय यांच्या सहकार्याने विद्यावाणी सामुदायिक रेडिओवरून प्रसारित करण्यात आला। ऐकत रहा विद्यावाणी 107.4 FM।
2: वयाची अट नाही, शिक्षणाचं बंधन नाही, आवाजाची चाचणी नाही आणि अनुभवाची गरज देखील नाही। विद्यावाणी रेडिओचं एकच तंत्र, सर्वांना संधी हाच मंत्र।

0: 3 ऑगस्ट श्रीराम समर्थ। भगवंताशी एकरूप झाल्यावर सर्व आनंदच आहे। भक्त झाल्यावर माणूस ज्या आनंदात असतो तो आनंद वर्णन करून समजणार नाही। जिथे दुःखच नाही तिथे आनंद हा शब्द तरी सांगायला कोण असणार। अनन्य भक्त व्हावे आणि तो आनंद पाहावा। भक्ताला सर्व ठिकाणी आपण आहोत असे दिसते, म्हणजे सर्व चराचर वस्तू तो भगवत रूपच पाहत असतो। एखाद्या खोली सर्व बाजूंनी आरसे ठेवलेले असले तर कुठेही पाहिले तर आपल्याला काय दिसेल? आपल्या स्वतःशिवाय दुसरे काहीच दिसणार नाही। म्हणजे सर्व ठिकाणी एकभाव झाला, तिथे दुःखाचे कारणच नाही, तिथे सर्वच आनंद असतो। त्याप्रमाणे भक्त भगवंताशी एकरूप झाला, तिथे आनंदाशिवाय दुसरे काय असणार? जे याप्रमाणे जगात वावरतात ते आपल्या आनंदात राहूनही इतर लोकांप्रमाणे वागत असतात। तुकारामांनी अशा स्थितीत राहून लोकांना सन्मार्ग दाखवला, समर्थांनीही ती स्थिती सांभाळून सर्व जगाचा व्यवहार केला आणि इतर लोकांना आपल्या पदाला नेले। आपण कधी त्या आनंदाकडे जाण्याचा मार्ग पाहिलेला नाही, म्हणून ज्यांनी तो आनंद पाहिला आहे आणि जे सदैव त्या आनंदातच राहतात त्यांच्या सांगण्याप्रमाणे वागणे हे श्रेयस्कर आहे, म्हणजेच गुरुआज्ञेप्रमाणे वागावे। आपल्याला वाटाणा भेटला म्हणजे त्याच्यावर विश्वास ठेवून आपण चालतो, त्याप्रमाणे गुरुच्या वचनावर विश्वास ठेवून आपण वागावे म्हणजे आपले हित होते। एखाद्या अंधळ्या माणसाने साखर समजून जर मीठ खाल्ले तर ते खारट लागल्यापासून राहणार नाही। त्याप्रमाणे आनंद मिळेल या कल्पनेने आपण विषयाची संगत धरली पण त्यापासून दुःखच प्राप्त झाले। पुष्कळ वस्तू मिळाल्या तर त्याने पुष्कळ सुख मिळते असे मानणे हा भ्रम आहे। खरे किंवा पुष्कळ सुख म्हणजे कायमचे सनातन सुख होय। ते सनातन वस्तूपाशीच म्हणजे भगवंतापाशीच असते। भगवंताचे आपण झाल्यास सुखी होऊ। तोंड गोड करण्यासाठी तशी साखर खावी लागते, तसे आनंद प्राप्त होण्यासाठी नाम घ्यावे लागते। आपण प्रपंच दुसऱ्याचाच करतो, आपला करीतच नाही। एखाद्या शेतापेक्षा कुंपणालाच जास्त खर्च यावा, त्याप्रमाणे आपण आपल्या मूळ स्वरूपापेक्षा आपल्या उपाधीचीच जास्त आरास करतो। आपण सर्व मिळवतो पण सर्व ठेवून जावे लागते। आपल्या फायद्याचे केले तरच आपला प्रपंच, भगवंताचे स्मरण तेवढाच आपला प्रपंच। आपण आईबापावर, नवरा बायकोवर, मुलाबाळांवर, नातेवाईकावर, शेजाऱ्या पाजाऱ्यावर सुखासाठी अवलंबून राहिलो तर सुखी होणार नाही। आपले दुःख किंवा यातना जर कोणी नाहीसा करीत नाही तर मग दुसरा कोणी आपल्याला सुख देईल ही कल्पना कशी खरी ठरेल? परमात्म्याचा आनंद अखंड मिळावा मी त्याचा भावे ही दृष्टी ठेवून नामस्मरण करावे। जानकी जीवन स्मरण, जय जय राम।
1: आत्मसाक्षात्कार होण्यासाठी अनेकांनी अनेक साधने सांगितली आहेत, त्या सर्वांमध्ये भगवंताच्या अस्तित्वाची जाणीव अखंडपणे टिकविणे हे सर्वोत्तम साधन होय। भगवंत आहे, तो माझ्याजवळ आहे, अगदी माझ्या हृदयात आहे, अशी जाणीव मनामध्ये टिकण्यास भगवंताचे सूक्ष्म चिंतन आवश्यक आहे।

0: सर्वानुभूति भगवत दर्शन।
1: मानव मात्राचा जीवित आदर्श आहे, मानव मात्राचा जीवन उद्देश आहे सर्वानुभूति भगवत दर्शन। पण तुम्ही जर त्याला सर्व वस्तूंमध्ये पाहू शकणार नाही, तर निदान जी व्यक्ती तुम्हाला अत्यंत आवडते तिच्यात प्रथम त्याला बघा, त्यानंतर मग आणखी एका व्यक्तीत त्याला बघण्याचा प्रयत्न करा। अशा पद्धतीने पुढे चला। आत्म्यासमोर अनंत जीवन पडलेलं आहे, वाटेल तितका काळ लागू द्या, अपरंपार चिकाटी धरून प्रयत्न करा, तुमचं उद्दिष्ट सिद्ध होईलच। ईश उपनिषदात म्हटल्याप्रमाणे तो स्वरूपापासून कदापिही च्युत न होणारा एक आणि मनापेक्षाही अधिक वेगवान आहे। विषयांना प्रकाशित करणारी इंद्रिय त्याच्यापर्यंत पोहोचू शकत नाहीत, त्याला प्रकाशित करू शकत नाहीत, कारण तो त्यांच्या आधीच विद्यमान आहे, आधीचाच प्रकाशमान आहे। त्याच्या सत्तेनंच हिरण्यगर्भ सर्व जीवांना त्यांची त्यांची कर्मफळ देत असतो। तो गतिमान आहे, तो स्थिरही आहे, तो दूर आहे, तो जवळही आहे, तो सर्वांच्या आत आहे आणि तो सर्वांच्या बाहेरही आहे। तो सर्वात सर्वत्र ओतप्रोत भरून आहे, सर्व काही त्यातच अधिष्ठित आहे। जो समस्त भूतांना आत्म्यामध्ये बघतो आणि आत्म्याला समस्त भूतांमध्ये बघतो, तो त्या सर्वात्म दर्शनाकारणे कुणाचीही घृणा करत नाही, कुणापासूनही स्वतःला वेगळं करू इच्छित नाही। त्याचं आत्मदर्शन कधीही खंड पावत नाही। जेव्हा समस्त जीवन आणि समस्त विश्व ह्या आत्म्यामध्येच दिसू लागतं, तेव्हाच जीवनाचं आणि विश्वाचं रहस्य कळलं असं म्हणता येईल। ज्याच्या दिव्य चक्षूंना सर्वच भूत आत्माच दिसतात, त्याला कसला मोह पडणं शक्य आहे? सर्व विश्वभर एकच एक आनंदमय आत्मा ज्याच्या प्रत्ययाला येतो, त्याला शोक कसला? हे सर्व जीवांचं, सर्व पदार्थांचं एकत्व हा वेदांताचा आणखी एक महत्त्वाचा विषय आहे। आपण पुढे बघूच की आपल्या समस्त दुःखांचं एकमेव कारण अज्ञानच होय असं वेदांत सप्रमाण सिद्ध करून दाखवतो। आणि अज्ञान म्हणजेच ही बहुत्वाची जाणीव, ही नानात्वाची जाणीव। माणसा माणसात भेद आहे, जाती जातीत भेद आहे, चंद्रात आणि पृथ्वीत भेद आहे, अणु अणुत भेद आहे अशी जाणीव। ह्या असल्या जाणीवेतून, या भेदबोधातूनच सगळी दुःख जन्मतात। वेदांत म्हणतो की हा भेद वस्तुतः अस्तित्वातच नाही, तो खरा नाही, तो केवळ आपल्याला भासतो इतकंच। तो वरवरचा आहे, वस्तूंच्या अंतस्थली, वस्तूंच्या गाभ्यात अभेदच विद्यमान आहे। हे वरवर भासणारं नानात्व भेदून तुम्ही जर आत शिराल, तर तुम्हाला आढळून येईल की माणसा माणसात, जाती जातीत, उच्च आणि नीच यांच्यात, गरीब आणि श्रीमंत यांच्यात, देवात आणि मानवात, मानवात आणि पशुत एकत्व विद्यमान आहे, सर्वात अभेद आहे। तुम्ही जर पुरेसे आत शिरू शकाल, तर सर्व काही त्या एकाचीच भिन्न भिन्न रूप असल्याचं तुम्हाला दिसून येईल। आणि जो हे एकत्व बघू शकतो, त्याला कशानंही भुरळ पडायची नाही, मोह मग त्याला कधीच झपाटू शकत नाही, आणि खरोखर त्याला मग काय बरं मोहू शकेल? त्याने सर्व वस्तूंचं खरं स्वरूप जाणलं असतं, सर्व वस्तूंचं रहस्य जाणलेलं असतं, त्याला मग आणखी दुःख कसलं? त्याला कशाविषयी वासना असणं शक्य आहे? वस्तुमात्रातील सत्याचा मागोवा घेत घेत तो भगवंतांपर्यंत पोचलेला असतो। आणि तो भगवंत कसा? तो ह्या सर्व वस्तूंचं केंद्र आहे, सर्व वस्तूंमागील एकत्व आहे, नित्य सत, नित्य चित आणि नित्य आनंद आहे। तिथे जन्म मृत्यू, आधी व्याधी, दुःख दैन्य, शोक अशांती या कशाचाच रिघाव नाही। तिथे आहे पूर्ण अद्वैत, पूर्ण आनंद। कारण त्यानं मग कोणासाठी शोक करावा? त्या सत्याचा, त्या अखंड सच्चिदानंदाचा लाभ झाल्यानंतर मग मृत्यू नाही, कष्ट नाहीत, कुणासाठी शोक करणं नाही, कुणाबद्दल दुःख होणं नाही। तो प्रभू सर्वत्र ओतप्रोत भरून आहे, तो शुद्ध आहे, तो निराकार आहे, विदेही आहे, निष्कलंक आहे, तो पवित्र आहे, निष्पाप आहे, तोच ज्ञाता आहे, तो मनाचा नियंता आहे, सर्वात श्रेष्ठ आहे, तो महान कवी आहे, तो स्वयंभू आहे, तोच सर्वांच्या मनःकामना पुरवणारा आहे। अज्ञानातून निर्माण झालेल्या या अविद्यामय जगाला परमार्थ सत्य समजून, ब्रह्मासारखं सत्य समजून जे त्याची आराधना करतात, तेच अंधारात चास पडतात आणि जे उभा जन्म या जगालाच खिळून बसतात, या जगापेक्षा उच्च किंवा श्रेष्ठ ज्यांना कधीच काही दिसत नाही ते तर आणखीच घन अंधकारात पिचतात. पण ज्याला या प्रकृतीचं रहस्य, तिचं खरं दैवी स्वरूप अवगत झालं आहे, या प्रकृतीच्या सहाय्यानं जो या प्रकृती पलीकडील त्या दैवी प्रकृतीचं चिंतन करतो तो मृत्यूच्याही पलीकडे जातो आणि त्या दैवी प्रकृतीच्या सहाय्यानं तो अमृत उपभोगतो. हिरण्मयेन पात्रेण सत्यस्यापहितं मुखं तत्वं पूषन्न पावृणु सत्यधर्माय दृष्टये तेजो यत्ते रूपं कल्याणतमं तत्ते पश्यामि योऽसावसौ पुरुषः सोऽहं अस्मि. हे सूर्यदेवा, तू आपल्या सोनेरी बिंबानं सत्य झाकून टाकलं आहेस, ते आवरण तू दूर कर की जेणेकरून सत्याकांक्षी अशा मला ते सत्य दिसू शकेल. तुझ्या मागे दडलेलं सत्य मी जाणलंय, तुझ्या किरणांचा खरा अर्थ, त्यांचं खरं स्वरूप मी जाणलंय, तुझा महिमा मी जाणलाय, तुझं मंगलमय परमरमणीय रूप मी पाहिलंय. तुझ्यामध्ये जो पुरुष आहे तोच माझ्यामध्ये आहे, मीच तो आहे.

श्रोते हो नमस्कार, मी प्राध्यापक योगेश सोमण. आपण ऐकत आहात रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.

0: सर्वांभोवती भगवत दर्शन.
1: आपण बघितलेलंच आहे की आपल्याला भोगावी लागणारी दुःख निवारण्याचा, त्यांचा प्रतिकार करण्याचा आपण कितीही आटापिटा केला तरी देखील आपलं अधिकांश आयुष्य दुःखांनी भरलेलंच राहतं यात शंका नाही. आमच्या पक्षीही दुःख खरोखरच अनंत आहेत असं म्हटलं तरी चालण्यासारखं आहे. मानव अनादि काळापासून ती दूर करण्याची, त्यावर उपाय योजण्याची धडपड करत आला आहे, पण सगळं काही आजही जसंच्या तसं आहे हे उघडच आहे. या दुःखावर मात करण्याचे आपण जितके जितके उपाय शोधून काढतो तितकी तितकी आपल्या या जगात आणखी कितीतरी दुःख गुप्तपणे दडून बसली आहेत असं आपल्याला आढळून येतं. आपण हेही बघितलं आहे की ह्या सगळ्या दुःखांवर एकमेव तोडगा म्हणजे ईश्वर होय, अशी सर्व धर्मांची सांग आहे. सर्वच धर्म आपल्याला कंठरवानं सांगत असतात की आपण आजकालच्या व्यवहारपटू लोकांचं ऐकून हे जग आहे तसंच खरं मानून ते कवटाळलं तर मग आपल्या कपाळी दुःखाखेरीज आणखी काहीच असणं शक्य नाही. ह्याबरोबरच सर्व धर्म ठामपणे अशीही घोषणा करत असतात की हे जगच सर्व काही नाही, ह्या जगाच्या पलीकडे आणखी काहीतरी विद्यमान आहे. या पाच इंद्रियांच्या कोंडीत सापडलेलं जीवन, ह्या पंचभौतिक जगताच्या शिवारात घुटमळणारं जीवन म्हणजे काही अवघ जीवन नव्हे. खऱ्या अनंत जीवनाचा तो फक्त लहानसा तुकडा आहे. अथांग अपार जीवन समुद्राच्या पृष्ठभागावरील तो अगदी वरवरचा फेस आहे. त्याच्या मागे, त्याच्या पलीकडे ज्यात दुःखाचा रिघाव नाही असं ते अनंत जीवन विस्तारलेलं आहे. त्या अनंत जीवनाला, त्या अनंतालाच काही लोक गॉड म्हणतात, काही अल्ला म्हणतात, काही जिहोवा म्हणतात, काही जोव म्हणतात, तर काही त्याला आणखीच निराळं नाव देतात. वेदांती त्यालाच ब्रह्म म्हणतात. दुःखाच्या तावडीतून सुटण्याचा एकमेव मार्ग म्हणजे हे दुःखमय जगत ओलांडून त्याच्या पलीकडे जाणं हाच होय. हा धर्मांनी दिलेला कानमंत्र ऐकून पहिल्या प्रथम तरी आपल्याला असंच वाटतं की हे सगळे धर्म आपल्याला आत्महत्या करायला सांगत आहेत, त्यासाठी ह्या जीवनाचा त्याग करावा लागेल, म्हणजेच जगण्याचं थांबवावं लागेल. या उत्तरावरून मला त्या एका जुन्या गोष्टीची आठवण होते. एका झोपलेल्या माणसाच्या डोक्यावर एक डास बसला. तो डास मारण्याच्या इराद्याने त्या माणसाच्या एका मित्रानं त्याच्या डोक्यावर असा एक तडाखा लावला की त्याने तो डास आणि तो झोपलेला माणूस दोघांचीही इतिश्री झाली. आमच्या जीवनातील दुःखावर धर्मांनी सुचवलेला उपायही अशाच प्रकारचा वाटू लागतो. आमचं आयुष्य अनिष्टांनी भरलेलं आहे. हे जग दुःखांनी पुरेपूर भरलेलं आहे हे अगदी खरं आहे, आणि जगाची ओळख पटण्यापुरतं पुरेसं आयुष्य ज्याला लाभलेलं आहे असा कुणीही या सत्याचा इन्कार करणार नाही. पण ह्यावर जगातील धर्मांनी उपाय काय सुचवला आहे? ते म्हणतात हे जग काहीच नाही, या जगाच्या पलीकडे असं काहीतरी आहे की तेच वस्तुत सत्य आहे. मुश्किल आहे ती इथेच. हा अघोरी उपाय आमच्या सर्वस्वावर वरवंटा फिरवणारा असतो. असा कसा हा उपाय? ह्याला उपाय कसं म्हणता येईल? मग काय सुटकेचा काहीच मार्ग नाही? त्यावर वेदांत म्हणतो की हे सगळे धर्म जो उपाय सुचवत आहेत तो अगदी बरोबर आहे, फक्त तो नीट समजून घ्यायला हवा. पुष्कळदा तो चुकीने समजला जातो, कारण त्यांना काय म्हणायचं आहे हे ते धर्म नीट स्पष्टपणे सांगत नाहीत. आपल्याला जर खरोखर कशाची आवश्यकता असेल तर ती म्हणजे हृदय आणि मेंदू या दोहोंच्या संमिलनाची. हृदय अर्थातच फार श्रेष्ठ गोष्ट आहे. जीवन उंचावणाऱ्या थोर प्रेरणा हृदयामधूनच पुरत असतात. नुसतीच बुद्धी हृदय मुळीच नाही, ह्यापेक्षा मुळीच बुद्धी नाही पण थोडं तरी हृदय आहे हे मी हजारदा पसंत करीन. ज्याला हृदय आहे त्याला जीवन शक्य आहे, प्रगती शक्य आहे. पण ज्याला नुसता मेंदूच आहे, हृदय मुळीच नाही, तो शुष्कतेच्या शापांनी मरतो. पण त्याबरोबर हेही तितकंच खरं की जो केवळ आपल्या हृदयानेच चालवला जातो त्याच्यावर बरीच अरिष्ट ओढवतात, कारण त्याच्याकडून वेळोवेळी चुका होण्याची फार संभावना असते. म्हणूनच आपल्याला हृदय आणि बुद्धी या दोहोंची एकजूट हवी आहे, त्यांचा संयोग हवा आहे. माझ्या म्हणण्याचा अर्थ असा नाही की माणसानं आपल्या हृदयाची बुद्धीशी तडजोड करावी किंवा बुद्धीची हृदयाशी तडजोड करावी, तर प्रत्येकाच्या ठाई अनंत हृदय आणि भावना असोत आणि त्याचबरोबर अनंत प्रमाणात बुद्धी आणि विचारशक्तीही वसो.

0: अमरत्व.
1: आत्मा ही काही भौतिक शक्ती नव्हे, मानसशक्ती किंवा विचारशक्ती ही नव्हे. तो मानसशक्ती

कलेवर किंवा कसायाच्या दुकानातला मासाचा तुकडा कधी चैतन्यवान असतो का? यावर प्रश्न विचारला जाईल, चैतन्य म्हणजे काय? त्याला उत्तर असं की चैतन्य म्हणजे प्रतिक्रिया शक्ती। आता आपण यात अंमळ खोल जाऊया। ही समोर एक सुरई आहे, ती मी पाहतो। आता मी पाहतो म्हणजे खरोखर काय घडतं? त्या सुरईपासूनचे काही प्रकाशकिरण माझ्या डोळ्यामध्ये शिरतात, त्या किरणांनी माझ्या बुबुळांमागच्या पडद्यावर एक चित्र पडतं। ते चित्र नेऊन माझ्या मेंदूला सादर करण्यात येतं, पण अजूनही सुरई पाहणं ही क्रिया झाली नाही। शरीरक्रियाशास्त्रज्ञ ज्यांना संवेदनावाहक ज्ञानतंतू म्हणतात, ते ज्ञानतंतू तो ठसा आत मेंदूपर्यंत घेऊन जात असतात, पण अजूनही पाहण्याची प्रतिक्रिया घडत नाही। मेंदूमधील मज्जा केंद्र तो ठसा मनात सादर करतं, मन प्रतिक्रिया करतं, आणि अशी ही प्रतिक्रिया होता क्षणीच ती सुरई माझ्या मनापुढे लखकन चमकते, म्हणजे ती माझ्या मनाला गम्य होते, म्हणजेच मला ती दिसते। यापेक्षाही एक अगदी आपल्या नेहमीच्या परिचयाचं उदाहरण घ्या, म्हणजे ही गोष्ट अधिक चांगल्या पद्धतीने समजेल। समजा की तुम्ही खूप एकाग्रपणे माझं भाषण ऐकत आहात आणि एक डास तुमच्या नाकाच्या शेंड्यावर बसला असून फक्त डासच देऊ शकतात अशी ती गोड सुखसंवेदना तो तुम्हाला देतो आहे, पण तुम्ही माझं बोलणं ऐकण्यात इतकं तल्लीन झालेलं आहात की तुम्हाला त्या डासोबांचं ते चावणं मुळी जाणवतच नाही। पण म्हणजे खरोखर काय बरं घडतं? तो डास तुमच्या कातडीला एके ठिकाणी चावला, तिथे कित्येक ज्ञानतंतू अर्थातच आहेत। त्या ज्ञानतंतूंनी ती विशिष्ट संवेदना मेंदूपर्यंत नेऊन पोहोचवली, मेंदूवर तिचा ठसाही पडला, पण तुमचं मन दुसरीकडे म्हणजे माझं बोलणं ऐकण्यात गुंतलेलं असल्यामुळे त्यांनी प्रतिक्रिया केली नाही आणि म्हणून तुम्हाला त्या डासाचं चावणं जाणवलं नाही। नवा ठसा आत आला पण मनानं जर प्रतिक्रिया केली नाही तर आपल्याला त्याचा बोध व्हायचा नाही, पण मनाने प्रतिक्रिया करताच आपल्याला त्या ठशाचा बोध होतो, म्हणजेच आपण पाहतो, आपण ऐकतो, आपण अनुभवतो वगैरे। मनाचीही प्रतिक्रिया घडताच सांख्यांच्या शब्दात म्हणायचं झालं म्हणजे मेंदूपर्यंत आलेला तो ठसा उजळून ज्ञानाचं स्फुरण होतं। या एकूण प्रक्रियेमध्ये आपण बघितलं की हा ज्ञानाचा प्रकाश शरीर देऊ शकत नाही, कारण आपण पाहिलं की मनाचं त्या ठशाकडे लक्ष नसेल तर आपल्याला त्याचा बोध होऊ शकत नाही। अशा काही घटना ऐकण्यात येतात की जी भाषा एक व्यक्ती कधीच शिकली नाही ती भाषा काही विशिष्ट अवस्थेत ती व्यक्ती बोलताना आढळलेली आहे। या बाबतीत पुढे चौकशी करता असं निदर्शनाला आलं की तो माणूस आपल्या लहानपणीच ती भाषा बोलणाऱ्या लोकांच्या मध्ये राहिला होता आणि साहजिकच ते ठसे किंवा संस्कार त्याच्या मेंदूंवर राहून गेले होते। ते सगळे संस्कार तिथे साठवले गेले, काहीतरी कारण घडून पुढे मनाने त्यांच्यावर प्रतिक्रिया केली, तात्काळ ते जुने संचित संस्कार उजळून ज्ञानाचं स्फुरण झालं आणि तो मनुष्य ती भाषा बोलू शकला। पण यावरूनही परत हेच दिसून येतं की या साऱ्यासाठी नुसतं मन पुरेसं नाही। मन स्वतःच आणखी कोणाच्या तरी हातातील यंत्र किंवा साधन किंवा उपकरण आहे। या घटनेत त्या माणसाच्या बाबतीत असं घडलं की त्याच्या लहानपणी ती भाषा त्याच्या मनात सामावलेली होती, पण तो मात्र हे जाणत नव्हता। पण अखेर अशी एक वेळ आली की त्याला तिची जाणीव झाली। यावरून हे सिद्ध होतं की मनाखेरीज आणखी कोणीतरी आहे। त्या माणसाच्या लहानपणी त्याच्या मनातील त्या कोणीतरी त्या शक्तीचा उपयोग केला नाही, पण तो मोठा होताच त्या अंतस्थ कोणीतरीनी संधी साधून त्या शक्तीचा वापर केला। सारांश, प्रथम आहे शरीर, द्वितीय आहे मन किंवा विचारांचं साधन, आणि तृतीय आहे त्या मनापलीकडे असलेला आत्मा।

श्रोते हो, रेडिओ मनभावनच्या कार्यक्रमांबद्दल आपले अभिप्राय देण्यासाठी आम्हाला फोन करा 9284499433 ह्या क्रमांकावर, किंवा व्हॉट्सअप करा 9922337361 ह्या क्रमांकावर.

0: तुमच्या प्रतिक्रिया कळवण्यासाठी या व्हॉट्सअप नंबरवर मेसेज किंवा कॉल करा. संपर्क क्रमांक 92 84 49 94 33. ऐकत रहा रेडिओ मन भावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.
1: हे शिवशंकर नमामि शंकर, शिवशंकर.

नमस्कार, मी शर्मिला राजाराम शिंदे आणि आपण ऐकत आहात रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.

शिक्षण, माहिती, ज्ञान, मनोरंजनाने सजलेले सदाबहार कार्यक्रम ऐकायला विसरू नका. रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हर्ट.

0: 3 ऑगस्ट श्रीराम समर्थ। भगवंताशी एकरूप झाल्यावर सर्व आनंदच आहे। भक्त झाल्यावर माणूस ज्या आनंदात असतो तो आनंद वर्णन करून समजणार नाही। जिथे दुःखच नाही तिथे आनंद हा शब्द तरी सांगायला कोण असणार। अनन्य भक्त व्हावे आणि तो आनंद पाहावा। भक्ताला सर्व ठिकाणी आपण आहोत असे दिसते, म्हणजे सर्व चराचर वस्तू तो भगवत रूपच पाहत असतो। एखाद्या खोलीत सर्व बाजूंनी आरसे ठेवलेले असले तर कुठेही पाहिले तर आपल्याला काय दिसेल? आपल्या स्वतःशिवाय दुसरे काहीच दिसणार नाही। म्हणजे सर्व ठिकाणी एकभाव झाला, तिथे दुःखाचे कारणच नाही, तिथे सर्वच आनंद असतो। त्याप्रमाणे भक्त भगवंताशी एकरूप झाला, तिथे आनंदाशिवाय दुसरे काय असणार? जे याप्रमाणे जगात वावरतात ते आपल्या आनंदात राहूनही इतर लोकांप्रमाणे वागत असतात। तुकारामांनी अशा स्थितीत राहून लोकांना सन्मार्ग दाखवला, समर्थांनीही ती स्थिती सांभाळून सर्व जगाचा व्यवहार केला आणि इतर लोकांना आपल्या पदाला नेले। आपण कधी त्या आनंदाकडे जाण्याचा मार्ग पाहिलेला नाही, म्हणून ज्यांनी तो आनंद पाहिला आहे आणि जे सदैव त्या आनंदातच राहतात त्यांच्या सांगण्याप्रमाणे वागणे हे श्रेयस्कर आहे, म्हणजेच गुरुआज्ञेप्रमाणे वागावे। आपल्याला वाटाणा भेटला म्हणजे त्याच्यावर विश्वास ठेवून आपण चालतो, त्याप्रमाणे गुरुच्या वचनावर विश्वास ठेवून आपण वागावे म्हणजे आपले हित होते। एखाद्या आंधळ्या माणसाने साखर समजून जर मीठ खाल्ले तर ते खारट लागल्यापासून राहणार नाही। त्याप्रमाणे आनंद मिळेल या कल्पनेने आपण विषयाची संगत धरली पण त्यापासून दुःखच प्राप्त झाले। पुष्कळ वस्तू मिळाल्या तर त्याने पुष्कळ सुख मिळते असे मानणे हा भ्रम आहे। खरे किंवा पुष्कळ सुख म्हणजे कायमचे सनातन सुख होय। ते सनातन वस्तूपाशीच म्हणजे भगवंतापाशीच असते। भगवंताचे आपण झाल्यास सुखी होऊ। तोंड गोड करण्यासाठी जशी साखर खावी लागते तसे आनंद प्राप्त होण्यासाठी नाम घ्यावे लागते। आपण प्रपंच दुसऱ्याचाच करतो, आपला करीतच नाही। एखाद्या शेतापेक्षा कुंपणालाच जास्त खर्च यावा त्याप्रमाणे आपण आपल्या मूळ स्वरूपापेक्षा आपल्या उपाधीचीच जास्त आरास करतो। आपण सर्व मिळवतो पण सर्व ठेवून जावे लागते। आपल्या फायद्याचे केले तरच आपला प्रपंच, भगवंताचे स्मरण तेवढाच आपला प्रपंच। आपण आईबापावर, नवरा बायकोवर, मुलाबाळांवर, नातेवाईकावर, शेजाऱ्या पाजाऱ्यावर सुखासाठी अवलंबून राहिलो तर सुखी होणार नाही। आपले दुःख किंवा यातना जर कोणी नाहीसा करीत नाही तर मग दुसरा कोणी आपल्याला सुख देईल ही कल्पना कशी खरी ठरेल? परमात्म्याचा आनंद अखंड मिळावा मी त्याचा भावे ही दृष्टी ठेवून नामस्मरण करावे। जानकी जीवन स्मरण जय जय राम।
1: आत्मसाक्षात्कार होण्यासाठी अनेकांनी अनेक साधने सांगितली आहेत, त्या सर्वांमध्ये भगवंताच्या अस्तित्वाची जाणीव अखंडपणे टिकविणे हे सर्वोत्तम साधन होय। भगवंत आहे, तो माझ्याजवळ आहे, अगदी माझ्या हृदयात आहे, अशी जाणीव मनामध्ये टिकण्यास भगवंताचे सूक्ष्म चिंतन आवश्यक आहे।

0: सर्वांभोवती भगवत दर्शन.
1: आपण बघितलेलंच आहे की आपल्याला भोगावी लागणारी दुःख निवारण्याचा, त्यांचा प्रतिकार करण्याचा आपण कितीही आटापिटा केला तरी देखील आपलं अधिकांश आयुष्य दुःखांनी भरलेलंच राहतं यात शंका नाही. आमच्या पक्षीही दुःख खरोखरच अनंत आहेत असं म्हटलं तरी चालण्यासारखं आहे. मानव अनादि काळापासून ती दूर करण्याची, त्यावर उपाय योजण्याची धडपड करत आला आहे, पण सगळं काही आजही जसंच्या तसं आहे हे उघडच आहे. या दुःखावर मात करण्याचे आपण जितके जितके उपाय शोधून काढतो तितकी तितकी आपल्या या जगात आणखी कितीतरी दुःख गुप्तपणे दडून बसली आहेत असं आपल्याला आढळून येतं. आपण हेही बघितलं आहे की ह्या सगळ्या दुःखांवर एकमेव तोडगा म्हणजे ईश्वर होय अशी सर्व धर्मांची सांग आहे. सर्वच धर्म आपल्याला कंठरवानं सांगत असतात की आपण आजकालच्या व्यवहारपटू लोकांचं ऐकून हे जग आहे तसंच खरं मानून ते कवटाळलं तर मग आपल्या कपाळी दुःखाखेरीज आणखी काहीच असणं शक्य नाही. ह्याबरोबरच सर्व धर्म ठामपणे अशीही घोषणा करत असतात की हे जगच सर्व काही नाही, ह्या जगाच्या पलीकडे आणखी काहीतरी विद्यमान आहे. या पाच इंद्रियांच्या कोंडीत सापडलेलं जीवन, ह्या पंचभौतिक जगताच्या शिवारात घुटमळणारं जीवन म्हणजे काही अवघं जीवन नव्हे. खऱ्या अनंत जीवनाचा तो फक्त लहानसा तुकडा आहे. अथांग अपार जीवन समुद्राच्या पृष्ठभागावरील तो अगदी वरवरचा फेस आहे. त्याच्या मागे, त्याच्या पलीकडे ज्यात दुःखाचा रिघाव नाही असं ते अनंत जीवन विस्तारलेलं आहे. त्या अनंत जीवनाला, त्या अनंतालाच काही लोक गॉड म्हणतात, काही अल्ला म्हणतात, काही जिहोवा म्हणतात, काही जोव म्हणतात, तर काही त्याला आणखीच निराळं नाव देतात. वेदांती त्यालाच ब्रह्म म्हणतात. दुःखाच्या तावडीतून सुटण्याचा एकमेव मार्ग म्हणजे हे दुःखमय जगत ओलांडून त्याच्या पलीकडे जाणं हाच होय. हा धर्मांनी दिलेला कानमंत्र ऐकून पहिल्या प्रथम तरी आपल्याला असंच वाटतं की हे सगळे धर्म आपल्याला आत्महत्या करायला सांगत आहेत, त्यासाठी ह्या जीवनाचा त्याग करावा लागेल, म्हणजेच जगण्याचं थांबवावं लागेल. या उत्तरावरून मला त्या एका जुन्या गोष्टीची आठवण होते. एका झोपलेल्या माणसाच्या डोक्यावर एक डास बसला. तो डास मारण्याच्या इराद्यानी त्या माणसाच्या एका मित्रानं त्याच्या डोक्यावर असा एक तडाखा लावला की त्याने तो डास आणि तो झोपलेला माणूस दोघांचीही इतिश्री झाली. आमच्या जीवनातील दुःखावर धर्मांनी सुचवलेला उपायही अशाच प्रकारचा वाटू लागतो. आमचं आयुष्य अनिष्टांनी भरलेलं आहे, हे जग दुःखांनी पुरेपूर भरलेलं आहे हे अगदी खरं आहे, आणि जगाची ओळख पटण्यापुरतं पुरेसं आयुष्य ज्याला लाभलेलं आहे असा कुणीही या सत्याचा इन्कार करणार नाही. पण ह्यावर जगातील धर्मांनी उपाय काय सुचवला आहे? ते म्हणतात हे जग काहीच नाही, या जगाच्या पलीकडे असं काहीतरी आहे की तेच वस्तुत सत्य आहे. मुश्किल आहे ती इथेच. हा अघोरी उपाय आमच्या सर्वस्वावर वरवंटा फिरवणारा असतो. असा कसा हा उपाय? ह्याला उपाय कसं म्हणता येईल? मग काय सुटकेचा काहीच मार्ग नाही? त्यावर वेदांत म्हणतो की हे सगळे धर्म जो उपाय सुचवत आहेत तो अगदी बरोबर आहे, फक्त तो नीट समजून घ्यायला हवा. पुष्कळदा तो चुकीने समजला जातो, कारण त्यांना काय म्हणायचं आहे हे ते धर्म नीट स्पष्टपणे सांगत नाहीत. आपल्याला जर खरोखर कशाची आवश्यकता असेल तर ती म्हणजे हृदय आणि मेंदू या दोहोंच्या संमिलनाची. हृदय अर्थातच फार श्रेष्ठ गोष्ट आहे. जीवन उंचावणाऱ्या थोर प्रेरणा हृदयामधूनच पुरत असतात. नुसतीच बुद्धी हृदय मुळीच नाही, ह्यापेक्षा मुळीच बुद्धी नाही पण थोडं तरी हृदय आहे हे मी हजारदा पसंत करीन. ज्याला हृदय आहे त्याला जीवन शक्य आहे, प्रगती शक्य आहे. पण ज्याला नुसता मेंदूच आहे, हृदय मुळीच नाही, तो शुष्कतेच्या शापांनी मरतो. पण त्याबरोबर हेही तितकंच खरं की जो केवळ आपल्या हृदयानेच चालवला जातो त्याच्यावर बरीच अरिष्ट ओढवतात, कारण त्याच्याकडून वेळोवेळी चुका होण्याची फार संभावना असते. म्हणूनच आपल्याला हृदय आणि बुद्धी या दोहोंची एकजूट हवी आहे, त्यांचा संयोग हवा आहे. माझ्या म्हणण्याचा अर्थ असा नाही की माणसानं आपल्या हृदयाची बुद्धीशी तडजोड करावी किंवा बुद्धीची हृदयाशी तडजोड करावी, तर प्रत्येकाच्या ठाई अनंत हृदय आणि भावना असोत आणि त्याचबरोबर अनंत प्रमाणात बुद्धी आणि विचारशक्तीही वसो.

0: अमरत्व।
1: आत्मा ही काही भौतिक शक्ती नव्हे, मानस शक्ती किंवा विचारशक्तीही नव्हे, तो मानस शक्तीचा किंवा विचारशक्तीचा निर्माता आहे। स्वतःच काही मानस किंवा विचारशक्ती नव्हे, तो देह घडवणारा आहे, स्वतःच काही देह नाही। कशावरून? उघडच आहे की देह कधी आत्मा असू शकत नाही। का नाही? कारण देह जड आहे, तो चैतन्यवान नाही। मेलेल्या माणसाचं कलेवर किंवा कसायाच्या दुकानातला मासाचा तुकडा कधी चैतन्यवान असतो का? यावर प्रश्न विचारला जाईल, चैतन्य म्हणजे काय? त्याला उत्तर असं की चैतन्य म्हणजे प्रतिक्रिया शक्ती। आता आपण यात अंमळ खोल जाऊया। ही समोर एक सुरई आहे, ती मी पाहतो। आता मी पाहतो म्हणजे खरोखर काय घडतं? त्या सुरईपासूनचे काही प्रकाश किरण माझ्या डोळ्यामध्ये शिरतात, त्या किरणांनी माझ्या बुबुळांमागच्या पडद्यावर एक चित्र पडतं। ते चित्र नेऊन माझ्या मेंदूला सादर करण्यात येतं, पण अजूनही सुरई पाहणं ही क्रिया झाली नाही। शरीरक्रियाशास्त्रज्ञ ज्यांना संवेदनावाहक ज्ञानतंतू म्हणतात, ते ज्ञानतंतू तो ठसा आत मेंदूपर्यंत घेऊन जात असतात, पण अजूनही पाहण्याची प्रतिक्रिया घडत नाही। मेंदूमधील मज्जा केंद्र तो ठसा मनात सादर करतं, मन प्रतिक्रिया करतं, आणि अशी ही प्रतिक्रिया होता क्षणीच ती सुरई माझ्या मनापुढे लखकन चमकते, म्हणजे ती माझ्या मनाला गम्य होते, म्हणजेच मला ती दिसते। यापेक्षाही एक अगदी आपल्या नेहमीच्या परिचयाचं उदाहरण घ्या, म्हणजे ही गोष्ट अधिक चांगल्या पद्धतीने समजेल। समजा की तुम्ही खूप एकाग्रपणे माझं भाषण ऐकत आहात आणि एक डास तुमच्या नाकाच्या शेंड्यावर बसला असून फक्त डासच देऊ शकतात अशी ती गोड सुखसंवेदना तो तुम्हाला देतो आहे, पण तुम्ही माझं बोलणं ऐकण्यात इतकं तल्लीन झालेला आहात की तुम्हाला त्या डासोबांचं ते चावणं मुळी जाणवतच नाही। पण म्हणजे खरोखर काय बरं घडतं? तो डास तुमच्या कातडीला एके ठिकाणी चावला, तिथे कित्येक ज्ञानतंतू अर्थातच आहेत। त्या ज्ञानतंतूंनी ती विशिष्ट संवेदना मेंदूपर्यंत नेऊन पोहोचवली, मेंदूवर तिचा ठसाही पडला, पण तुमचं मन दुसरीकडे म्हणजे माझं बोलणं ऐकण्यात गुंतलेलं असल्यामुळे त्यांनी प्रतिक्रिया केली नाही आणि म्हणून तुम्हाला त्या डासाचं चावणं जाणवलं नाही। नवा ठसा आत आला, पण मनानं जर प्रतिक्रिया केली नाही तर आपल्याला त्याचा बोध व्हायचा नाही, पण मनाने प्रतिक्रिया करताच आपल्याला त्या ठशाचा बोध होतो, म्हणजेच आपण पाहतो, आपण ऐकतो, आपण अनुभवतो वगैरे। मनाची ही प्रतिक्रिया घडताच सांख्यांच्या शब्दात म्हणायचं झालं म्हणजे मेंदूपर्यंत आलेला तो ठसा उजळून ज्ञानाचं स्फुरण होतं। ह्या एकूण प्रक्रियेमध्ये आपण बघितलं की हा ज्ञानाचा प्रकाश शरीर देऊ शकत नाही, कारण आपण पाहिलं की मनाचं त्या ठशाकडे लक्ष नसेल तर आपल्याला त्याचा बोध होऊ शकत नाही। अशा काही घटना ऐकण्यात येतात की जी भाषा एक व्यक्ती कधीच शिकली नाही ती भाषा काही विशिष्ट अवस्थेत ती व्यक्ती बोलताना आढळलेली आहे। या बाबतीत पुढे चौकशी करता असं निदर्शनाला आलं की तो माणूस आपल्या लहानपणीच ती भाषा बोलणाऱ्या लोकांच्या मध्ये राहिला होता आणि साहजिकच ते ठसे किंवा संस्कार त्याच्या मेंदूंवर राहून गेले होते। ते सगळे संस्कार तिथे साठवले गेले, काहीतरी कारण घडून पुढे मनाने त्यांच्यावर प्रतिक्रिया केली, तात्काळ ते जुने संचित संस्कार उजळून ज्ञानाचं स्फुरण झालं आणि तो मनुष्य ती भाषा बोलू शकला। पण यावरूनही परत हेच दिसून येतं की या साऱ्यासाठी नुसतं मन पुरेसं नाही। मन स्वतःच आणखी कोणाच्या तरी हातातील यंत्र किंवा साधन किंवा उपकरण आहे। या घटनेत त्या माणसाच्या बाबतीत असं घडलं की त्याच्या लहानपणी ती भाषा त्याच्या मनात सामावलेली होती, पण तो मात्र हे जाणत नव्हता। पण अखेर अशी एक वेळ आली की त्याला तिची जाणीव झाली। यावरून हे सिद्ध होतं की मनाखेरीज आणखी कोणीतरी आहे। त्या माणसाच्या लहानपणी त्याच्या मनातील त्या कोणीतरी त्या शक्तीचा उपयोग केला नाही, पण तो मोठा होताच त्या अंतस्थ कुणीतरीनी संधी साधून त्या शक्तीचा वापर केला। सारांश, प्रथम आहे शरीर, द्वितीय आहे मन किंवा विचारांचं साधन, आणि तृतीय आहे त्या मनापलीकडे असलेला आत्मा।

0: सुविचार, वृक्ष फळ देतो पण सावली देखील देतो. आपल्याकडूनही काही अधिक दिलं गेलं पाहिजे. ही उक्ती आपल्याला निस्वार्थपणे देण्याची प्रेरणा देते. जसं झाड स्वतःसाठी काहीच ठेवत नाही, तसं आपणही समाजासाठी काहीतरी योगदान दिलं पाहिजे. एक शिक्षक शिक्षण संपल्यानंतरही गावात मोफत शिकवणी घेतो. त्याचे विद्यार्थी मोठ्या पदांवर जातात आणि त्याचे योगदान समाजात सर्वत्र जाणवतं. तर मंडळी, वृक्ष फळ देतो पण सावली देखील देतो. आपल्याकडूनही काही अधिक.
1: श्रोतेहो नमस्कार. आरोग्य मंत्र या कार्यक्रमात ऐकणाऱ्या सर्व श्रोत्यांचं स्वागत. श्रोतेहो, आपण मागील भागात जाणून घेतलं पिण्याचे पाणी याबद्दल. याच कार्यक्रमाचा दुसरा भाग आजच्या कार्यक्रमात आज आपण जाणून घेणार आहोत, पाणी अशुद्ध कसे होते. श्रोतेहो, पाण्यात रोगजंतू मिसळणे म्हणजे पाणी अशुद्ध होणे. हे रोगजंतू मुख्यतः माणसाच्या आणि इतर प्राण्यांच्या विष्ठेमार्फत आपल्यापर्यंत येतात. नदी, झरे, तलाव या पृष्ठभागावरच्या पाण्यात रोगजंतूचे प्रमाण जास्त असते, कारण जमिनीवरच्या घाणीचा संबंध त्या पाण्याशी लवकर आणि सहज येतो. श्रोतेहो, नद्यांमध्ये तर वरच्या गावाचे मैल पाणी सर्रास सोडले जाते, त्यामुळे रोगजंतू बरोबरच विषारी पदार्थ देखील. तसेच तलाव, विहिरीत कपडे, भांडी धुणे, आंघोळ करणे, गुरे बसवणे यामुळे रोगजंतू मिसळतात. पाण्याचा मोठा साठा किंवा प्रवाह वाहता असेल तर थोड्याशा घाण पाण्याचा फारसा परिणाम होत नाही, पण घाण पाण्याचे प्रमाण जास्त असेल तर मात्र दुष्परिणाम आपल्याला दिसून येतात. श्रोतेहो, या सर्व कारणांमुळे पृष्ठभागावरचे पाणी शुद्ध केल्याशिवाय वापरणे धोक्याचे असते. उत्तर भारतातल्या गंगा यमुनेसारख्या मोठ्या नद्यांचे पाणी देखील आता पिण्यास योग्य राहिलेले नाही, आणि ते केवळ घाणीमुळेच. श्रोतेहो, जमिनीखालचे आणि खडकाखालचे झरे मात्र सहसा दूषित

पाणी शुद्ध राहते. श्रोते, पाणी शुद्ध आहे हे कसे आपल्याला कळणार याबाबतीत आता आपण जाणून घेऊया. पाणी नुसत्या साध्या डोळ्यांनी पाहून शुद्ध आहे की अशुद्ध आहे हे सांगणे अवघड आहे. यासाठी प्रयोगशाळेत तपासणी करावी लागते. तपासणीसाठी सुमारे अर्ध्या लिटरच्या बाटलीत 10 ते 15 वेळा त्याच पाण्याने धुवून पाणी भरून 24 तासाच्या आत ते पाणी आरोग्य प्रयोगशाळेत पाठवावे लागते. यासाठी पक्के बूज असलेली बाटली निवडावी लागते. बहुतेक जिल्ह्यांच्या ठिकाणी अशा प्रयोगशाळा देखील आहेत, पण अधिक निश्चित माहितीसाठी जवळच्या आरोग्य केंद्रावर विचारावे लागते. श्रोते, प्रयोगशाळेत निरनिराळ्या तपासण्या करून पाण्याच्या नमुन्यात रोगजंतू आहेत काय, मैल पाणी मिसळते काय, ते पाणी पिण्याजोगे आहे की अशुद्ध आहे याचा अहवाल मिळतो. पटकीचे जंतू आढळण्यास तारेने कळवले जाते. तपासणी शक्य नसल्यास पाणी शुद्ध करून वापरावे लागते. आजच्या कार्यक्रमात आज आपण जाणून घेतलं पाणी अशुद्ध आहे की शुद्ध कसे ओळखावे या बाबतीत. श्रोतेओ, याच कार्यक्रमाच्या पुढच्या भागामध्ये आपण जाणून घेऊया पाणी शुद्धीकरणाच्या पद्धती कोणत्या आहेत. तोपर्यंत ऐकणाऱ्या सर्व श्रोत्यांना सविता जाधवचा नमस्कार. श्रोतेओ, आपण गेल्या काही भागामध्ये जाणून घेतोय स्वच्छ पाणी, स्वच्छ घर, निर्मळ परिसर, यामध्ये पिण्याचे पाणी, घर आणि परिसराची स्वच्छता, सांडपाण्याची विल्हेवाट आणि मलमूत्राची विल्हेवाट या बाबतीत. श्रोतेओ, आजच्या शेवटच्या भागात आज आपण जाणून घेऊया चूल आणि धूर, तसेच डास, माशा याबाबत. श्रोतेहो, लहान खिडक्या, धूर यामुळे कोंदटलेल्या घराची आपल्याला सवय झालेली असते. मुख्यतः स्त्रियांना रोज प्रदूषणाला नाहक तोंड द्यावे लागते. जेथे आता रॉकेलचा किंवा गॅसचा वापर होतो तेथे धुराचा त्रास अर्थातच नसतो, पण लाकूड फाटा वापरला तरी धूर होणार नाही अशा बिनधुराच्या चुली निघाल्या आहेत आणि त्यात कमी इंधनातून जास्त उष्णता मिळते आणि धुरामुळे घरात कीटकांचे प्रमाण कमी राहते असे काही जणांचे मत आहे. तरी निर्धूर चुली चांगल्या आणि आवश्यक आहेत. डासांची निर्मिती पाण्याशिवाय होत नाही. सांडपाण्यावर वाढणाऱ्या डासामुळे हत्ती रोग, तर स्वच्छ पाण्यावर वाढणाऱ्या डासांमुळे मलेरिया फैलावतो. म्हणूनच शहरांपेक्षा ग्रामीण भागातच हिवतापाचे प्रमाण आपल्याला जास्त दिसून येते. जेथे बागायती शेती आहे, कालवे आहे, तलाव आहे, त्या ठिकाणी हिवतापाचे डास साहजिकच जास्त प्रमाणात निर्माण होतात. डासावर नियंत्रण ठेवायचे असेल तर सांडपाण्याची चांगली व्यवस्था लावणे महत्वाचे आहे. विशेषतः तळी, कालवे, विहिरी याबाबत मात्र औषध फवारणीऐवजी विशिष्ट प्रकारचे मासे सोडून खूप उपयोग होतात असे दिसून आले आहे. हे मासे अर्थात गप्पी मासे डासांच्या अळ्यांना खाऊन टाकतात. डासांच्या नियंत्रणासाठी DDT, BHC वगैरे औषधे फवारण्याचे काम सरकारतर्फे अधूनमधून चालतेच, पण हा एक केवळ पूरक प्रयत्न आहे. या औषध फवारणीचे कालांतराने दुष्परिणामही होतात. DDT हे औषध निसर्गात कायम टिकून राहते. जन्मलेल्या बाळाच्या शरीरावर त्यामुळे DDT अंश सापडायला सुरुवात झाली आहे. म्हणूनच याचा वापर आता मर्यादित केला जातो. मच्छरदाण्या, अंगाला लावायचे औषध, घरी वापरण्याच्या वस्तू परिणामकारक असतात, पण क्रयशक्ती वाढवल्याशिवाय या गोष्टी सर्वांच्या वापरात येणे अशक्यच आहे. माशा हे घाणीचे लक्षण आणि परिणामही आहेत. विष्ठेमार्फत होणारे सर्व रोग माशीच पसरवते. स्वच्छता राखल्याशिवाय माशा हटत नाही. उघडे अन्न, उघड्यावरील विष्ठा, केर कचरा या सर्व गोष्टींचा बंदोबस्त केल्यावरच माशावर नियंत्रण राहू शकते. त्यामुळे बऱ्याच प्रमाणात हा प्रश्न राहणीमानाशी निगडीत आहे. श्रोतेहो, आपणही या घाणीच्या साम्राज्यापासून कोसू दूर राहून आरोग्य सुधारूया आणि रोगराई देखील दूर पळूया. प्रथम आपण पिण्याचे पाणी स्वच्छ ठेवले पाहिजे. आपल्या घराचा परिसर जो आहे आजूबाजूचा त्यावर अति दक्षतेने लक्ष ठेवले पाहिजे. तसंच सांडपाण्याची विल्हेवाट कशा प्रकारे लावायची त्यावर देखील आपण लक्ष ठेवले पाहिजे. आणि मलमूत्राची विल्हेवाट लावणं हे तर अति गरजेचं आहे. आणि ग्लोबल वॉर्मिंग ज्याला आपण म्हणतो त्याचा देखील दुष्परिणाम आपल्याला दिसून येतोय. श्रोतेहो, जिथे एकीकडे भरपूर पाणी तर एकीकडे दुष्काळ, एकीकडे पूर येतो तर एकीकडे मात्र कोरड्याई असते. निसर्गाचा समतोल ढासळतोय. पर्यावरणाचं तंत्रच बिघडलेलं आहे. यामुळे आपण आपल्या निसर्गाशी मैत्री करूया, निसर्गाचं देखील आपण जतन करूया आणि सोबत सोबत आपल्या आरोग्याचं देखील. तेव्हा आज आपण इथेच थांबूया. पुढच्या भागा

0: रामकृष्ण हरी। देव हा माणसाच्या मनात जेवढा असतो त्यापेक्षा जास्त माणसाच्या कर्मात असतो, आणि आपल्या चांगल्या कर्मातला देव कोणाला दाखवण्याची गरज नसते, तो सर्वांना दिसत असतो। म्हणून मंदिरातला देव एक वेळ टाळला तरी चालेल, पण कर्मातला देव कधीही टाळू नका, कारण आपले कर्म हेच परतून येताना दुप्पट परिणाम घेऊन येतात। चांगली कर्मे ही नक्कीच उचित फळ देतील, त्याचबरोबर चुकीच्या कार्याची परिणिती देखील ठरलेली असते। रामकृष्ण हरी।
1: आपण ट्यून केलंय रेडिओ मन भवन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग। आपलं खानदेश, आपली माणसं।

श्रोते हो नमस्कार, आपण ट्यून केलंय रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग आरजे शुभांगी सोबत शुभदिन आयोरे मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. आज 5 ऑगस्ट हा दिवस जागतिक तंत्रज्ञान आणि मानवी इतिहासाच्या दृष्टीने विशेष मानला जातो. आंतरराष्ट्रीय ट्रॅफिक सिग्नल दिन. अमेरिकेतील क्लीव्हलँड शहरात जगातील पहिला इलेक्ट्रिक ट्रॅफिक सिग्नल बसवण्यात आला होता. रस्त्यावरील शिस्त आणि सुरक्षिततेसाठी बनवलेला हा ट्रॅफिक सिग्नल आपल्याला आयुष्याचे 3 मोठे धडे देतो. लाल दिवा, थांबणं आणि संयम बाळगणं. पिवळा दिवा, विचार करून तयारी करणं. आणि हिरवा, आत्मविश्वासानं पुढे जाणं. चंद्रावरचं पहिलं पाऊल ठेवणारे नील आर्मस्ट्रॉंग जयंती. 5 ऑगस्ट 1930 रोजी जगातील महान अंतराळवीर नील आर्मस्ट्रॉंग यांचा जन्म झाला होता, ज्यांनी 20 जुलै 1969 रोजी चंद्रावर पहिलं पाऊल ठेवून अशक्य ते शक्य करून दाखवलं होतं. आज 90s च्या दशकातील आपल्या सगळ्यांची लाडकी आणि चुलबुली अभिनेत्री काजोल हिचा वाढदिवस आहे. हिंदी चित्रपटसृष्टीतील अत्यंत गुणी, नैसर्गिक अभिनय करणारी आणि दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे, कुछ कुछ होता है, गुप्त यासारख्या शेकडो सुपरहिट चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी अभिनेत्री काजोल आज तिचा वाढदिवस साजरा करतीये. जेनेलिया डेसुजा, तुझे मेरी कसम आणि जाने तू या जानेना मधून आपल्या निरागस अभिनयानं भुरळ पाडणारी अभिनेत्री जेनेलिया आज तिचा वाढदिवस साजरा करते. आज ट्रॅफिक सिग्नल दिनाच्या निमित्ताने आयुष्यातील संयमाचं महत्व सांगणारा एक सुंदर विचार. आयुष्यात जेव्हा जेव्हा एखादी अडचण किंवा लाल दिवा समोर येतो तेव्हा घाबरू नका. लाल दिवा हा तुम्हाला थांबवण्यासाठी नसतो तर पुढील प्रवाहासाठी स्वतःला तयार करण्यासाठी असतो. संयम ठेवा, हिरवा दिवा नक्कीच लागणार. आयुष्यात थोडा वेळ थांबणं म्हणजे हार मानणं नसतं तर पुढच्या मोठ्या उड्डाणाची तयारी असते. आजची बोधकथा. एक तरुण मुलगा होता, त्याला आयुष्यात प्रत्येक गोष्ट खूप वेगानं हवी होती. तो रस्त्यांवरून गाडी चालवताना नेहमी घाईत असायचा, सिग्नल तोडायचा आणि वेगाच्या नादात अनेकदा अपघाताला आमंत्रण द्यायचा. एकदा तो आपल्या आजोबांसोबत शहरात जात होता. वाटेत एका मोठ्या चौकात ट्रॅफिक सिग्नलवर लाल दिवा लागला. तो मुलगा चिडला आणि म्हणाला, आजोबा, हे सिग्नल उगाच वेळ वाया घालवतात, मला अजिबात थांबायला आवडत नाही इथं. आजोबा शांतपणे हसले आणि म्हणाले, बाळा, जर हा लाल दिवा लागला नसता आणि चारही बाजूंच्या गाड्या एकाच वेळी वेगाने आल्या असत्या तर काय झालं असतं? मुलाने उत्तर दिलं, मोठा अपघात झाला असता. आजोबा म्हणाले, अगदी बरोबर, हा लाल दिवा तुला थांबून तुझा वेळ वाया घालवत नाही तर तुला आणि समोरच्या व्यक्तीला सुरक्षित ठेवतो. पिवळा दिवा तुला विचार करायला शिकवतो आणि हिरवा दिवा तुला आत्मविश्वासाने पुढे जाण्याला मार्ग देतो. आयुष्यात सुद्धा ज्याला योग्य वेळी थांबणं जमलं तोच माणूस आयुष्याची शर्यत सुरक्षितपणे आणि यशस्वीपणे जिंकू शकतो. मुलाला आजोबांचं म्हणणं पटलं. त्याने त्या दिवसापासून घाईघाईत निर्णय घेणं सोडलं आणि आयुष्यात संयमाचं महत्व ओळखलं. आजच्या या धावपळीच्या युगात आपण सर्वच खूप घाईत असतो, पण लक्षात ठेवलं पाहिजे, आयुष्यात प्रत्येक गोष्टीची एक योग्य वेळ असते. जर सध्या तुमच्या आयुष्यात लाल दिवा किंवा अडचण किंवा प्रतीक्षा असेल तर शांत राहा. योग्य वेळ येताच हिरवा दिवा नक्की लागेल आणि तुमचा प्रवास खूप सुंदर होईल. श्रोते हो, आज बुधवार. आठवड्याचा मध्य आला की बऱ्याचदा आपल्याला थकवा जाणवतो किंवा कामाचा कंटाळा येतो, पण विचार करा, निसर्गानं दिलेला हा नवीन दिवस एक नवीन संधी असते. आज 5 ऑगस्टचा हा दिवस आपल्याला ट्रॅफिक सिग्नलमधून संयमाची आणि काजोलच्या अभिनयातून बिनधास आणि आनंदी जगण्याची प्रेरणा देतो. तेव्हा आजच्या शुभदिन आयोरेमध्ये इथंच थांबूया. पुन्हा भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग आरजे शुभांगी सोबत.

0: नमस्कार श्रोते हो, आपल्या शरीराला काही रोग झाला तर आपण लगेच त्याची काळजी घेतो. वास्तविक त्या शरीरात आपण राहतो. आपले मन शरीराहून अधिक आपल्या जवळ आहे. शोक, चिंता, भय आणि मोह यांनी मनाची प्रकृती बिघडते. त्यामुळे आपण आपला आनंद गमावून बसतो. तरी आपण आपल्या मनाच्या प्रकृतीची काळजीच घेत नाही. मनाच्या करुणेच्या पोटी या प्रवचनांचा जन्म झाला आहे. शरीराला जसे रोग पोखरतात तसे काम, क्रोध, लोभ, द्वेष, मत्सर, लौकिक स्वार्थ, संशय आणि वाकडी बुद्धी माणसाच्या मनाला निसत्व करतात आणि त्यांच्यापायी जीव हैराण होतो. आपले मन दोषमुक्त आणि निरोगी करून स्वस्थ, शांत आणि परोपकारी जीवन कसे जगावे हे अत्यंत सोप्या भाषेत या प्रवचनामध्ये श्री महाराजांनी समजावून दिले आहे.
1: 5 ऑगस्ट श्रीराम समर्थ. देहाचं मी हा भ्रम. आपण कोण, आपले कर्तव्य काय हे कळणे जसे व्यवहारात जरूर असते, त्याचबरोबरच परमार्थात सुद्धा मी कोण हे कळले पाहिजे. ज्याला मी माझे म्हणतो तो मी नव्हे खास. माझा देह म्हटल्यावर मी त्याहून निराळाच नव्हे का? देहाला ताप आला तर मला ताप आला, देह वाढला तर मी वाढलो असे म्हणतो हीच चूक, हाच भ्रम. वास्तविक देहाहून वेगळा असूनही देहच मी अशी भावना केली, म्हणून मी सुख दुःख अनुभवू लागलो. दुःख नको, सुख हवे असे मला वाटते. याचा अर्थ माझे मूळचे स्वरूप हे नित्य सुख रूपच असले पाहिजे. नदीच्या पात्रातले पाणी आणि तिथूनच भांड्यात आणलेले पाणी दोन्ही एकच, पण भांड्यातल्या पाण्याला चव किंवा स्वाद निराळाच येत असेल तर भांड्यात घाण आहे असे आपल्याला समजते. तसे सुखरूप असणाऱ्या आत्म्याचाच अंश असलेला जीव दुःखरूप झाला याचे कारण देहसंगती. एका गृहस्थाची बायको बाळंत झाली तेव्हा त्याच्या मित्राने डॉक्टरची मदत आणि अशा इतर अनेक बाबतीत धावपळ केली, पण त्याने सोयर मुळीच पाळले नाही. त्या मित्राप्रमाणे आपण देहाबाबत वागले पाहिजे. एखादे झाड काढायचे असेल आणि ते पुन्हा वाढू नये अशी इच्छा असली तर त्याची पालवी बरोबर खुडून काम होत नाही. त्याच्या मुळाला पाणी घालणे बंद केले पाहिजे. तद्वतच संसाररूपी वृक्षाला आम्ही अभिमानाचे पाणी वारंवार घातल्यामुळे तो इतका फफावला आहे. तो अभिमान नष्ट केला पाहिजे. मी कर्म केले हा भ्रम टाकून दिला पाहिजे. खरा करता ईश्वर असताना जीव विनाकारणच मी करता असे मानतो. कर्तृत्व आपल्याकडे घेतल्यामुळे जीव सुखदुःख भोगतो. तेव्हा मी करता नसून राम करता ही भावना वाढवणे हीच खरी उपासना होय. आपल्या आयुष्यात ज्या ज्या गोष्टी घडतात त्या सर्व भगवंताच्या इच्छेनेच घडतात अशी पूर्ण खात्री झाली की मग सुखदुःख उरत नाही. ज्याची अशी खरी निष्ठा आहे त्याचे तेज काही निराळेच असते. अशा माणसाला अचल समाधान लाभते. किंबहुना हेच साधुत्वाचे मुख्य लक्षण जाणावे, हे आपल्या अंगी यावे म्हणून साधनाची सर्व खटपट चालते. खरोखर तुम्हा सर्वांना आता पुन्हा एकच सांगतो की सदैव नामाच राहण्याचा प्रयत्न करा आणि नीतीला धरून राहा. त्यानेच तुम्हाला भगवंत भेटेल. परमार्थात नीतीला, शुद्ध आचरणाला फार महत्त्व आहे. जो शुद्ध मनाने परमेश्वराचे चिंतन, नामस्मरण करतो त्याला सहाय्य करायला परमेश्वर सदैव तत्पर असतो. आपण त्या परमेश्वराला शरण जाऊन त्याच्या नामाचे प्रेम मागूया. दीनदयाळ भक्त वत्सल परमेश्वर कृपेचा वर्षाव करील याची खात्री बाळगा. नामस्मरण समजून करावे. समजून म्हणजे राम करता या भावनेत राहून. जानकी जीवन स्मरण. जय जय राम.
0: श्रोतेहो, शेवटी श्री महाराजांच्या निरूपणाचे सार असे, वाटेल ते झाले तरी भगवंताचे नाम सोडू नका. नाम घेणाऱ्याचे राम कल्याण करतो हे माझे सांगणे शेवटपर्यंत विसरू नका.

0: आपण ट्यून केलं आहे रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग. आपलं खानदेश, आपली माणसं.
1: कृषी संदेश.
2: नमस्कार शेतकरी बंधूंनो, सीताफळ हे नाव जे आहे हेच मुळी अतिशय गोड नाव आहे आणि अलीकडच्या काळात या फळाला मोठ्या प्रमाणात मागणी वाढली आहे आणि ज्या पिकाचा पेरा वाढतो, ज्याचं अधिक उत्पादन घ्यावं वाटतं, त्याच्यामध्ये काही अडथळे येतात. सध्या काही भागामध्ये सीताफळावर मिलीबग जो आहे याचा उपद्रव आढळून आलेला आहे किंवा तशा प्रकारचं बरेच शेतकरी सांगून राहिलेले आहे. तर हा जो मिलीबग आहे ही एक महत्वाची कीड आहे. ही कीड जी आहे पानं, कोळ्या फांद्या, कळ्या आणि कोळी फुलं सुद्धा असतात त्याच्यामध्ये, त्याच्यातून रस शोषण करतात. त्यामुळे कळ्याची आणि फळाची गळ होते. फळांवर देखील या कीडीचा प्रादुर्भाव दिसतो आणि त्यामुळं नुकसान होतं. जून ते ऑगस्ट या पावसाळी हंगामात आणि नोव्हेंबर ते मार्च पर्यंत मिलीबग ही जी कीड आहे ही साधारणपणे जास्त कार्यक्षम असते. सर्वसाधारणपणे 28 ते 35 अंश सेंटीग्रेड तापमान आणि 67 ते 87% आर्द्रता, धुकट आकाश अशा हवामानात या कीडीची जास्त वाढ होते. सीताफळावर जर आपल्याला सामूहिकरित्या जर आपण याचं व्यवस्थापन केलं मिलीबगचं तर ते अतिशय प्रभावी ठरेल. सामूहिक कीड व्यवस्थापन पद्धतीचा अंगीकार केला तर अतिशय फायदा होतो. या कीडीच्या व्यवस्थापनासाठी सीताफळाच्या बागेची स्वच्छता अत्यंत महत्वाची आहे. बागेत पडलेले पानं आहेत, रोगट फळं आहेत, झाडावर लटकलेली काळी फळं आहेत, ती सर्वप्रथम बागेच्या बाहेर न्यायची आणि जाऊन टाकायची. बागेतील मित्रकीटकांचा सहार होणार नाही या बाबीकडे आपण लक्ष द्यायचं. उलट मित्रकीडींचं संगोपन आपण कशा पद्धतीने करू शकतो यावर विचार करणं गरजेचं आहे. बागेभोवती या किडीच्या वाढीला पूरक असणारी झाडं जी असतात, सुरू आहे, तुती आहे, पेरू आहे, हे सगळे पूरक झाडं आहेत. ते जर आजूबाजूला असतील तर ते आपण शक्यतो लावण्याचं टाळलं पाहिजे. एखाद डुकतं झाड असेल, दुसरं तिसरं आहे, तर आपण ते नष्ट केलं पाहिजे. झाडांना वळण व छाटणी अत्यंत महत्वाची. सीताफळामध्ये खोड जमिनीपासून 2 फुटापर्यंत रिकामा ठेवावं. खोडावर वरचेवर बोर्ड मिश्रण व कीटकनाशकाचा वापर करावा. खोडाची व फांद्याची बहारापूर्वी स्वच्छता महत्वाची आहे. जून जुलै महिन्यामध्ये या किडीची पिल्लं जी आहे ते खोडावरून झाडावर चढतात. अशावेळी 15 ते 20 सेंटीमीटर रुंदीची प्लास्टिकची जी पट्टी असते त्याला घेऊन घीस लावा. त्यामुळे खोडावर चढणारी जी ही जी काही मिलीबग कीड आहेत ते घीसला चिटकून मृत पावतात. व्हर्टिसिलेम लिक्यानी हे जैविक कीटकनाशक जे म्हणतो आपण, ही व्हर्टिसिलेम लिक्यानी खरं सांगायचं म्हणजे एंटॉमोफेगस फंगस म्हणतात त्याला, किंवा किडींना रोग करणारी बुरशी. तर इथं चांगला वापर करू शकतो आपण. 4 ग्रॅम व्हर्टिसिलेम लिक्यानी अधिक 5 ग्रॅम फिश ऑइल रोज इन सोप. आणखी हा जो मिलीबग असतो याच्यावर तंतू असतात, त्याच्यामध्ये औषध शेवटपर्यंत पोहोचत नाही. म्हणून आपण असं म्हणतो की बाबा व्हर्टिसिलेम लिक्यानी अधिक 5 ग्रॅम फिश ऑइल रोज इन सोप प्रति लिटर पाण्यातून जर फवारलं तर चांगल्या प्रकारची व्यवस्थापन योजना मिळते. त्याच्यामध्ये मिलीबग खाणारे परभक्षक कीटक ज्याला म्हणतो आपण क्रिप्टोलिमस मॉन्ट्रेझेरी, प्रति एकरी 600 या प्रमाणात 15 दिवसाच्या अंतरानं 3 ते 4 वेळा बागेत सायंकाळच्या वेळेस सोडावे. आता बऱ्याच वेळाची उपलब्धता होत नाही ही गोष्ट जरी खरी असली तरी त्या प्रमाणात जर मागणी वाढली तर उद्या चालून विद्यापीठ आहे किंवा जैविक कीड व्यवस्थापन संशोधन संस्था आहेत बेंगलोरला, याचा मोठ्या प्रमाणामध्ये उपलब्धता करून देऊ शकतात. मिलीबगला मारण जे काही परभक्षी मित्र कीटक आहेत तर त्याचं आपण संगोपन करायला पाहिजे. आणि याच्याबरोबर जर आवश्यकता असली तर 25 मिली एंडोसल्फॉन किंवा क्लोरोपायरिफॉस 25 मिली जे आहे त्याच्याबरोबर 25 ग्रॅम फिश ऑइल रोजिन सोप प्रति 10 लिटर पाण्यामध्ये घेऊन जर आपण फवारणी केली तर अतिशय चांगल्या प्रकारे आपल्याला याचं व्यवस्थापन मिळतं. सामूहिक एकीकृत कीड व्यवस्थापन पद्धतीचा अंगीकार करावा असा संदेश राहील. रसायनाचा वापर करण्यापूर्वी कृषी विज्ञान केंद्र करडा येथील पीक संरक्षण शाखेचे जे विशेषज्ञ आहेत त्यांच्याशी, उद्यान विद्या विशेष शाखेचे विशेषज्ञ आहेत त्यांच्याशी संपर्क करावा आणि आवश्यकतेनुसार शास्त्रज्ञांच्या मार्गदर्शनाखाली याचं व्यवस्थापन करावं असा संदेश राहील. नमस्कार.
1: कृषी संदेश.
3: रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.

0: अमरत्व।
1: आत्मा ही काही भौतिक शक्ती नव्हे, मानसशक्ती किंवा विचारशक्तीही नव्हे, तो मानसशक्तीचा किंवा विचारशक्तीचा निर्माता आहे। स्वतःच काही मानस किंवा विचारशक्ती नव्हे, तो देह घडवणारा आहे, स्वतःच काही देह नाही। कशावरून? उघडच आहे की देह कधी आत्मा असू शकत नाही। का नाही? कारण देह जड आहे, तो चैतन्यवान नाही। मेलेल्या माणसाचं कलेवर किंवा कसायाच्या दुकानातला मांसाचा तुकडा कधी चैतन्यवान असतो का? यावर प्रश्न विचारला जाईल, चैतन्य म्हणजे काय? त्याला उत्तर असं की चैतन्य म्हणजे प्रतिक्रिया शक्ती। आता आपण यात अंमळ खोल जाऊया। ही समोर एक सुरई आहे, ती मी पाहतो। आता मी पाहतो म्हणजे खरोखर काय घडतं? त्या सुरईपासूनचे काही प्रकाशकिरण माझ्या डोळ्यामध्ये शिरतात, त्या किरणांनी माझ्या बुबुळांमागच्या पडद्यावर एक चित्र पडतं। ते चित्र नेऊन माझ्या मेंदूला सादर करण्यात येतं, पण अजूनही सुरई पाहणं ही क्रिया झाली नाही। शरीरक्रियाशास्त्रज्ञ ज्यांना संवेदनावाहक ज्ञानतंतू म्हणतात, ते ज्ञानतंतू तो ठसा आत मेंदूपर्यंत घेऊन जात असतात, पण अजूनही पाहण्याची प्रतिक्रिया घडत नाही। मेंदूमधील मज्जा केंद्र तो ठसा मनात सादर करतं, मन प्रतिक्रिया करतं, आणि अशी ही प्रतिक्रिया होता क्षणीच ती सुरई माझ्या मनापुढे लखकन चमकते, म्हणजे ती माझ्या मनाला गम्य होते, म्हणजेच मला ती दिसते। यापेक्षाही एक अगदी आपल्या नेहमीच्या परिचयाचं उदाहरण घ्या, म्हणजे ही गोष्ट अधिक चांगल्या पद्धतीने समजेल। समजा की तुम्ही खूप एकाग्रपणे माझं भाषण ऐकत आहात आणि एक डास तुमच्या नाकाच्या शेंड्यावर बसला असून फक्त डासच देऊ शकतात अशी ती गोड सुखसंवेदना तो तुम्हाला देतो आहे, पण तुम्ही माझं बोलणं ऐकण्यात इतकं तल्लीन झालेलं आहात की तुम्हाला त्या डासोबांचं ते चावणं मुळी जाणवतच नाही। पण म्हणजे खरोखर काय बरं घडतं? तो डास तुमच्या कातडीला एके ठिकाणी चावला, तिथे कित्येक ज्ञानतंतू अर्थातच आहेत। त्या ज्ञानतंतूंनी ती विशिष्ट संवेदना मेंदूपर्यंत नेऊन पोहोचवली, मेंदूवर तिचा ठसाही पडला, पण तुमचं मन दुसरीकडे म्हणजे माझं बोलणं ऐकण्यात गुंतलेलं असल्यामुळे त्यांनी प्रतिक्रिया केली नाही आणि म्हणून तुम्हाला त्या डासाचं चावणं जाणवलं नाही। नवा ठसा आत आला पण मनानं जर प्रतिक्रिया केली नाही तर आपल्याला त्याचा बोध व्हायचा नाही, पण मनाने प्रतिक्रिया करताच आपल्याला त्या ठशाचा बोध होतो, म्हणजेच आपण पाहतो, आपण ऐकतो, आपण अनुभवतो वगैरे। मनाची ही प्रतिक्रिया घडताच सांख्यांच्या शब्दात म्हणायचं झालं म्हणजे मेंदूपर्यंत आलेला तो ठसा उजळून ज्ञानाचं स्फुरण होतं। या एकूण प्रक्रियेमध्ये आपण बघितलं की हा ज्ञानाचा प्रकाश शरीर देऊ शकत नाही, कारण आपण पाहिलं की मनाचं त्या ठशाकडे लक्ष नसेल तर आपल्याला त्याचा बोध होऊ शकत नाही। अशा काही घटना ऐकण्यात येतात की जी भाषा एक व्यक्ती कधीच शिकली नाही ती भाषा काही विशिष्ट अवस्थेत ती व्यक्ती बोलताना आढळलेली आहे। या बाबतीत पुढे चौकशी करता असं निदर्शनाला आलं की तो माणूस आपल्या लहानपणीच ती भाषा बोलणाऱ्या लोकांच्या मध्ये राहिला होता आणि साहजिकच ते ठसे किंवा संस्कार त्याच्या मेंदूंवर राहून गेले होते। ते सगळे संस्कार तिथे साठवले गेले, काहीतरी कारण घडून पुढे मनाने त्यांच्यावर प्रतिक्रिया केली, तात्काळ ते जुने संचित संस्कार उजळून ज्ञानाचं स्फुरण झालं आणि तो मनुष्य ती भाषा बोलू शकला। पण यावरूनही परत हेच दिसून येतं की या साऱ्यासाठी नुसतं मन पुरेसं नाही। मन स्वतःच आणखी कोणाच्या तरी हातातील यंत्र किंवा साधन किंवा उपकरण आहे। या घटनेत त्या माणसाच्या बाबतीत असं घडलं की त्याच्या लहानपणी ती भाषा त्याच्या मनात सामावलेली होती, पण तो मात्र हे जाणत नव्हता। पण अखेर अशी एक वेळ आली की त्याला तिची जाणीव झाली। यावरून हे सिद्ध होतं की मनाखेरीज आणखी कोणीतरी आहे। त्या माणसाच्या लहानपणी त्याच्या मनातील त्या कोणीतरी त्या शक्तीचा उपयोग केला नाही, पण तो मोठा होताच त्या अंतस्थ कुणीतरीनी संधी साधून त्या शक्तीचा वापर केला। सारांश, प्रथम आहे शरीर, द्वितीय आहे मन किंवा विचारांचं साधन, आणि तृतीय आहे त्या मनापलीकडे असलेला आत्मा।

0: नमस्कार, मी शर्मिला राजाराम शिंदे आणि आपण ऐकत आहात रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.
1: प्रेम मुदित मन से

श्रोतेहो, रेडिओ मनभावनच्या कार्यक्रमांबद्दल आपले अभिप्राय देण्यासाठी आम्हाला फोन करा 9284499433 ह्या क्रमांकावर, किंवा व्हॉट्सअप करा 9922337361 ह्या क्रमांकावर.

0: आपण ट्यून केलं आहे रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग. आपलं खानदेश, आपली माणसं.
1: श्रोतेहो नमस्कार. आपण ट्यून केलंय रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग, आजच्या शुभांगी सोबत. आजच्या या विशेष मुलाखतीमध्ये आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत. श्रोते हो, खेळ म्हणजे केवळ पदकं जिंकणं नव्हे, तर व्यक्तिमत्व घडवणारी, शिस्त, संयम, आत्मविश्वास आणि नेतृत्व शिकवणारी जीवनशाळा आहे असं म्हणायला हरकत नाही. प्रत्येक यशस्वी खेळाडूमागे प्रशिक्षक, पालक आणि क्रीडा व्यवस्थापनाची महत्वाची भूमिका असतेच. आज आपल्या स्टुडिओमध्ये आहेत क्रीडा क्षेत्रातील एक अनुभवी आणि मान्यवर व्यक्तिमत्व, श्री सुशील कुमारजी इनामदार सर. गेली 36 वर्ष ते ॲथलेटिक्स, स्पोर्ट्स ॲडमिनिस्ट्रेशन आणि वर्ल्ड ॲथलेटिक्सचे ते टेक्निकल ऑफिशियल म्हणून कार्यरत सुद्धा आहेत. त्यांच्या प्रदीर्घ अशा अनुभवातून आज आपण जाणून घेणार आहोत, उत्तम खेळाडू घडवण्यासाठी पालकांची भूमिका काय आहे, क्रीडेचं बौद्धिक महत्व काय आहे आणि आजच्या पिढीने खेळाकडे नेमकं कसं बघितलं पाहिजे याबद्दल, याविषयी आपण त्यांच्याकडनं आज जाणून घेणार आहोत. सर नमस्कार.
2: नमस्कार.
1: स्वागत आहे तुमचं रेडिओ मनभावनच्या स्टुडिओमध्ये. सर, सुरुवातीला मला सांगा ना, आपल्या 36 वर्षांच्या क्रीडा प्रवासाला सुरुवात कशी झाली?
2: सुरुवात तर माझी खेळाडूच्या याच्याने झाली, कारण मी ज्या शहरामध्ये, अंबरनाथ शहरात राहत होतो आणि माझे वडील ऑर्डनन्स फॅक्टरीमध्ये कामाला होते आणि ऑर्डनन्स फॅक्टरीची कॉलनी होती आणि लक्कीली कॉलनीच्या शेजारी क्रीडांगण होतं, त्यामुळे घर आणि क्रीडांगण हे जवळजवळ असल्यामुळे आम्ही उडी मारली ती क्रीडांगणामध्ये जायचो. आणि त्यावेळेला तिथे जे फॅक्टरीचे जे एम्प्लॉईज होते तर ते सर्व देशातले नावाजलेले खेळाडू तिथे प्रॅक्टिसला यायचे, कारण तिथे त्यांचं जे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप करून दिलं होतं. ऑर्डनन्स फॅक्टरीचा एक काळामध्ये खूप मोठा संघ, त्याच्यामध्ये हॉकी, फुटबॉल आणि ॲथलेटिक्स हे 3 खेळ खूप प्रचलित होते. त्यामुळे जेव्हा आम्ही त्यांना बघायचो तर त्यांना बघता बघता आम्ही पण प्रोत्साहित व्हायचो. तर त्यांच्या इंटरव्हलमध्ये आम्ही त्यांची हॉकी स्टिक घ्यायचो आणि खेळायला लागायचो, त्यांच्या इंटरव्हलमध्ये आम्ही बॉल घ्यायचो आणि खेळायला लागायचो. असं करता करता ॲथलेटिक्समध्ये आम्ही धावायला लागलो त्यांच्याबरोबर. तर त्याच वेळेला त्यांच्याही लक्षात आलं या मुलामध्ये काहीतरी आहे, आणि मग त्यांच्या प्रोत्साहनात मग असा जो क्रीडेकडे जो वळण्याचा जो पाठ होता तो अशा पद्धतीने सुरू झाला. मग हळूहळू या निमित्ताने काय झालं की जे फ्रेंड सर्कल येत गेलं ते सर्व खेळाशी निगडीत असलेलेच मित्रमंडळे जोडत गेलो. म्हणजे आमचं रविवारचं जर आउटिंग असायचं तर ते भल्यापाठे उठायचं आणि या डोंगरापासून त्या डोंगरापर्यंत धावत जाणं हाच आमचा तो नित्यक्रम झाला. कधी कधी असं व्हायचं की आम्ही धावायला सुटलो तर ते धावत धावत दुपार होऊन जायची, कळायचं नाही की आपण कुठे थांबलो. मग शेवटी येताना दमलेलं असायचो, कुणातरी सायकलचा सहारा घ्यायचो आणि मग घरी यायचो आणि मग सांगायचो नाही नाही मित्राकडे होतो, तिथे जेवलो, आता आम्ही आराम करतो. ते हळूहळू आई वडिलांना देखील कळायला लागलं, पण अशा पद्धतीने हा प्रवास आमचा हळूहळू सुरू झाला.
1: क्या बात आहे, रम्य ते बालपण असा सगळा तुमचा बालपणाचा प्रवास आहे. पण सर, अनेकांना असं वाटत असतं की खेळ फक्त शारीरिक क्षमता वाढवण्याचं कार्य करत असतं, पण यासोबतच बऱ्याचदा असं असतं की बौद्धिक क्षमतेचा सुद्धा यामुळे विकास होत असतो, त्याबद्दल आपण काय सांगाल?
2: नाही, हा खूप महत्वाचा प्रश्न आहे आणि आज सोसायटीमध्ये जो पालक वर्ग आहे त्या पालक वर्ग सुशिक्षित आहे, ज्ञानी आहे आणि आपल्या मुलांसाठी सर्वत्व करायला तयार आहे. त्यांना फक्त एक ते लिंक जोडणं गरजेचं आहे आपल्या शिक्षणामध्ये किंवा शिक्षण धोरणामध्ये, किंवा या पालकांनी आपल्या मुलाकडे फक्त परीक्षेच्या दृष्टिकोनातनं किंवा अभ्यासाच्या दृष्टिकोनातनं न बघता एक ओव्हरऑल त्याची फिजिकल डेव्हलपमेंट कशी होते तर त्याच्यावर देखील नजरेमध्ये राहणं गरजेचं आहे. आम्ही जेव्हा ठाणे महानगरपालिकेची प्रशिक्षण योजना जेव्हा राबवत होतो, गेले 22 वर्ष आम्ही ती प्रशिक्षण योजना मी स्वतः राबवत होतो, तर तिथे आमच्याकडे वय वर्ष 5 वर्षापासून मुलं यायची. तर या वयाच्या मुलांमध्ये बघायचं काय आपल्याला की त्याची घडण कशी झालेली, शारीरिक क्षमतेतनं त्याची घडण कशी झाली, इनफॅक्ट तो मुलगा चालताना कसं चालतो. तर हे जे वय आहे की ज्याला अंडर सुपरविजनमध्ये आपण ठरवा. अनेक मुलांना आम्ही बघतो की बघत आलो असतं की जसं वय वाढतं ते कुणाचे पाय वाकडे पडतात, कोणी तिरपे पडतात, कुणाचे लॉकनी असतात, तर असे अनेक चालण्याच्या क्रियेमध्ये अनेक डिफिशियन्सी निर्माण होते कुणाच्या कॅल्शियमच्या अभावामुळे किंवा कुणाच्या शरीर केच्यामध्ये. तर या बालवयामध्ये या सर्व गोष्टी आपल्याला बघून करेक्ट करण्यासाठी आजकाल सायन्स डेव्हलप झालेलं आहे. तर पालकांनी मुळात ह्या गोष्टी बघण्यासाठी त्याला कुठेतरी खेळवत राहायला पाहिजे. खेळाच्या माध्यमातून असू दे किंवा इतर माध्यमातून असू दे, तुमच्या ते नजरेत येईल आणि नजरेत आल्यानंतर योग्य त्या वेळेमध्ये त्याची शारीरिक ज्या काही व्याधी असतील किंवा एक आपण त्याला म्हणू एक परफॉर्मेशन किंवा एक अलाइनमेंट जी बॉडीची असायला पाहिजे तिची ग्रोथ व्यवस्थिशीर होतीये का नाही हे फार बघण्याचे महत्त्व. आज तो सामान्य नागरिक म्हणून जेव्हा पुढे येईल तर तो एक वेल बॅलन्स बॉडी त्याची आली पाहिजे, ज्याला आपण बॉडी अनाटॉमी म्हणतो. ते बॉडी अनाटॉमीने प्रोपोर्शनेटमध्ये येणं गरजेचं आहे आणि ते योग्य वयामध्येच त्याची सुधार व्हायला पाहिजे, योग्य वयामध्येच तो पुढे मुवमेंट बनेल. तर हे जेव्हा तुम्हाला मुलगा जेव्हा खेळायला जातो तर त्याच्यातनं त्याची लिमिटेशन्स आपल्याला कळून येतात आणि त्या लिमिटेशनवर काम करणं योग्य राहील आणि याची नोंद पालकांपर्यंत जाणं गरजेचं आहे. बघा तुमच्या मुलगाचे पाय वाकडे आहेत किंवा लॉकनी आहे किंवा त्याला लवकर दम लागतो काही का अशा काही गोष्टी असतात त्या तुम्ही योग्य त्या वयामध्ये निस्तरतायत. एक हेल्दी सोसायटी निर्माण करण्यासाठी हे जनरेशन खूप महत्त्वाचं आहे आणि भविष्यामध्ये तुम्हाला हेल्दी लाईफ जगणं ही काळाची गरज निर्माण झालेली आहे. आता आपण जो कोविडच्या काळामध्ये जर बघितलं तर खूप आपल्याचे आपले लिमिटेशन आपल्याला कळून आलं. ऑफकोर्स आपण जगाच्या पातळीवर आपण सक्षम निभावून गेलो पण तेवढं नाही भागणार नाही, त्याच्या पुढेही आपल्याला जावं लागेल आणि अशा पद्धतीने एक आपण आधुनिक युगामध्ये आपण जगावर प्रगती करतो तर त्या प्रगतीबरोबर शारीरिक प्रगती देखील करणं तेवढंच गरजेचं आहे.
1: खरंच खरंच शारीरिक विकास तर खेळामुळे होतच असतो पण याशिवाय अनेकही फायदे आहे खेळाचे, की जसं आपण म्हणू शकतो निर्णयक्षमता, नेतृत्व, एकाग्रता, टीमवर्क आणि समस्या सोडवण्याची शक्ती जे किंवा निर्णय घेण्याची शक्ती, हे सगळे फायदे असतातच. पण मग बऱ्याचदा पालकांचा असा कल असतो की अभ्यास महत्वाचा, खेळ बाजूला. बऱ्याचदा असं बऱ्याच घरांमध्ये पाहिलं जातं की ठराविक वयानंतर अभ्यासाला महत्व दिलं जातं, खेळाला दुय्यम महत्व दिलं जातं, त्यावेळी अभ्यास आणि खेळ यांचा समतोल कसा साधावा?
2: नाही, आम्ही बऱ्याच वेळेला जेव्हा कॅम्पला जातो किंवा आम्ही लेक्चरला जातो तर आम्ही मुलांबरोबर आम्ही म्हणतो की आम्ही मुलांना लेक्चर नाही देणार, आम्ही पालकांना तुम्ही बोलवा. ठीक आहे, पालकांना बोलवल्यानंतर आम्हाला ॲज अ प्रोफेशनल पालकांना काय ज्या काय गोष्टी बिंबवायच्या असतात ते बिंबवण्यासाठी आम्ही त्यांना फार महत्त्वाचं. बा तुमच्या मुलाला तुम्ही कशा अर्थाने प्रोत्साहन देणार, तुम्ही त्याला अभ्यासासाठी हवं असलेलं सर्व पुस्तकं उपलब्ध करून देणार, वर्कबुक उपलब्ध, डायजेस्ट उपलब्ध करून देणार, त्याचबरोबर त्याची बुद्ध्यांक वाढण्यासाठी त्याला तुम्ही काय उपलब्ध करून दिलं, त्याला कुठलं खेळायचं किट उपलब्ध करून दिलं का, त्याची कधी आवड विचार केली का, ह्या सर्व गोष्टीचा विचार करणं. आज त्याला परिपूर्ण आहार द्यायचा असेल तर त्याला माहीत नाही आहे आज त्याला आहार कुठल्या पद्धतीचा घ्यायचा. जर घरातच परिपूर्ण जर आहार निर्माण झाला, आता मी माझ्या घरातनं जोरात करतो की मी इतक्या वर्षातनं घरातली आठवड्याची भाजी मीच आणणार. ते आणत असताना मला साती दिवस मी काय व्हरायटी देऊ शकू, पालेभाज्या देता येईल, कडधान्य देता येईल, ही आता मस्त ती माझी परंपरा मी सुरू केलेली. ह्या सर्व गोष्टी आम्ही पालकांना सांगत असतो की तुम्ही घरात मुलांना अन्न काय देताय, बॅलन्स डाएट काय देतो, कशाला पाहिजे आपल्याला वरची डाएट. आज निसर्गाने एवढ्या सर्व गोष्टी आपल्याला उपलब्ध करून दिलेल्या आहेत, त्याच्यानंतर बाहेरच्या वातावरण परिस्थितीनुसार या ज्या गोष्टी येत असतात त्या गोष्टी उपलब्ध करून द्या, तर त्याला गरज नाही आहे. तर त्यावेळे योग्य वयामध्ये योग्य पद्धतीने आहार पालकाने उपलब्ध केला आणि दिला तर एक हेल्दी चाइल्ड ज्याला म्हणू तो हेल्दी चाइल्ड आज सोसायटीमध्ये पुढे येणं फार गरजेचं. तर हे पालकांचं कर्तव्य आहे की त्यांनी ह्या गोष्टी बघायला पाहिजे आणि यालाच पूरक तुम्ही त्याचा बुद्ध्यांकाने बाकीच्या गोष्टी वाढत असतात. तुम्हाला ॲज अ पालक म्हणून काय सपोर्ट द्यायचं तर त्याला या सर्व गुण इन्फ्रास्ट्रक्चर अवेलेबल करून द्या, एक मी म्हणतो हेल्दी वातावरण निर्माण करून द्या, तो डेफिनेटली तो मुवमेंट जाईल. कारण ही पिढी घडवली ना, जर त्याला हेल्थ कॉन्शियस, फिटनेस कॉन्शियस जर आज पिढी घडली ना तर पुढे येणारं त्याची जी पुढची पिढी आहे ना ते ऑटोमॅटिकली तो आज मुवमेंट एक पुढे फिट देश तयार होणार असं.
1: खरंय. पण एक उत्कृष्ट खेळाडू घडवण्यासाठी नेमकी पालकांची भूमिका कितपत महत्वाची आहे आणि त्यासाठी कुठली मोठी जबाबदारी त्यांच्याकडे असली पाहिजे?
2: नाही, ॲज अ पालक म्हणून जर आपण जर बघू ना की आपण जर साधारणतः आपल्या शिक्षण प्रणालीमध्ये जर बघितलं 8वी 9वी 10वीच्या वेळेला जो पाल्य येतो तर तिथे त्याचा थोडासा कल बघितला जातो.
1: बरोबर.
2: की बाबा हा सायन्सकडे चांगला आहे का, फिजिक्स बायोलॉजीमध्ये चांगला आहे का, किंवा लँग्वेजमध्ये चांगला आहेत का, मग त्याच्या पुढे त्या पद्धतीने त्याची 11वी 12वी आणि पुढे ठरत. जर त्याच हिशोबाने तुम्ही जर त्याची शारीरिक क्षमता बघून तर त्याचा कल जर बघितला गेला तर, आणि हेच वय आहे, जसे तुम्ही त्याचा प्रोग्रेस रिपोर्ट तुम्हाला मिळतो, तुम्हाला त्याचे सब्जेक्टचे मार्क कळतात, पण त्याचबरोबर फिजिकलचे काही रिपोर्ट आपल्याला पण बघितले तर त्याच्यातनं कळून येईल. आणि आता सायन्स पुढे गेलेलं आहे, तुम्ही काही ठराविक टेस्टीस जर केल्या त्या टेस्टमधनं त्याच्यामध्ये जी गुण आहेत ते एक योग्य वेळी घेता येतील. ठीक आहे, आज जर बेसिक जर खेळ बघितला तर ॲथलेटिकसारखा परिपूर्ण, ज्याला मॉरल मदर ऑफ द गेम म्हणतात, त्याच्यातनं तुम्हाला डेव्हलपमेंट करता येते. एखाद्या विद्यार्थ्याची जर हाईट चांगली असेल तर हाईट रिलेटेड जे काही खेळ आहे त्याच्याकडे त्याला आकर्षित करा. बास्केटबॉलसारखा खेळ आहे, आंतरराष्ट्रीय दर्जाचा खेळ आहे, हॉलीबॉलसारखे खेळ आहे, तर या पद्धतीने देता येईल. आज जर तो हेल्दी जर असेल तर त्याची ओबेसिटी जर काढता आली तर तुम्ही ओबेसिटी काढू शकाल, आणि त्याची जर परिपूर्ण इनबॉर्न जर त्याच्याकडे हेल्थ असेल आज तो स्विमिंग चांगला करू शकेल. त्याच्यानंतर स्ट्रेंथ ओरिएंटेड ॲक्टिव्हिटीज अनेक खेळात निर्माण झाले. जर आज आपण जर जुडोसारखे खेळ बघितले, पॉवर लिफ्टिंग वेटलिफ्टिंगसारखे खेळ बघितले, आज आपले भारतीय आंतरराष्ट्रीय स्तरावर एशियन स्तरावर चांगले पदक मिळवतात. म्हणजे इंडियन कल्चर जे आहे ते या स्ट्रॉंग बेसिसवर पण आहे. आज नीरज चोप्रा आज जर बघितलं तर आज नीरज चोप्रा आज कॉमनवेल्थच्या सिल्वर मेडल घेऊन, त्याच्यावर दुसऱ्या खेळाडूंनी पण आज ब्रॉन्झ मेडल घेऊन त्या लेवलवर तो गेलेला आहे. त्यामुळे त्या अँगलनी पण बघणं फार गरजेचं आहे. तर अशा पद्धतीने जेव्हा तुम्ही शिक्षणाची मात्रा बघता आणि त्याच्यानुसार त्याचा कल ठरवतात असेल, त्याचबरोबर शारीरिक क्षमता देखील बघून त्याची पुढे तुम्ही निवड करणं फार गरजेचं आहे.
1: सर, आता ॲथलेटिक्स बद्दल बोलायचं म्हटलं तर तरुणांना नक्कीच जाणून घ्यायला आवडेल की करिअरच्या कोणत्या संधी आज उपलब्ध आहेत.
2: नाही, जर क्रीडेमधले जर करिअर बघितले, जसं ॲज अ खेळाडू म्हणले तर अनेक खेळाडूच्या पद्धतीने तुम्ही आज जर उशिरा पण सुरू केलं असेल खेळ, पण तुमच्या क्षमतेनुसार त्याने अनेक प्रकारचे खेळ आहेत. आज जर नुसतं जर सामान्य जर म्हणलं की कुठल्या खेळाचं साधन न करता आपण जर खेळ खेळायचा असेल, तर आज धावण्यासारखा तुमचा जो प्रकार आहे तर तो त्याच्यामध्ये आज जर तुम्ही लेटेस्ट जर मॅरेथॉन खेळाडूचा जर वय बघितलं तर त्यांनी नॅशनल रेकॉर्ड वयाच्या 36व्या वर्षी बनवलेला आहे. त्यामुळे असे खेळ पण आहेत की जे तुम्हाला खूप वरच्या वयापर्यंत नेऊन घेऊन जाऊ शकतात. त्यामुळे अशाही वेळेला तुम्ही अशा वेळेला एंट्री मारली तरी हरकत नाही. बरेचसे खेळाडू ड्रॉपआउट होतात, अर्ली एजला सुरू केलं, त्याचं व्यवस्थित जर प्लॅनिंग केलं नाही तर ते पुढच्या वयामध्ये ते ड्रॉपआउट होतात. तर हा ड्रॉपआउट पण एक मोठा फॅक्टर आहे की त्याला आपल्याला एक कन्स्ट्रक्टिव्ह प्लॅनिंग ट्रेनिंग अशा पद्धतीचं घेणं गरजेचं आहे की कुठल्या वयामध्ये त्याची क्षमता कुठल्या पद्धतीने वाढली पाहिजे आणि त्याची खेळाविषयी किंवा फिटनेसची प्रगती ते ग्राफिकल पोझिशनमध्ये जाते का नाही ते बघणं गरजेचं आहे, जेणेकरून यू कॅन प्ले अँड हेल्दी फ्री लाईफ.
1: खरंय
2: अशा पद्धतीने.
1: सर, तुमच्या आजपर्यंतच्या प्रवासातला एखादा असा प्रसंग सांगा ना की जो आजही तुम्हाला प्रेरणा देतो किंवा अविस्मरणीय वाटतो, असा काही प्रसंग आहे का?
2: जर इथे दोन पार्ट आहेत माझ्याकडे, म्हणजे ॲज अ खेळाडू म्हणून आणि ॲज अ ॲडमिनिस्ट्रेशन जर म्हणलं तर त्या पद्धतीने पण. आज मी 2007-08 साली मी कॉमनवेल्थ जेव्हा भारतात भरवले होते तर तिथे कॉमनवेल्थ कमिशनसाठी मी काम केलं होतं. तो माझा आंतरराष्ट्रीय क्षेत्रातला अनुभव आहे. त्याच्यातलं जे मॅनेजमेंट असेल, ते ॲडमिनिस्ट्रेशन असेल, ते मला त्याच्यातनं भरपूर शिकता आलं. बरेचसे IPS IAS अधिकाऱ्यांबरोबर माझे बैठका होत असतात तर तो प्रशासन कसे मुवमेंट करतं ते मला त्याच्यातनं गोष्टी शिकता आल्या. पण ॲज अ खेळाडू म्हटल्यानंतर अनेक गोष्टी आहेत, स्टोरीज आहेत की ज्याच्यातनं मी पुढे कसं निभवू शकू. पण नेहमी माझ्या कटु अनुभवातनं मी लोकांना परत मी पुढे मोटिवेट करत असतो की जेव्हा मी खेळाडू होतो तर मला त्यावेळेला आज 90च्या सालाच्या दरम्यान मला प्रशिक्षक असे नव्हते, त्यामुळे प्रशिक्षक नव्हत्यामुळे आमचं ट्रेनिंग जे होतं ते एकदम ऑर्थोडॉक्स टाईप ऑफ ट्रेनिंग होतं. म्हणजे आत्ताचे जे ट्रेनिंग आहे आणि ज्या आम्ही करत असलं ट्रेनिंग याच्यामध्ये जर बघितलं तर 70% डिफिसिट आहे. म्हणजे 170% जास्ती ट्रेनिंग आम्ही करत होतो जी ज्याची गरज नव्हती. त्यामुळे आम्ही त्या वयामध्ये यायच्या पीक वयामध्ये यायच्या अगोदर आम्ही इंजरी पोझिशनला गेलो. माझ्या बाबतीत म्हटलं तर माझ्या पायाचे 2 ऑपरेशन झाले. आज मला तो ॲज अ कॉम्पिटिटिव्ह लेवलवर गिवअप करावा लागला. पण मी म्हटलं की मी ॲज अ खेळाडू म्हणून गिवअप केलं तर पण हे भविष्यात येणारे खेळाडूला घडू नये म्हणून मी खूप कमी वयामध्ये मला सोडावं लागलं कॉम्पिटिशन.
1: पण
2: ते कंटिन्यू करण्यासाठी मग मी एनएस केलं, ॲथलेटिकमध्ये एनएस केलं, ज्याला ॲथलेटिक्सची कोचिंगची जी कोर्स असतो तो केला. मग मी स्वतः खेळाडू घडवण्यासाठी केले. त्यावेळेला मी जवळजवळ 7-8 राज्यस्तरीय राज्यविजेते खेळाडू मी माझ्या हातात त्यावेळेला घडत आले आणि अशा पद्धतीने ॲज अ खेळाडू म्हणून नाही जमलं म्हणून प्रशिक्षक म्हणून या हाय लेवल केलं. मग कालांतरे पुढे मला असं वाटलं की ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये कुठेतरी आपला कमी पडतोय. मग तांत्रिक दृष्टिकोनातनं फेडरेशनच्या परीक्षा पास करून तांत्रिक नियोजनाकडे हा मी घेऊन गेलो. त्याच्यानंतर मी ज्या ठाणे जिल्ह्यातनं येतोय त्या जिल्ह्याचं मी प्रतिनिधित्व केलं. परत मी महाराष्ट्र राज्याचा कन्व्हेनर म्हणून टेक्निकल सर्व जबाबदारी माझ्याकडे बरेच वर्ष होती आणि आज वर्ल्ड ॲथलेटिक्स म्हणजे ॲथलेटिक फेडरेशन ऑफ इंडियाचा एक मान्यतावर टेक्निकल ऑफिशियल आहे आणि माझ्याकडे सध्या जो दर्जा आहे तो ब्रांच लेवलचा दर्जा आहे. हा दर्जा म्हणजे महाराष्ट्रामध्ये 14 जणांच्याकडे आहे आणि अख्ख्या देशामध्ये जवळजवळ 46 जणच या दर्जावर आहेत. त्यामुळे फेडरेशनच्या माध्यमातून अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्पर्धा जे भारतात होऊ घालतात त्यांचं तांत्रिक नियोजन करायची माझ्याकडे जबाबदारी असते, ती मी पार पाडत असतो या नव्या परीने.
1: अगदी अभिनंदन सर तुमचं आणि शुभेच्छा सुद्धा. पण सर मला सांगा ना, आजच्या डिजिटल युगात मोबाईल आणि स्क्रीनच्या युगात मुलांना मैदानाकडे कसं वळवता येईल?
2: आजचं जे मी म्हणेन एक आपण भले किती प्रगत मध्ये राहत असेल तरी पण मी म्हणेल की आपण आपण काय म्हणतो त्याला एक डर्टी एन्व्हायरमेंटमध्ये आपण चाललेलो आहोत की आता आपण त्याच्यामध्ये
1: अशी परिस्थिती बघायला मिळते की क्रीडा क्षेत्र जे आहे ते ओस पडत चाललेलं आहे की काय?
2: नाही, आता त्याच्यासाठी असं एक अशा प्रकारची योजना किंवा एक स्कीम म्हणा किंवा एक बुस्टिंग फॅक्टर परत सुरू करावं लागेल की जसं यंग इंडिया, टॅलेंट इंडिया, असे जे जसं फिट इंडिया असे जसे जे प्रोजेक्ट आले ते हे ग्रासरूट लेवलवर मुलांपर्यंत या योजना राबवाव्या लागतील. जसं आम्ही एक मुंबईमध्ये वी मूव द किट्स म्हणून एक योजना राबवतोय की वी मूव द किट्सचा पर्पज आहे की आम्हाला या मुलांना हलवायचं आहे.
1: बर,
2: हां, हलवायचं का? तर आज त्याच्याकडे मी मोबाईलमधनं बाहेर का जाऊ ह्याचा कुठेतरी पर्याय निर्माण करायला पाहिजे ना.
1: अगदी अगदी.
2: आज आपण डोस देतोय पण हा मोबाईलचा हँडसेट पालकानेच घेऊन दिला. ते अतिरेक होस्तोपर्यंत तुम्ही शांत बसलात. पण हे देत असताना त्याला तुम्ही काहीतरी पर्याय पण उपलब्ध करून द्यायचा. त्याला पर्याय दिला नाही ना.
1: बरोबर.
2: आज पर्याय न दिल्यामुळे आज शाळा संपल्यानंतर पालक बघतो की तो शिकवणीला कसा जाईल. एक शिकवणी संपली तर दुसऱ्या शिकवणीला कसा जाईल. पण हे नाही बघत की त्याला तास 2 तासमध्ये कुठेतरी क्रीडांगणावर, कुठेतरी इनडोअर आउटडोअर, कुठेतरी इन्फ्रास्ट्रक्चरसाठी त्याला इन्वॉल्व करायला पाहिजे ना. त्याला फ्री झोन जेव्हा असेल तर फ्री झोनमध्ये त्याला तुम्ही मोबाईल उपलब्ध करून दिला.
1: आजकाल घराघरात ही समस्या आहे मोबाईल की लहान मुलगा रडतोय म्हणजे मोबाईल दिला की तो शांत होतो, इथून सुरुवात असते. मग त्या गोष्टीला आपण कसा नेमका आळा घालू शकतो?
2: हा ॲक्च्युली ना हा पालकांनी शॉर्टकट मार्ग घेतलाय ना. रडत असल्या मुलाला रडू द्यावं. रडण्याचे पण एक शारीरिक क्रियामधनं त्याची क्षमता वाढते.
1: अगदी, तो एक वेगळा व्यायाम
2: असतो. हा, तो एक टिअरेबल फॅक्टर आहे की बरं रडायचं तर अनेक त्याच्यातनं गोष्टी निर्माण होतात. त्याच्या अनोटॉमी बघितले तर गरजेचं आहे. साधा आम्ही म्हणतो की जर एखाद्या लहान मुलांना सर्दी झाली तर सर्दी 3-4 दिवसात बरी होते. पण पालक काय म्हणतो, नुसतं एक ड्रॉप पाणी आलं तर लगेच जा अँटीबायोटिक हे काय हे काय आणि ती सर्दी तिथे मारते. आज ते करण्याने आज आपण त्याची जी श्वास क्रिया आहे नॅचरली जी नाकाची क्रिया आहे की ज्याची जी फुफ्फुसाशी रिलेटेड आहे ना ती आपण तो ब्लो जो आहे ना तो बंद करतोय की त्याचं उलटं व्हायला पाहिजे. आज या सर्व आहे त्याच्या मागे भरपूर सायन्स. तिथे आपण त्याचा उपयोग त्या पद्धतीने करणं गरजेचं आहे.
1: अगदी खरं आहे. तर आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भारतीय खेळाडूंमध्ये कुठले गुण नेमके असावेत असं तुम्हाला वाटतं?
2: नाही, गुण म्हणण्यापेक्षा आपल्याला काय हवं आहे,
1: आपण म्हणू शकतो
2: आपल्याला बेसिकली टॅलेंट सर्च प्रोग्राम हवा आहे.
1: बरोबर.
2: आज जर मी अनेक युरोपियन देशाच्या जे प्रगती देश आहेत त्यांचा मी थोडा स्टडी करतो आणि बाहेरचे देश पण आपल्या देशाची स्टडी करत आहेत,
1: तर
2: आमच्यामध्ये अशी चर्चामध्ये विषय निघाला होता. आम्ही एक ॲथलेटिक्स किड्स कप नावाचा एक टॅलेंट सर्च प्रोग्राम मुंबईमध्ये राबवतोय. मी ज्या संस्थेला रिप्रेझेंट करतो स्ट्रायडस फाउंडेशन म्हणून, त्या माध्यमातून आपण 7 ते 15 वर्षाच्या मुलांचा एक आपण टॅलेंट सर्च प्रोग्राम राबवतो आहे. तर त्या प्रोग्राम राबवताना आपण याच गोष्टी बघत असतो की त्या मुलांमध्ये उत्साह निर्माण होण्यासाठी काय काय क्षमतेतनं आपण त्याला वाढ घेऊ शकू अशा पद्धतीने आपण तो प्रोग्राम राबवतो आहे. तर ते राबवत असताना अशी आम्ही चर्चा केली की आपण एक ऑलिम्पिक ते दुसरा ऑलिम्पिक 4 वर्षाचा अवधी असतो. आपण काय करतो आहे की एक ऑलिम्पिकची तयारी करण्यासाठी 4 वर्ष आपण देत असतो.
1: बरं.
2: पहिल्या वर्ष शासन केंद्र काय करते, ऑलिम्पिक आलं म्हणून बजेट वाढवते. ठीक आहे. ते तिसऱ्या वर्षी बजेट वाढलं जातं. पहिलं प्लॅनिंग असतं 1 वर्ष, त्याच्यानंतर दुसऱ्या वर्षी बजेट वाढतं, तिसऱ्या वर्षी त्याचं टॉप रेटेड कोण आहे, ऑलिम्पिक पदक विजेते कोण असू शकतात त्याची लिस्टिंग होते आणि 1 वर्ष त्याला अवधी लागतं. जर ऑलिम्पिकमध्ये मेडल मिळवायचे असेल आणि त्याला ती चेन प्रोसेस पाहिजे. ठीक
1: आहे.
2: आज युरोपियन कंट्रीजमध्ये दे हॅव एन 4 ऑलिम्पिक्स प्लॅनिंग. ठीक आहे. 4 ऑलिम्पिक म्हणजे किती झाले, 16 वर्ष, 4 4 4 4 असे 16 वर्षाचं प्लॅनिंग झालं. आणि ती रिपो सायकलमध्ये सतत खेळाडू कसे घडता येईल, समजा आता माझ्याकडे मी पूर्ण देशामध्ये 10 वर्षाच्या मुलाचं मी एकच वयगट, अख्ख्या देशामध्ये 10 वर्षाची जी मुलं आहेत मुली आहेत त्यांचा मी टॅलेंट सर्च केला. ठीक आहे. काही शारीरिक क्षमतेचे नॉर्म्स आहेत, त्या नॉर्म्समधनं तुम्ही टॅलेंट सर्च केला. आज समजा आपण पूर्ण देशामध्ये 10 वर्षाची 10 लाख मुलं आहेत, 10 लाख मुलांची आपण टॅलेंट सर्च केला आणि त्याच्यातनं आपण मेरिट काढत गेलो.
1: बरोबर.
2: ठीक आहे. 10 वर्षाची मुलं 10 लाखातनं आपण 1 लाख निवडले, परत त्याला थोडंसं बेसिक ट्रेनिंग दिलं, त्याच्यातनं आपण 1000 मुलं निवडली. आज 10 लाखातनं 1000 मुलांमध्ये काहीतरी गुण असेल म्हणून त्याचे नंबर मिळाले त्यांना.
1: बरोबर.
2: हा, त्याच्यावर आपल्याला पुढचे 10 वर्षाचं प्लॅनिंग करायचं आहे.
1: बरोबर.
2: 10 लाखाच्या मुलांमध्ये 1000 मुलांचं एकच वयगट सांगतोय, त्यांचं 10 वर्षाचं प्लॅनिंग घ्यायचं. ते 10 वर्ष प्लॅनिंग म्हणजे 10 वर्षाचा मुलगा अधिक 10 वर्ष म्हणजे 20 वर्षाचं त्याचं तंतोतंत प्लॅनिंग झालं. त्याच्यानंतर तो त्याची क्षमता बघून त्याला आंतरराष्ट्रीय दर्जेची ट्रेनिंग पुढचे 6 वर्ष द्यायची. आज पीक वय काय आंतरराष्ट्रीय वर्ल्ड म्हणा वर्ल्ड चॅम्पियनशिप म्हणा ऑलिम्पिकचं वय 26 ते 29 वय आहे. म्हणजे 10 वर्षाच्या मुलाला जर टॅलेंट सर्च झाला त्याच्यावर ट्रेनिंग दिलं तो वयाच्या 26व्या वर्षी आंतरराष्ट्रीय पदकच्या लेवलची तयारी जर करून घेतली तर तो लायजेबल होईल. बरं, ही क्रिया थांबायची नाही आहे. यावर्षी 10 वर्ष आहे, पुढच्या वर्षी जो 9 वर्षाचा मुलगा त्याला हीच प्रक्रिया राहायला सुरू राहायला पाहिजे. अशा पद्धतीने तुम्ही ह्या 16 वर्षाचा प्लॅनिंग जेव्हा होईल त्याच वेळेला तुम्ही एक चेन ऑफ इंटरनॅशनल ऑलिम्पिक आपण घडू शकू. नुसतं 1-2 घडून नाही चालणार, ती चेन आपल्याला पाहिजे आहे. तर भविष्यात असं होईल, आणखीन होत राहील आणि प्रक्रिया सुरू केलेली. आताच केंद्राने जे धोरण जाहीर केलेलं आहे, आजपर्यंत आपल्याकडे 5-6 वर्षाचं धोरण यायचं, पण पहिल्यांदा भारताच्या इतिहासामध्ये केंद्राने 15 वर्षाचं धोरण सुरू केलेलं आहे. 15 वर्षाचं धोरणमध्ये पहिलं धोरण हेच आहे की टू फाइंड आउट द ग्रासरूट टॅलेंट फ्रॉम द इंडियन कल्चर. तर भविष्यात बघूया. केंद्रांचं पॉझिटिव्ह आहे, शासन पण बऱ्याचशा योजना होत्या. कालच मला वाटतं केंद्राने एक भल्या मोठ्या स्वरूपामध्ये निधी जाहीर केलेला आहे, जो आत्तापर्यंतच्या इतिहासामध्ये एवढा मोठा निधी कधी दिला नव्हता, तर तेवढा निधी उपलब्ध करून दिलेला आहे. तर भरपूर काही काही गोष्टी आपल्याकडनं घरू चालण्या घडतील असा विश्वास आहे मला, आणि जरूर आपण त्याबद्दल पुढे जाऊ.
1: जाता जाता आमच्या पालकांना, आमच्या श्रोत्यांना किंवा तरुण खेळाडूंना तुम्ही काय संदेश द्याल?
2: बघा, जेव्हा जेवण इम्पॉर्टंट आहे, अभ्यास इम्पॉर्टंट आहे, त्याच पद्धतीने खेळ पण इम्पॉर्टंट आहे. मी जेव्हा लहान मुलांकडे बोलायला जातो तर ते मी काय भाषण देत नाही, मी 5 मिनिटाचं फक्त 4 मुद्दे त्यांना देतो आणि ते घोकून घेतो त्यांच्याकडनं. की पालक नेहमी म्हणत असतो मुलांना की हे नका करू ते नका करू ते नचा पाडा जो दिलेला असतो त्या नचाच मी उपयोग करत असतो आणि मुलांना सांगत असतो की चार गोष्टी महत्त्वाच्या आहेत. पहिली कुठल्या गोष्टी आहे की पडणं, त्याला न आला पडणं आणि का पडणं तर ते आपल्याला बुद्धी वाढवायची आणि पडणं. त्याच्यानंतर त्यांना सांगतो की खेळणं, अगर आप पढ़ते हो तब तुमको खेलना मिलेगा, पढ़ाई नहीं करोगे तो कोई तुम्हारा पेरेंट्स तुमको अलाउ नहीं करेंगे, ठीक है. त्याच्यानंतर पढ़ना हुआ खेलना हुआ तो सोना, सोना क्यों है कि एक प्रकार की रेस्ट है. ऑनली इफ देर इज नो रेस्ट देर इज नो रिकवरी, यू कैन प्रोसीड फर्दर, ठीक है ना. और खाना, या चार नाला मी त्यांच्याकडनं ते घोकून घेतो आणि पुढच्या वेळेला सांगतो की चार ना मला तुम्हाला पाठ करायला पाहिजे आणि त्यांना त्या पद्धतीने मुवमेंट करायला सांगतो.
1: लक्षात ठेवा, पडणं, खेळणं, सोना और खाना. अगदी, खूपच छान सर. सर, आजच्या संवादातून एक महत्वाची गोष्ट नक्कीच समजली की खेळ हे फक्त शरीरच घडवत नाही तर विचार, शिस्त, आत्मविश्वास आणि आयुष्य घडवत असतात. प्रत्येक यशस्वी खेळाडू मागे पालकांचा विश्वास, प्रशिक्षकांचं मार्गदर्शन आणि सातत्यपूर्ण मेहनत ही असतेच. रेडिओ मनभवन 90.8 FM च्या वतीनं आपल्या अमूल्य वेळेबद्दल आणि प्रेरणादायी विचारांबद्दल मनस्वी आभार. धन्यवाद सर.
2: धन्यवाद. धन्यवाद. खूप खूप मजा वाटली तुमच्या बरोबर बोलायला, गप्पा मारायला. त्यानिमित्ताने मला विशेष माझ्या मनातले तुमच्या समोर मांडता आले.
1: धन्यवाद सर.

श्रोते हो, रेडिओ मनभावनच्या कार्यक्रमांबद्दल आपले अभिप्राय देण्यासाठी आम्हाला फोन करा 9284499433 ह्या क्रमांकावर, किंवा व्हॉट्सअप करा 9922337361 ह्या क्रमांकावर.

शिक्षण, माहिती, ज्ञान, मनोरंजनाने सजलेले सदाबहार कार्यक्रम ऐकायला विसरू नका. रेडिओ मनभावन 90.8 FM. Always heard to

0: श्रोते हो, हॅलो डॉक्टर या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं या ठिकाणी स्वागत आणि सोबतच अमोल देशमुखचा प्रेमाचा स्नेहाचा नमस्कार. श्रोते हो, आज हॅलो डॉक्टर या कार्यक्रमामध्ये आपल्यासोबत आहेत डॉक्टर महफूज अली मुनस्सफ अली सय्यद, ज्यांचं राहत आयुर्वेदा आणि पंचकर्म हॉस्पिटल आहे, जे की मुरली मनोहर हॉस्पिटलच्या समोर अजंटा चौफुलीला आहे. आणि त्याबरोबरच सर हास्य योगा कार्यशाळा सुद्धा घेतात, म्हणजे जवळपास त्यांच्या 100 वर हास्य योगाच्या कार्यशाळा सुद्धा झालेल्या आहेत. आणि असे आयुर्वेदामध्ये काम करणारे डॉक्टर महफूज अली यांच्याशी आता आपण बातचीत करणार आहोत. डॉक्टर साहेब, कार्यक्रमात आपलं स्वागत, नमस्कार.
1: थँक्यू सर, थँक्यू सो मच.
0: तुमचं शिक्षण कुठे झालं, आपण शिक्षणापासून सुरुवात?
1: शिक्षण म्हणजे सुरुवातीपासून माझं फर्स्ट टू 10 स्टँडर्ड पर्यंत सेंट अलोशियस कॉन्व्हेंट हायस्कूल इथे झालेलं आहे. त्याच्या पुढे मी डीएल हिंदी ज्युनियर कॉलेजमध्ये इथं 11th अँड 12th कम्प्लीट केलं. आणि आफ्टर दॅट चैतन्य आयुर्वेद महाविद्यालय चैतन्यवन साकेगाव इथे माझं BMS कम्प्लीट झालेलं.
0: मग ते झाल्यानंतर PG करावं किंवा दुसरं काही जॉब अपॉर्च्युनिटी पाहाव्यात असं वाटलं नाही?
1: अपॉर्च्युनिटीज खूप साऱ्या होत्या, बट इनिशियली म्हणजे एक माइंड फ्लो एकदम क्लिअर होता की आपल्याला आयुर्वेदातच करायचं आहे आणि तेही प्रॅक्टिसच करायची आहे, अशी मूळ संकल्पना माझ्या मनात क्लिअर होती. त्यामुळे आणि सुरुवातीपासून घरामध्ये जी चिकित्सा पद्धती बघून मग माझ्या माइंड सेटमध्ये आलं की आपण यालाच कंटिन्यू करायला पाहिजे. आणि थेट म्हणजे सून आफ्टर BMS कम्प्लीट झाल्यानंतर मग ते एक ओढच लागली की आपण प्रॅक्टिसच सुरू करायला पाहिजे, म्हणून PG कडे तेवढं मी लक्ष दिले नाही.
0: आपल्या हे जे राहत आयुर्वेद आणि पंचकर्म चिकित्सालय आहे, इथे कोणकोणत्या आजारांवर आपण उपचार करतो?
1: इनिशियली राहत आयुर्वेद आणि पंचकर्म सेंटर हा ओव्हरऑल आयुर्वेद कॉन्सेप्टवर चालणारा आमचा क्लिनिक आहे. त्याच्यामध्ये विशिष्ट आम्ही ऑर्थो रिलेटेड केस म्हणजे अस्थिविकार आणि तसेच आयुर्वेदात ज्याला वातव्याधी म्हणतो आणि याच्यावरच आम्ही स्पेशली काम करतोय.
0: अच्छा, पंचकर्मामध्ये जसं पूर्ण पंचकर्म तुमच्या इथे होतं?
1: येस, ऍक्च्युली वमन विरेचन बस्ती नस्य रक्तमोक्षण तसेच वातव्याधीसाठी लागणारे काही स्पेशल थेरपीज ज्याच्यामध्ये मर्मचिकित्सा आपण ज्याला म्हणू शकतो, लेपन चिकित्सा, त्याचबरोबर अग्निकर्म विद्धकर्म या सगळ्या फॅसिलिटीज आणि ट्रीटमेंट आम्ही प्रोव्हाइड करतो.
0: जसं की आम्ही ऐकून आहोत की भुसावळ म्हटलं की जसं तुम्ही आत्ताच उल्लेख केला की अस्थि रोग जे आहे किंवा बऱ्याच लोकांना वेगवेगळे प्रॉब्लेम्स आज स्पॉन्डिलेसिस असेल आणि अस्थि रिलेटेड बरेच आजार आहेत, ते आजार एका वेगळ्या पद्धतीनं कव्हर करण्याचे जे आहे मुनसफ अली असं जे नाव आहे, काय नेमकी ती चिकित्सा आहे? आणि
1: विशेष म्हणजे की ही आमची एक पारंपरिक चिकित्सा पद्धती म्हणता येईल आणि जर मॉडर्न कोरिलेशन त्याचं बघितलं गेलं तर कायरोप्रॅक्टिक आणि ऑस्टिओपॅथी जे आता नवीन टर्मिनॉलॉजी आलेल्या आहे मार्केटमध्ये किंवा चिकित्सेच्या नवीन चिकित्सा प्रणाली आलेली आहे, तसंच काहीतरी सिमिलर बट ट्रेडिशनल पद्धतीने आम्ही ह्या चिकित्सा पद्धतीने उपचार करत आलेलो आहे. आमचे जनरेशन गेलेले आहे, माझ्या वडिलांचेही गुरु श्री हाजी समदली होते जे आमचे मोठे आजोबा होते, माझे वडील आणि आता मी असं भुसावळमध्ये, आणि अजूनही ती श्रृंखला खूप मोठी आहे परंतु भुसावळकरांनी एवढं सगळं बघितलेलं आहे, ऑलमोस्ट 3 जनरेशन आता गेलेली आहे.
0: त्याच्यामध्ये काय वैशिष्ट्य काय आहे आणि कुठल्या कुठल्या आजारांवर त्या पद्धतीमध्ये उपचार होतात आणि त्याला विशेष असं नाव काही आहे का?
1: मेनली आपल्याला आयुर्वेदात याला मर्मचिकित्सा म्हणता येईल आणि त्याचबरोबर आजार म्हणजे फॉर एक्झाम्पल आधीच्या काळामध्ये जे जॉईंट डिसलोकेशन्स व्हायचे तर त्या काळात ऑर्थोपेडिक्स हे रेअरली अवेलेबल असायचे आणि त्याचबरोबर त्याचा मॅनेजमेंट काही ना काहीतरी एक प्रायमरी फर्स्ट एड किंवा म्हणजे गरज होती, समाजाची गरज होती, लोकांची गरज होती, तर त्या टाइमला मॅन्युअली ऍडजस्टमेंट केलं जात होतं, म्हणजे सांध्यांचं जागेवर बसवणं, बॉल अँड सॉकेट जॉईंटला रिडक्शन करणं, अँकल डिसलोकेटेड व्हायचे त्यांना रिडक्शन केलं जायचं, म्हणजे हाडांना जागेवर बसवण्याची जी पद्धत होती, त्याचबरोबर रिस्ट जॉईंट डिसलोकेशन किंवा ज्या ज्या प्रकारचे डिसलोकेशन व्हायचे किंवा मुळात काहीतरी हेअरलाईन फ्रॅक्चर्स वगैरे असायचे ते आयुर्वेदा पद्धतीने कसं आपल्याला जुळवता येईल किंवा आयुर्वेदा पद्धतीने काय उपचार करता येईल ही मूळ संकल्पना या चिकित्सा प्रणालीची आहे.
0: कुठून कुठून पेशंट्स तुमच्याकडे येतात?
1: ऑलमोस्ट आमच्याकडे ऑल ओव्हर इंडियामधून पेशंट आहे. भुसावळलाही आमचं एक रेसिडेन्शियल पण क्लिनिक आहे, तिथं बाहेरून मुंबई पुणे थेट हैदराबाद कोलकाता बाहेरून पण पेशंट्स असतात.
0: रिझल्ट कसे आहेत आता डॉक्टरलाच विचारणे योग्य नाही, परंतु रिझल्ट काय म्हणतात लोक, लोक काय म्हणतात हे डॉक्टरच्या तोंडून आम्हाला.
1: बघा, 3 वर्षांचा लोकांचा प्रतिसाद आहे, 3 पिढ्यांचा लोकांचा प्रतिसाद आहे. माझ्या वडिलांकडेही नंबर ऑफ पेशंट्स आहे, माझ्याकडेही नंबर ऑफ पेशंट्स आहे. आमचे जे मोठे आजोबा, म्हणजे आजोबांचे जे मोठे भाऊ आहे, त्यांच्याकडेही नंबर ऑफ पेशंट्स होते. तर जे यथार्थ असतं, जे कंटिन्युटीमध्ये असतं, त्यांचे रिझल्ट चांगलेच असतात. म्हणजे लोकांचा प्रतिसाद तेव्हाच असतो जेव्हा आपण एक चांगली क्वालिटी, चांगला रिझल्ट, चांगली सर्व्हिस आपण पेशंटला द्याल. तर त्यामुळे भरपूरसे चांगले आहे. आणि जळगावलाही मला 2.5 वर्ष झालेली ऑलमोस्ट प्रॅक्टिसला, एकही प्रकारची जाहिरात, एकही प्रकारचा कॅम्प किंवा काही आम्ही ऑर्गनाईज न करता डे टू डे लाईफमध्ये आमची एक गच्च ओपीडी तुम्हाला बघायला भेटेल. तेच आमचं म्हणजे खरं रिझल्ट.
0: एखादा व्यक्ती व्हीलचेअरवर आला आणि चालत गेला असं एखादं उदाहरण आहे का?
1: भरपूरसे केसेस आहे असे की डे टू डे लाईफमध्ये आम्हाला बघायला भेटतात. मूड मेजरली जे सायटिकाचे पेशंट नसतात त्यांची अशीच अवस्था असते की ते एकदम तीव्र वेदनामध्ये येतात आणि आम्ही त्यांना चिकित्सा देऊन ते चालायला लागतात. थेट याला मॅजिकल असं काहीच म्हणता येणार नाही, कारण वैद्यकीय क्षेत्रात मॅजिक किंवा जादू असं काहीच नसतं. ते सायंटिफिक असतं सगळं. तर सायंटिफिकली जर पेशंटला ट्रीट केलं तर नक्कीच चांगला असा रिझल्ट येतो.
0: बर, आपली जी ओपीडी असते ते जळगावमध्ये किती वाजता?
1: जळगावमध्ये सकाळी 9 ते 2 मध्ये अवेलेबल असतो मी, पण पेशंट 3-4 पर्यंत सुरूच असतात. आणि मग तिथून संपल्यानंतर मग भुसावळची आमची सेकंड ओपीडी असते, तिथे संध्याकाळी 4 ते 8 दरम्यान आम्ही असतो.
0: 4 ते 8 म्हणजे तुमचे वडील आणि तुम्ही दोघे?
1: आम्ही दोघे मिळून असं असतं.
0: काय सांगाल, असे काही आजार आहेत जे मेडिसिनने कव्हर होत नाहीत, असे कुठले आजार तुमच्या इथे कव्हर होतात थेरपीने?
1: ऍक्च्युली आजार म्हणत, जर मॉडर्न टेक्नॉलॉजीज आणि मॉडर्न सिस्टममध्ये बघितलं तर ऑर्थो या केसेसमध्ये पेन किलर्सचा जास्त वापर होतो. त्याचबरोबर काही कॅल्शियम मेडिसिन्स, अँटॅसिड, या व्यतिरिक्त जास्त काही ऑप्शन्स इथं अवेलेबल नाही आहे. बट आयुर्वेदामध्ये काय आहे ना, डिफरन्शियल डायग्नोसिस जर बघितलं तर वातविकारांमध्येही किती सारे व्याधी आहे, जसं आमवात, संधिगत वात किंवा वातरक्त. साधं जानुशूल म्हणजे गुडघ्याचा जरी पेशंट आला तर आमच्याकडे 20 व्याधी आहे आणि मॉडर्नमध्ये फक्त काही लिमिटेड त्यांच्याकडे ऑप्शन्स आहे. तर आयुर्वेदामध्ये असं नाही, आयुर्वेदामध्ये मल्टिपल ऑप्शन्स आहे, मल्टिपल काइंड ऑफ ट्रीटमेंट आहे, अवस्थानुरूप चिकित्सा आहे. तर असं बघितलं गेलं तर ऑलमोस्ट हाडांशी आणि सांध्यांशी रिलेटेड मॅक्झिमम अमाऊंट ऑफ केसेस आम्ही सक्सेसफुली हँडल करतोय. ते मग फ्रोझन शोल्डर असो, सायटिका असो, बर्सायटिस असो किंवा टीनोसायनोवायटीस असो, एचआयली टेंडनायटीस असो, म्हणजे एन नंबर ऑफ केसेस त्याच्यात येतात. तर त्यांना आम्ही यशस्वीरित्या ट्रीटमेंट करण्याचा प्रयत्न करतोय.
0: खूप छान वाटलं. भविष्याबद्दल काय नियोजन आहे?
1: ऍक्च्युली आता सध्या आम्ही एक छोट्या अमाऊंट मध्ये काम करतोय. जळगावमध्येही माझं क्लिनिक एक छोटस क्लिनिक आहे. भविष्यामध्ये माझी अशी इच्छा असेल की मी याला मोठ्या स्केलला ट्रान्सफर करून आणि जळगावकरांना आयुर्वेदाचं एक चांगलं प्लॅटफॉर्म तिथं अवेलेबल करून देईल, जिथं की ऑथेंटिक आणि इथिकल ट्रीटमेंट आम्ही पेशंट्सला प्रोव्हाइड करायचं आहे आणि मॅक्झिमम लोकांना रोगमुक्त करण्याचं आमचं मेन ध्येय आहे. आणि तेही आयुर्वेदालाही ग्रो करायचं आहे, कारण मूळ जे आमचं बेस आहे आयुर्वेदा, जे एक इंडियन मेथडॉलॉजी आहे, ट्रीट चिकित्सा प्रणाली आहे, की आज लोक फॉर मॉडर्न मेडिसिनकडून आयुर्वेदाकडे शिफ्ट होत आहे, त्यांचा विश्वास वाढतोय आणि एक नॅचरॅलिटीकडे लोक शिफ्ट होत आहे. तर त्याला मला प्रमोट करायचं आहे.
0: खूप छान वाटलं तुमच्याशी गप्पा मारून आणि तुमच्या भविष्यातल्या योजना नक्कीच सफल होतील. तुमचा उद्देश प्रामाणिक आहे आणि त्या उद्देशाला धरून तुम्ही एक वेगळी परंपरागत आलेली पद्धत सुद्धा इथे अवलंबता, तेव्हा आमच्या रेडिओच्या संपूर्ण टीमतर्फे तुमचे खूप खूप आभार. आपण आलात, धन्यवाद.
1: थँक्यू सो मच. थँक्यू सो मच, आपण मला एक अपॉर्च्युनिटी दिली एक्सप्रेस.

0: 107.4 FM वर तुम्ही ऐकत आहात विद्यावाणी सामुदायिक रेडिओचे कार्यक्रम श्रोतो. प्रसारणात यानंतर आपण ऐकणार आहोत कार्यक्रम युगप्रवर्तक स्वामी विवेकानंद. हा कार्यक्रम स्वराज संस्थान संचालनालय भोपाळ यांच्या सहकार्याने आम्ही प्रसारित करीत आहोत. ऐकूयात कार्यक्रम युगप्रवर्तक स्वामी विवेकानंद.
1: स्वराज संस्थान संचालनालय मध्य प्रदेश शासन संस्कृति विभाग प्रस्तुत करते हैं स्वामी विवेकानंद के आदर्शों और विचारों पर केंद्रित कार्यक्रम युग प्रवर्तक

0: अभी आप सुन रहे थे स्वामी विवेकानंद के विचारों और आदर्शों पर केंद्रित कार्यक्रम युग प्रवर्तक विवेकानंद। आलेख डॉक्टर पापिया दास गुप्ता, निर्देशन चैतन्य भट्ट, परिकल्पना श्रीराम तिवारी, समन्वय संजय यादव, मध्य प्रदेश शासन संस्कृति विभाग स्वरा संस्थान संचालनालय की प्रस्तुति।
1: श्रोतेहोतच आपण युग प्रवर्तक स्वामी विवेकानंद ऐकलात। हा कार्यक्रम स्वराज संस्थान संचालनालय यांच्या सहकार्याने विद्यावाणी सामुदायिक रेडिओवरून प्रसारित करण्यात आला। ऐकत रहा विद्यावाणी 107.4 FM।
2: वयाची अट नाही, शिक्षणाचं बंधन नाही, आवाजाची चाचणी नाही आणि अनुभवाची गरज देखील नाही। विद्यावाणी रेडिओचं एकच तंत्र, सर्वांना संधी हाच मंत्र।

0: 3 ऑगस्ट श्रीराम समर्थ। भगवंताशी एकरूप झाल्यावर सर्व आनंदच आहे। भक्त झाल्यावर माणूस ज्या आनंदात असतो तो आनंद वर्णन करून समजणार नाही। जिथे दुःखच नाही तिथे आनंद हा शब्द तरी सांगायला कोण असणार। अनन्य भक्त व्हावे आणि तो आनंद पहावा। भक्ताला सर्वच ठिकाणी आपण आहोत असे दिसते, म्हणजे सर्व चराचर वस्तू तो भगवत रूपच पाहत असतो। एखाद्या खोली सर्व बाजूंनी आरसे ठेवलेले असले तर कुठेही पाहिले तर आपल्याला काय दिसेल? आपल्या स्वतःशिवाय दुसरे काहीच दिसणार नाही। म्हणजे सर्व ठिकाणी एकभाव झाला, तिथे दुःखाचे कारणच नाही, तिथे सर्वच आनंद असतो। त्याप्रमाणे भक्त भगवंताशी एकरूप झाला, तिथे आनंदाशिवाय दुसरे काय असणार? जे याप्रमाणे जगात वावरतात ते आपल्या आनंदात राहूनही इतर लोकांप्रमाणे वागत असतात। तुकारामांनी अशा स्थितीत राहून लोकांना सन्मार्ग दाखवला, समर्थांनीही ती स्थिती सांभाळून सर्व जगाचा व्यवहार केला आणि इतर लोकांना आपल्या पदाला नेले। आपण कधी त्या आनंदाकडे जाण्याचा मार्ग पाहिलेला नाही, म्हणून ज्यांनी तो आनंद पाहिला आहे आणि जे सदैव त्या आनंदातच राहतात त्यांच्या सांगण्याप्रमाणे वागणे हे श्रेयस्कर आहे, म्हणजेच गुरुआज्ञेप्रमाणे वागावे। आपल्याला वाटाणा भेटला म्हणजे त्याच्यावर विश्वास ठेवून आपण चालतो, त्याप्रमाणे गुरुच्या वचनावर विश्वास ठेवून आपण वागावे म्हणजे आपले हित होते। एखाद्या आंधळ्या माणसाने साखर समजून जर मीठ खाल्ले तर ते खारट लागल्यापासून राहणार नाही। त्याप्रमाणे आनंद मिळेल या कल्पनेने आपण विषयाची संगत धरली पण त्यापासून दुःखच प्राप्त झाले। पुष्कळ वस्तू मिळाल्या तर त्याने पुष्कळ सुख मिळते असे मानणे हा भ्रम आहे। खरे किंवा पुष्कळ सुख म्हणजे कायमचे सनातन सुख होय। ते सनातन वस्तूपाशीच म्हणजे भगवंतापाशीच असते। भगवंताचे आपण झाल्यास सुखी होऊ। तोंड गोड करण्यासाठी जशी साखर खावी लागते तसे आनंद प्राप्त होण्यासाठी नाम घ्यावे लागते। आपण प्रपंच दुसऱ्याचाच करतो, आपला करीतच नाही। एखाद्या शेतापेक्षा कुंपणालाच जास्त खर्च यावा त्याप्रमाणे आपण आपल्या मूळ स्वरूपापेक्षा आपल्या उपाधीचीच जास्त आरास करतो। आपण सर्व मिळवतो पण सर्व ठेवून जावे लागते। आपल्या फायद्याचे केले तरच आपला प्रपंच, भगवंताचे स्मरण तेवढाच आपला प्रपंच। आपण आईबापावर, नवरा बायकोवर, मुलाबाळांवर, नातेवाईकावर, शेजाऱ्या पाजाऱ्यावर सुखासाठी अवलंबून राहिलो तर सुखी होणार नाही। आपले दुःख किंवा यातना जर कोणी नाहीसा करीत नाही तर मग दुसरा कोणी आपल्याला सुख देईल ही कल्पना कशी खरी ठरेल? परमात्म्याचा आनंद अखंड मिळावा मी त्याचा भावे ही दृष्टी ठेवून नामस्मरण करावे। जानकी जीवन स्मरण, जय जय राम।
1: आत्मसाक्षात्कार होण्यासाठी अनेकांनी अनेक साधने सांगितली आहेत, त्या सर्वांमध्ये भगवंताच्या अस्तित्वाची जाणीव अखंडपणे टिकविणे हे सर्वोत्तम साधन होय। भगवंत आहे, तो माझ्याजवळ आहे, अगदी माझ्या हृदयात आहे, अशी जाणीव मनामध्ये टिकण्यास भगवंताचे सूक्ष्म चिंतन आवश्यक आहे।

0: सर्वानुभूती भगवत दर्शन।
1: मानव मात्राचा जीवितादर्श आहे, मानव मात्राचा जीवन उद्देश आहे सर्वानुभूती भगवत दर्शन। पण तुम्ही जर त्याला सर्व वस्तूंमध्ये पाहू शकणार नाही, तर निदान जी व्यक्ती तुम्हाला अत्यंत आवडते तिच्यात प्रथम त्याला बघा, त्यानंतर मग आणखी एका व्यक्तीत त्याला बघण्याचा प्रयत्न करा। अशा पद्धतीने पुढे चला। आत्म्यासमोर अनंत जीवन पडलेलं आहे, वाटेल तितका काळ लागू द्या, अपरंपार चिकाटी धरून प्रयत्न करा, तुमचं उद्दिष्ट सिद्ध होईलच। ईश उपनिषदात म्हटल्याप्रमाणे तो स्वरूपापासून कदापिही च्युत न होणारा एक आणि मनापेक्षाही अधिक वेगवान आहे। विषयांना प्रकाशित करणारी इंद्रिय त्याच्यापर्यंत पोहोचू शकत नाहीत, त्याला प्रकाशित करू शकत नाहीत, कारण तो त्यांच्या आधीच विद्यमान आहे, आधीचाच प्रकाशमान आहे। त्याच्या सत्तेनंच हिरण्यगर्भ सर्व जीवांना त्यांची त्यांची कर्मफळ देत असतो। तो गतिमान आहे, तो स्थिरही आहे, तो दूर आहे, तो जवळही आहे, तो सर्वांच्या आत आहे आणि तो सर्वांच्या बाहेरही आहे। तो सर्वात सर्वत्र ओतप्रोत भरून आहे, सर्व काही त्यातच अधिष्ठित आहे। जो समस्त भूतांना आत्म्यामध्ये बघतो आणि आत्म्याला समस्त भूतांमध्ये बघतो, तो त्या सर्वात्म दर्शनाकारणे कुणाचीही घृणा करत नाही, कुणापासूनही स्वतःला वेगळं करू इच्छित नाही। त्याचं आत्मदर्शन कधीही खंड पावत नाही। जेव्हा समस्त जीवन आणि समस्त विश्व ह्या आत्म्यामध्येच दिसू लागतं, तेव्हाच जीवनाचं आणि विश्वाचं रहस्य कळलं असं म्हणता येईल। ज्याच्या दिव्य चक्षूंना सर्वच भूत आत्माच दिसतात, त्याला कसला मोह पडणं शक्य आहे? सर्व विश्वभर एकच एक आनंदमय आत्मा ज्याच्या प्रत्ययाला येतो, त्याला शोक कसला? हे सर्व जीवांचं, सर्व पदार्थांचं एकत्व हा वेदांताचा आणखी एक महत्त्वाचा विषय आहे। आपण पुढे बघूच की आपल्या समस्त दुःखांचं एकमेव कारण अज्ञानच होय असं वेदांत सप्रमाण सिद्ध करून दाखवतो। आणि अज्ञान म्हणजेच ही बहुत्वाची जाणीव, ही नानात्वाची जाणीव। माणसा माणसात भेद आहे, जाती जातीत भेद आहे, चंद्रात आणि पृथ्वीत भेद आहे, अणुअणूत भेद आहे अशी जाणीव। ह्या असल्या जाणीवेतून, या भेदबोधातूनच सगळी दुःख जन्मतात। वेदांत म्हणतो की हा भेद वस्तुतः अस्तित्वातच नाही, तो खरा नाही, तो केवळ आपल्याला भासतो इतकंच। तो वरवरचा आहे, वस्तूंच्या अंतस्थली, वस्तूंच्या गाभ्यात अभेदच विद्यमान आहे। हे वरवर भासणारं नानात्व भेदून तुम्ही जर आत शिराल, तर तुम्हाला आढळून येईल की माणसा माणसात, जाती जातीत, उच्च आणि नीच यांच्यात, गरीब आणि श्रीमंत यांच्यात, देवात आणि मानवात, मानवात आणि पशुत एकत्व विद्यमान आहे, सर्वात अभेद आहे। तुम्ही जर पुरेसे आत शिरू शकाल, तर सर्व काही त्या एकाचीच भिन्न भिन्न रूप असल्याचं तुम्हाला दिसून येईल। आणि जो हे एकत्व बघू शकतो, त्याला कशानंही भुरळ पडायची नाही, मोह मग त्याला कधीच झपाटू शकत नाही। आणि खरोखर त्याला मग काय बरं मोहू शकेल? त्याने सर्व वस्तूंचं खरं स्वरूप जाणलं असतं, सर्व वस्तूंचं रहस्य जाणलेलं असतं, त्याला मग आणखी दुःख कसलं? त्याला कशाविषयी वासना असणं शक्य आहे? वस्तुमात्रातील सत्याचा मागोवा घेत घेत तो भगवंतांपर्यंत पोचलेला असतो। आणि तो भगवंत कसा? तो ह्या सर्व वस्तूंचं केंद्र आहे, सर्व वस्तूंमागील एकत्व आहे, नित्य सत, नित्य चित आणि नित्य आनंद आहे। तिथे जन्म मृत्यू, आधी व्याधी, दुःख दैन्य, शोक अशांती या कशाचाच रिघाव नाही। तिथे आहे पूर्ण अद्वैत, पूर्ण आनंद। कारण त्यानं मग कोणासाठी शोक करावा? त्या सत्याचा, त्या अखंड सच्चिदानंदाचा लाभ झाल्यानंतर मग मृत्यू नाही, कष्ट नाहीत, कुणासाठी शोक करणं नाही, कुणाबद्दल दुःख होणं नाही। तो प्रभू सर्वत्र ओतप्रोत भरून आहे, तो शुद्ध आहे, तो निराकार आहे, विदेही आहे, निष्कलंक आहे, तो पवित्र आहे, निष्पाप आहे, तोच ज्ञाता आहे, तो मनाचा नियंता आहे, सर्वात श्रेष्ठ आहे, तो महान कवी आहे, तो स्वयंभू आहे, तोच सर्वांच्या मनःकामना पुरवणारा आहे। अज्ञानातून निर्माण झालेल्या या अविद्यामय जगाला परमार्थ सत्य समजून, ब्रह्मासारखं सत्य समजून जे त्याची आराधना करतात, तेच अंधारात चास पडतात आणि जे उभा जन्म या जगालाच खिळून बसतात, या जगापेक्षा उच्च किंवा श्रेष्ठ ज्यांना कधीच काही दिसत नाही ते तर आणखीच घन अंधकारात पिचतात. पण ज्याला या प्रकृतीचं रहस्य, तिचं खरं दैवी स्वरूप अवगत झालं आहे, या प्रकृतीच्या सहाय्यानं जो या प्रकृती पलीकडील त्या दैवी प्रकृतीचं चिंतन करतो तो मृत्यूच्याही पलीकडे जातो आणि त्या दैवी प्रकृतीच्या सहाय्यानं तो अमृत उपभोगतो. हिरण्मयेन पात्रेण सत्यस्यापहितं मुखं तत्वं पूषन्न पावृणु सत्यधर्माय दृष्टये तेजो यत्ते रूपं कल्याणतमं तत्ते पश्यामि योऽसावसौ पुरुषः सोऽहं अस्मि. हे सूर्यदेवा, तू आपल्या सोनेरी बिंबानं सत्य झाकून टाकलं आहेस, ते आवरण तू दूर कर की जेणेकरून सत्याकांक्षी अशा मला ते सत्य दिसू शकेल. तुझ्या मागे दडलेलं सत्य मी जाणलंय, तुझ्या किरणांचा खरा अर्थ, त्यांचं खरं स्वरूप मी जाणलंय, तुझा महिमा मी जाणलाय, तुझं मंगलमय परमरमणीय रूप मी पाहिलंय. तुझ्यामध्ये जो पुरुष आहे तोच माझ्यामध्ये आहे, मीच तो आहे.

श्रोते हो नमस्कार, मी प्राध्यापक योगेश सोमण. आपण ऐकत आहात रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.

0: सर्वांभोवती भगवत दर्शन.
1: आपण बघितलेलंच आहे की आपल्याला भोगावी लागणारी दुःख निवारण्याचा, त्यांचा प्रतिकार करण्याचा आपण कितीही आटापिटा केला तरी देखील आपलं अधिकांश आयुष्य दुःखांनी भरलेलंच राहतं यात शंका नाही. आमच्या पक्षीही दुःख खरोखरच अनंत आहेत असं म्हटलं तरी चालण्यासारखं आहे. मानव अनादि काळापासून ती दूर करण्याची, त्यावर उपाय योजण्याची धडपड करत आला आहे, पण सगळं काही आजही जसंच्या तसं आहे हे उघडच आहे. या दुःखावर मात करण्याचे आपण जितके जितके उपाय शोधून काढतो तितकी तितकी आपल्या या जगात आणखी कितीतरी दुःख गुप्तपणे दडून बसली आहेत असं आपल्याला आढळून येतं. आपण हेही बघितलं आहे की ह्या सगळ्या दुःखांवर एकमेव तोडगा म्हणजे ईश्वर होय, अशी सर्व धर्मांची सांग आहे. सर्वच धर्म आपल्याला कंठरवानं सांगत असतात की आपण आजकालच्या व्यवहारपटू लोकांचं ऐकून हे जग आहे तसंच खरं मानून ते कवटाळलं तर मग आपल्या कपाळी दुःखाखेरीज आणखी काहीच असणं शक्य नाही. ह्याबरोबरच सर्व धर्म ठामपणे अशीही घोषणा करत असतात की हे जगच सर्व काही नाही, ह्या जगाच्या पलीकडे आणखी काहीतरी विद्यमान आहे. या पाच इंद्रियांच्या कोंडीत सापडलेलं जीवन, ह्या पंचभौतिक जगताच्या शिवारात घुटमळणारं जीवन म्हणजे काही अवघ जीवन नव्हे. खऱ्या अनंत जीवनाचा तो फक्त लहानसा तुकडा आहे. अथांग अपार जीवन समुद्राच्या पृष्ठभागावरील तो अगदी वरवरचा फेस आहे. त्याच्या मागे, त्याच्या पलीकडे ज्यात दुःखाचा रिघाव नाही असं ते अनंत जीवन विस्तारलेलं आहे. त्या अनंत जीवनाला, त्या अनंतालाच काही लोक गॉड म्हणतात, काही अल्ला म्हणतात, काही जिहोवा म्हणतात, काही जोव म्हणतात, तर काही त्याला आणखीच निराळं नाव देतात. वेदांती त्यालाच ब्रह्म म्हणतात. दुःखाच्या तावडीतून सुटण्याचा एकमेव मार्ग म्हणजे हे दुःखमय जगत ओलांडून त्याच्या पलीकडे जाणं हाच होय. हा धर्मांनी दिलेला कानमंत्र ऐकून पहिल्या प्रथम तरी आपल्याला असंच वाटतं की हे सगळे धर्म आपल्याला आत्महत्या करायला सांगत आहेत, त्यासाठी ह्या जीवनाचा त्याग करावा लागेल, म्हणजेच जगण्याचं थांबवावं लागेल. या उत्तरावरून मला त्या एका जुन्या गोष्टीची आठवण होते. एका झोपलेल्या माणसाच्या डोक्यावर एक डास बसला. तो डास मारण्याच्या इराद्याने त्या माणसाच्या एका मित्रानं त्याच्या डोक्यावर असा एक तडाखा लावला की त्याने तो डास आणि तो झोपलेला माणूस दोघांचीही इतिश्री झाली. आमच्या जीवनातील दुःखावर धर्मांनी सुचवलेला उपायही अशाच प्रकारचा वाटू लागतो. आमचं आयुष्य अनिष्टांनी भरलेलं आहे, हे जग दुःखांनी पुरेपूर भरलेलं आहे हे अगदी खरं आहे, आणि जगाची ओळख पटण्यापुरतं पुरेसं आयुष्य ज्याला लाभलेलं आहे असा कुणीही या सत्याचा इन्कार करणार नाही. पण ह्यावर जगातील धर्मांनी उपाय काय सुचवला आहे? ते म्हणतात हे जग काहीच नाही, या जगाच्या पलीकडे असं काहीतरी आहे की तेच वस्तुतः सत्य आहे. मुश्किल आहे ती इथेच. हा अघोरी उपाय आमच्या सर्वस्वावर वरवंटा फिरवणारा असतो. असा कसा हा उपाय? ह्याला उपाय कसं म्हणता येईल? मग काय सुटकेचा काहीच मार्ग नाही? त्यावर वेदांत म्हणतो की हे सगळे धर्म जो उपाय सुचवत आहेत तो अगदी बरोबर आहे, फक्त तो नीट समजून घ्यायला हवा. पुष्कळदा तो चुकीने समजला जातो, कारण त्यांना काय म्हणायचं आहे हे ते धर्म नीट स्पष्टपणे सांगत नाहीत. आपल्याला जर खरोखर कशाची आवश्यकता असेल तर ती म्हणजे हृदय आणि मेंदू या दोहोंच्या संमिलनाची. हृदय अर्थातच फार श्रेष्ठ गोष्ट आहे. जीवन उंचावणाऱ्या थोर प्रेरणा हृदयामधूनच पुरत असतात. नुसतीच बुद्धी हृदय मुळीच नाही, ह्यापेक्षा मुळीच बुद्धी नाही पण थोडं तरी हृदय आहे हे मी हजारदा पसंत करीन. ज्याला हृदय आहे त्याला जीवन शक्य आहे, प्रगती शक्य आहे, पण ज्याला नुसता मेंदूच आहे, हृदय मुळीच नाही, तो शुष्कतेच्या शापानी मरतो. पण त्याबरोबर हेही तितकंच खरं की जो केवळ आपल्या हृदयानेच चालवला जातो त्याच्यावर बरीच अरिष्ट ओढवतात, कारण त्याच्याकडून वेळोवेळी चुका होण्याची फार संभावना असते. म्हणूनच आपल्याला हृदय आणि बुद्धी या दोहोंची एकजूट हवी आहे, त्यांचा संयोग हवा आहे. माझ्या म्हणण्याचा अर्थ असा नाही की माणसानं आपल्या हृदयाची बुद्धीशी तडजोड करावी किंवा बुद्धीची हृदयाशी तडजोड करावी, तर प्रत्येकाच्या ठाई अनंत हृदय आणि भावना असोत आणि त्याचबरोबर अनंत प्रमाणात बुद्धी आणि विचारशक्तीही वसो.

0: अमरत्व.
1: आत्मा ही काही भौतिक शक्ती नव्हे, मानसशक्ती किंवा विचारशक्तीही नव्हे. तो मानसशक्तीचा किंवा विचारशक्तीचा निर्माता आहे. स्वतःच काही मानस किंवा विचारशक्ती नव्हे, तो देह घडवणारा आहे. स्वतःच काही देह नाही. कशावरून? उघडच आहे की देह कधी आत्मा असू शकत नाही. का नाही? कारण देह जड आहे, तो चैतन्यवान नाही. मेलेल्या माणसाचं कलेवर किंवा कसायाच्या दुकानातला मांसाचा तुकडा कधी चैतन्यवान असतो का? यावर प्रश्न विचारला जाईल, चैतन्य म्हणजे काय? त्याला उत्तर असं की चैतन्य म्हणजे प्रतिक्रिया शक्ती. आता आपण यात अंमळ खोल जाऊया. ही समोर एक सुरई आहे, ती मी पाहतो. आता मी पाहतो म्हणजे खरोखर काय घडतं? त्या सुरईपासूनचे काही प्रकाशकिरण माझ्या डोळ्यामध्ये शिरतात. त्या किरणांनी माझ्या बुबुळांमागच्या पडद्यावर एक चित्र पडतं. ते चित्र नेऊन माझ्या मेंदूला सादर करण्यात येतं. पण अजूनही सुरई पाहणं ही क्रिया झाली नाही. शरीरक्रियाशास्त्रज्ञ ज्यांना संवेदनावाहक ज्ञानतंतू म्हणतात, ते ज्ञानतंतू तो ठसा आत मेंदूपर्यंत घेऊन जात असतात. पण अजूनही पाहण्याची प्रतिक्रिया घडत नाही. मेंदूमधील मज्जा केंद्र तो ठसा मनात सादर करतं, मन प्रतिक्रिया करतं, आणि अशी ही प्रतिक्रिया होता क्षणीच ती सुरई माझ्या मनापुढे लखकन चमकते. म्हणजे ती माझ्या मनाला गम्य होते, म्हणजेच मला ती दिसते. यापेक्षाही एक अगदी आपल्या नेहमीच्या परिचयाचं उदाहरण घ्या, म्हणजे ही गोष्ट अधिक चांगल्या पद्धतीने समजेल. समजा की तुम्ही खूप एकाग्रपणे माझं भाषण ऐकत आहात आणि एक डास तुमच्या नाकाच्या शेंड्यावर बसला असून फक्त डासच देऊ शकतात अशी ती गोड सुखसंवेदना तो तुम्हाला देतो आहे. पण तुम्ही माझं बोलणं ऐकण्यात इतकं तल्लीन झालेलं आहात की तुम्हाला त्या डासोबांचं ते चावणं मुळी जाणवतच नाही. पण म्हणजे खरोखर काय बरं घडतं? तो डास तुमच्या कातडीला एके ठिकाणी चावला, तिथे कित्येक ज्ञानतंतू अर्थातच आहेत. त्या ज्ञानतंतूंनी ती विशिष्ट संवेदना मेंदूपर्यंत नेऊन पोहोचवली, मेंदूवर तिचा ठसाही पडला. पण तुमचं मन दुसरीकडे, म्हणजे माझं बोलणं ऐकण्यात गुंतलेलं असल्यामुळे त्यांनी प्रतिक्रिया केली नाही आणि म्हणून तुम्हाला त्या डासाचं चावणं जाणवलं नाही. नवा ठसा आत आला पण मनानं जर प्रतिक्रिया केली नाही तर आपल्याला त्याचा बोध व्हायचा नाही. पण मनाने प्रतिक्रिया करताच आपल्याला त्या ठशाचा बोध होतो, म्हणजेच आपण पाहतो, आपण ऐकतो, आपण अनुभवतो वगैरे. मनाची ही प्रतिक्रिया घडताच सांख्यांच्या शब्दात म्हणायचं झालं म्हणजे मेंदूपर्यंत आलेला तो ठसा उजळून ज्ञानाचं स्फुरण होतं. या एकूण प्रक्रियेमध्ये आपण बघितलं की हा ज्ञानाचा प्रकाश शरीर देऊ शकत नाही. कारण आपण पाहिलं की मनाचं त्या ठशाकडे लक्ष नसेल तर आपल्याला त्याचा बोध होऊ शकत नाही. अशा काही घटना ऐकण्यात येतात की जी भाषा एक व्यक्ती कधीच शिकली नाही ती भाषा काही विशिष्ट अवस्थेत ती व्यक्ती बोलताना आढळलेली आहे. या बाबतीत पुढे चौकशी करता असं निदर्शनाला आलं की तो माणूस आपल्या लहानपणीच ती भाषा बोलणाऱ्या लोकांच्या मध्ये राहिला होता आणि साहजिकच ते ठसे किंवा संस्कार त्याच्या मेंदूंवर राहून गेले होते. ते सगळे संस्कार तिथे साठवले गेले, काहीतरी कारण घडून पुढे मनाने त्यांच्यावर प्रतिक्रिया केली, तात्काळ ते जुने संचित संस्कार उजळून ज्ञानाचं स्फुरण झालं आणि तो मनुष्य ती भाषा बोलू शकला. पण यावरूनही परत हेच दिसून येतं की या साऱ्यासाठी नुसतं मन पुरेसं नाही. मन स्वतःच आणखी कोणाच्या तरी हातातील यंत्र किंवा साधन किंवा उपकरण आहे. या घटनेत त्या माणसाच्या बाबतीत असं घडलं की त्याच्या लहानपणी ती भाषा त्याच्या मनात सामावलेली होती पण तो मात्र हे जाणत नव्हता. पण अखेर अशी एक वेळ आली की त्याला तिची जाणीव झाली. यावरून हे सिद्ध होतं की मनाखेरीज आणखी कोणीतरी आहे. त्या माणसाच्या लहानपणी त्याच्या मनातील त्या कोणीतरी त्या शक्तीचा उपयोग केला नाही, पण तो मोठा होताच त्या अंतस्थ कुणीतरीनी संधी साधून त्या शक्तीचा वापर केला. सारांश, प्रथम आहे शरीर, द्वितीय आहे मन किंवा विचारांचं साधन, आणि तृतीय आहे त्या मनापलीकडे असलेला आत्मा.

0: तुमच्या प्रतिक्रिया कळवण्यासाठी या व्हॉट्सअप नंबरवर मेसेज किंवा कॉल करा. संपर्क क्रमांक 92 84 49 94 33. ऐकत रहा रेडिओ मन भावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.
1: हे शिवशंकर नमामि शंकर, शिवशंकर.

शिक्षण, माहिती, ज्ञान, मनोरंजनाने सजलेले सदाबहार कार्यक्रम ऐकायला विसरू नका. रेडिओ मनभावन 90.8 FM. Always heart touching.

0: 3 ऑगस्ट श्रीराम समर्थ। भगवंताशी एकरूप झाल्यावर सर्व आनंदच आहे। भक्त झाल्यावर माणूस ज्या आनंदात असतो तो आनंद वर्णन करून समजणार नाही। जिथे दुःखच नाही तिथे आनंद हा शब्द तरी सांगायला कोण असणार। अनन्य भक्त व्हावे आणि तो आनंद पहावा। भक्ताला सर्वच ठिकाणी आपण आहोत असे दिसते, म्हणजे सर्व चराचर वस्तू तो भगवत रूपच पाहत असतो। एखाद्या खोली सर्व बाजूंनी आरसे ठेवलेले असले तर कुठेही पाहिले तर आपल्याला काय दिसेल? आपल्या स्वतःशिवाय दुसरे काहीच दिसणार नाही। म्हणजे सर्व ठिकाणी एकभाव झाला तिथे दुःखाचे कारणच नाही, तिथे सर्वच आनंद असतो। त्याप्रमाणे भक्त भगवंताशी एकरूप झाला तिथे आनंदाशिवाय दुसरे काय असणार? जे याप्रमाणे जगात वावरतात ते आपल्या आनंदात राहूनही इतर लोकांप्रमाणे वागत असतात। तुकारामांनी अशा स्थितीत राहून लोकांना सन्मार्ग दाखवला, समर्थांनीही ती स्थिती सांभाळून सर्व जगाचा व्यवहार केला आणि इतर लोकांना आपल्या पदाला नेले। आपण कधी त्या आनंदाकडे जाण्याचा मार्ग पाहिलेला नाही, म्हणून ज्यांनी तो आनंद पाहिला आहे आणि जे सदैव त्या आनंदातच राहतात त्यांच्या सांगण्याप्रमाणे वागणे हे श्रेयस्कर आहे, म्हणजेच गुरुआज्ञेप्रमाणे वागावे। आपल्याला वाटाणा भेटला म्हणजे त्याच्यावर विश्वास ठेवून आपण चालतो, त्याप्रमाणे गुरुच्या वचनावर विश्वास ठेवून आपण वागावे म्हणजे आपले हित होते। एखाद्या अंधळ्या माणसाने साखर समजून जर मीठ खाल्ले तर ते खारट लागल्यापासून राहणार नाही। त्याप्रमाणे आनंद मिळेल या कल्पनेने आपण विषयाची संगत धरली पण त्यापासून दुःखच प्राप्त झाले। पुष्कळ वस्तू मिळाल्या तर त्याने पुष्कळ सुख मिळते असे मानणे हा भ्रम आहे। खरे किंवा पुष्कळ सुख म्हणजे कायमचे सनातन सुख होय। ते सनातन वस्तूपाशीच म्हणजे भगवंतापाशीच असते। भगवंताचे आपण झाल्यास सुखी होऊ। तोंड गोड करण्यासाठी तशी साखर खावी लागते, तसे आनंद प्राप्त होण्यासाठी नाम घ्यावे लागते। आपण प्रपंच दुसऱ्याचाच करतो, आपला करीतच नाही। एखाद्या शेतापेक्षा कुंपणालाच जास्त खर्च यावा त्याप्रमाणे आपण आपल्या मूळ स्वरूपापेक्षा आपल्या उपाधीचीच जास्त आरास करतो। आपण सर्व मिळवतो पण सर्व ठेवून जावे लागते। आपल्या फायद्याचे केले तरच आपला प्रपंच, भगवंताचे स्मरण तेवढाच आपला प्रपंच। आपण आईबापावर, नवरा बायकोवर, मुलाबाळांवर, नातेवाईकावर, शेजाऱ्या पाजाऱ्यावर सुखासाठी अवलंबून राहिलो तर सुखी होणार नाही। आपले दुःख किंवा यातना जर कोणी नाहीसा करीत नाही तर मग दुसरा कोणी आपल्याला सुख देईल ही कल्पना कशी खरी ठरेल? परमात्म्याचा आनंद अखंड मिळावा मी त्याचा भावे ही दृष्टी ठेवून नामस्मरण करावे। जानकी जीवन स्मरण, जय जय राम।
1: आत्मसाक्षात्कार होण्यासाठी अनेकांनी अनेक साधने सांगितली आहेत, त्या सर्वांमध्ये भगवंताच्या अस्तित्वाची जाणीव अखंडपणे टिकविणे हे सर्वोत्तम साधन होय। भगवंत आहे, तो माझ्याजवळ आहे, अगदी माझ्या हृदयात आहे, अशी जाणीव मनामध्ये टिकण्यास भगवंताचे सूक्ष्म चिंतन आवश्यक आहे।

0: सर्वांभोवती भगवत दर्शन.
1: आपण बघितलेलंच आहे की आपल्याला भोगावी लागणारी दुःख निवारण्याचा, त्यांचा प्रतिकार करण्याचा आपण कितीही आटापिटा केला तरी देखील आपलं अधिकांश आयुष्य दुःखांनी भरलेलंच राहतं यात शंका नाही. आमच्या पक्षीही दुःख खरोखरच अनंत आहेत असं म्हटलं तरी चालण्यासारखं आहे. मानव अनादि काळापासून ती दूर करण्याची, त्यावर उपाय योजण्याची धडपड करत आला आहे, पण सगळं काही आजही जसंच्या तसं आहे हे उघडच आहे. या दुःखावर मात करण्याचे आपण जितके जितके उपाय शोधून काढतो तितकी तितकी आपल्या या जगात आणखी कितीतरी दुःख गुप्तपणे दडून बसली आहेत असं आपल्याला आढळून येतं. आपण हेही बघितलं आहे की ह्या सगळ्या दुःखांवर एकमेव तोडगा म्हणजे ईश्वर होय अशी सर्व धर्मांची सांग आहे. सर्वच धर्म आपल्याला कंठरवानं सांगत असतात की आपण आजकालच्या व्यवहारपटू लोकांचं ऐकून हे जग आहे तसंच खरं मानून ते कवटाळलं तर मग आपल्या कपाळी दुःखाखेरीज आणखी काहीच असणं शक्य नाही. ह्याबरोबरच सर्व धर्म ठामपणे अशीही घोषणा करत असतात की हे जगच सर्व काही नाही, ह्या जगाच्या पलीकडे आणखी काहीतरी विद्यमान आहे. या पाच इंद्रियांच्या कोंडीत सापडलेलं जीवन, ह्या पंचभौतिक जगताच्या शिवारात घुटमळणारं जीवन म्हणजे काही अवघं जीवन नव्हे. खऱ्या अनंत जीवनाचा तो फक्त लहानसा तुकडा आहे. अथांग अपार जीवन समुद्राच्या पृष्ठभागावरील तो अगदी वरवरचा फेस आहे. त्याच्या मागे, त्याच्या पलीकडे ज्यात दुःखाचा रिघाव नाही असं ते अनंत जीवन विस्तारलेलं आहे. त्या अनंत जीवनाला, त्या अनंतालाच काही लोक गॉड म्हणतात, काही अल्ला म्हणतात, काही जिहोवा म्हणतात, काही जोव म्हणतात, तर काही त्याला आणखीच निराळं नाव देतात. वेदांती त्यालाच ब्रह्म म्हणतात. दुःखाच्या तावडीतून सुटण्याचा एकमेव मार्ग म्हणजे हे दुःखमय जगत ओलांडून त्याच्या पलीकडे जाणं हाच होय. हा धर्मांनी दिलेला कानमंत्र ऐकून पहिल्या प्रथम तरी आपल्याला असंच वाटतं की हे सगळे धर्म आपल्याला आत्महत्या करायला सांगत आहेत, त्यासाठी ह्या जीवनाचा त्याग करावा लागेल, म्हणजेच जगण्याचं थांबवावं लागेल. या उत्तरावरून मला त्या एका जुन्या गोष्टीची आठवण होते. एका झोपलेल्या माणसाच्या डोक्यावर एक डास बसला. तो डास मारण्याच्या इराद्यानी त्या माणसाच्या एका मित्रानं त्याच्या डोक्यावर असा एक तडाखा लावला की त्याने तो डास आणि तो झोपलेला माणूस दोघांचीही इतिश्री झाली. आमच्या जीवनातील दुःखावर धर्मांनी सुचवलेला उपायही अशाच प्रकारचा वाटू लागतो. आमचं आयुष्य अनिष्टांनी भरलेलं आहे, हे जग दुःखांनी पुरेपूर भरलेलं आहे हे अगदी खरं आहे, आणि जगाची ओळख पटण्यापुरतं पुरेसं आयुष्य ज्याला लाभलेलं आहे असा कुणीही या सत्याचा इन्कार करणार नाही. पण ह्यावर जगातील धर्मांनी उपाय काय सुचवला आहे? ते म्हणतात हे जग काहीच नाही, या जगाच्या पलीकडे असं काहीतरी आहे की तेच वस्तुत सत्य आहे. मुश्किल आहे ती इथेच. हा अघोरी उपाय आमच्या सर्वस्वावर वरवंटा फिरवणारा असतो. असा कसा हा उपाय? ह्याला उपाय कसं म्हणता येईल? मग काय सुटकेचा काहीच मार्ग नाही? त्यावर वेदांत म्हणतो की हे सगळे धर्म जो उपाय सुचवत आहेत तो अगदी बरोबर आहे, फक्त तो नीट समजून घ्यायला हवा. पुष्कळदा तो चुकीने समजला जातो, कारण त्यांना काय म्हणायचं आहे हे ते धर्म नीट स्पष्टपणे सांगत नाहीत. आपल्याला जर खरोखर कशाची आवश्यकता असेल तर ती म्हणजे हृदय आणि मेंदू या दोहोंच्या संमिलनाची. हृदय अर्थातच फार श्रेष्ठ गोष्ट आहे. जीवन उंचावणाऱ्या थोर प्रेरणा हृदयामधूनच पुरत असतात. नुसतीच बुद्धी हृदय मुळीच नाही, ह्यापेक्षा मुळीच बुद्धी नाही पण थोडं तरी हृदय आहे हे मी हजारदा पसंत करीन. ज्याला हृदय आहे त्याला जीवन शक्य आहे, प्रगती शक्य आहे. पण ज्याला नुसता मेंदूच आहे, हृदय मुळीच नाही, तो शुष्कतेच्या शापांनी मरतो. पण त्याबरोबर हेही तितकंच खरं की जो केवळ आपल्या हृदयानेच चालवला जातो त्याच्यावर बरीच अरिष्ट ओढवतात, कारण त्याच्याकडून वेळोवेळी चुका होण्याची फार संभावना असते. म्हणूनच आपल्याला हृदय आणि बुद्धी या दोहोंची एकजूट हवी आहे, त्यांचा संयोग हवा आहे. माझ्या म्हणण्याचा अर्थ असा नाही की माणसानं आपल्या हृदयाची बुद्धीशी तडजोड करावी किंवा बुद्धीची हृदयाशी तडजोड करावी, तर प्रत्येकाच्या ठाई अनंत हृदय आणि भावना असोत आणि त्याचबरोबर अनंत प्रमाणात बुद्धी आणि विचारशक्तीही वसो.

0: अमरत्व।
1: आत्मा ही काही भौतिक शक्ती नव्हे, मानसशक्ती किंवा विचारशक्तीही नव्हे, तो मानसशक्तीचा किंवा विचारशक्तीचा निर्माता आहे। स्वतःच काही मानस किंवा विचारशक्ती नव्हे, तो देह घडवणारा आहे, स्वतःच काही देह नाही। कशावरून? उघडच आहे की देह कधी आत्मा असू शकत नाही। का नाही? कारण देह जड आहे, तो चैतन्यवान नाही। मेलेल्या माणसाचं कलेवर किंवा कसायाच्या दुकानातला मांसाचा तुकडा कधी चैतन्यवान असतो का? यावर प्रश्न विचारला जाईल, चैतन्य म्हणजे काय? त्याला उत्तर असं की चैतन्य म्हणजे प्रतिक्रिया शक्ती। आता आपण यात अंमळ खोल जाऊया। ही समोर एक सुरई आहे, ती मी पाहतो। आता मी पाहतो म्हणजे खरोखर काय घडतं? त्या सुरईपासूनचे काही प्रकाशकिरण माझ्या डोळ्यामध्ये शिरतात, त्या किरणांनी माझ्या बुबुळांमागच्या पडद्यावर एक चित्र पडतं। ते चित्र नेऊन माझ्या मेंदूला सादर करण्यात येतं, पण अजूनही सुरई पाहणं ही क्रिया झाली नाही। शरीरक्रियाशास्त्रज्ञ ज्यांना संवेदनावाहक ज्ञानतंतू म्हणतात, ते ज्ञानतंतू तो ठसा आत मेंदूपर्यंत घेऊन जात असतात, पण अजूनही पाहण्याची प्रतिक्रिया घडत नाही। मेंदूमधील मज्जा केंद्र तो ठसा मनात सादर करतं, मन प्रतिक्रिया करतं, आणि अशी ही प्रतिक्रिया होता क्षणीच ती सुरई माझ्या मनापुढे लखकन चमकते, म्हणजे ती माझ्या मनाला गम्य होते, म्हणजेच मला ती दिसते। यापेक्षाही एक अगदी आपल्या नेहमीच्या परिचयाचं उदाहरण घ्या, म्हणजे ही गोष्ट अधिक चांगल्या पद्धतीने समजेल। समजा की तुम्ही खूप एकाग्रपणे माझं भाषण ऐकत आहात आणि एक डास तुमच्या नाकाच्या शेंड्यावर बसला असून फक्त डासच देऊ शकतात अशी ती गोड सुखसंवेदना तो तुम्हाला देतो आहे, पण तुम्ही माझं बोलणं ऐकण्यात इतकं तल्लीन झालेलं आहात की तुम्हाला त्या डासोबांचं ते चावणं मुळी जाणवतच नाही। पण म्हणजे खरोखर काय बरं घडतं? तो डास तुमच्या कातडीला एके ठिकाणी चावला, तिथे कित्येक ज्ञानतंतू अर्थातच आहेत। त्या ज्ञानतंतूंनी ती विशिष्ट संवेदना मेंदूपर्यंत नेऊन पोहोचवली, मेंदूवर तिचा ठसाही पडला, पण तुमचं मन दुसरीकडे म्हणजे माझं बोलणं ऐकण्यात गुंतलेलं असल्यामुळे त्यांनी प्रतिक्रिया केली नाही आणि म्हणून तुम्हाला त्या डासाचं चावणं जाणवलं नाही। नवा ठसा आत आला पण मनानं जर प्रतिक्रिया केली नाही तर आपल्याला त्याचा बोध व्हायचा नाही, पण मनाने प्रतिक्रिया करताच आपल्याला त्या ठशाचा बोध होतो, म्हणजेच आपण पाहतो, आपण ऐकतो, आपण अनुभवतो वगैरे। मनाची ही प्रतिक्रिया घडताच सांख्यांच्या शब्दात म्हणायचं झालं म्हणजे मेंदूपर्यंत आलेला तो ठसा उजळून ज्ञानाचं स्फुरण होतं। या एकूण प्रक्रियेमध्ये आपण बघितलं की हा ज्ञानाचा प्रकाश शरीर देऊ शकत नाही, कारण आपण पाहिलं की मनाचं त्या ठशाकडे लक्ष नसेल तर आपल्याला त्याचा बोध होऊ शकत नाही। अशा काही घटना ऐकण्यात येतात की जी भाषा एक व्यक्ती कधीच शिकली नाही ती भाषा काही विशिष्ट अवस्थेत ती व्यक्ती बोलताना आढळलेली आहे। या बाबतीत पुढे चौकशी करता असं निदर्शनाला आलं की तो माणूस आपल्या लहानपणीच ती भाषा बोलणाऱ्या लोकांच्या मध्ये राहिला होता आणि साहजिकच ते ठसे किंवा संस्कार त्याच्या मेंदूंवर राहून गेले होते। ते सगळे संस्कार तिथे साठवले गेले, काहीतरी कारण घडून पुढे मनाने त्यांच्यावर प्रतिक्रिया केली, तात्काळ ते जुने संचित संस्कार उजळून ज्ञानाचं स्फुरण झालं आणि तो मनुष्य ती भाषा बोलू शकला। पण यावरूनही परत हेच दिसून येतं की या साऱ्यासाठी नुसतं मन पुरेसं नाही। मन स्वतःच आणखी कोणाच्या तरी हातातील यंत्र किंवा साधन किंवा उपकरण आहे। या घटनेत त्या माणसाच्या बाबतीत असं घडलं की त्याच्या लहानपणी ती भाषा त्याच्या मनात सामावलेली होती, पण तो मात्र हे जाणत नव्हता। पण अखेर अशी एक वेळ आली की त्याला तिची जाणीव झाली। यावरून हे सिद्ध होतं की मनाखेरीज आणखी कोणीतरी आहे। त्या माणसाच्या लहानपणी त्याच्या मनातील त्या कोणीतरी त्या शक्तीचा उपयोग केला नाही, पण तो मोठा होताच त्या अंतस्थ कोणीतरीनी संधी साधून त्या शक्तीचा वापर केला। सारांश, प्रथम आहे शरीर, द्वितीय आहे मन किंवा विचारांचं साधन, आणि तृतीय आहे त्या मनापलीकडे असलेला आत्मा।

0: असा सुविचार वृक्ष फळ देतो, पण सावली देखील देतो. आपल्याकडूनही काही अधिक दिलं गेलं पाहिजे. ही उक्ती आपल्याला निस्वार्थपणे देण्याची प्रेरणा देते. जसं झाड स्वतःसाठी काहीच ठेवत नाही, तसं आपणही समाजासाठी काहीतरी योगदान दिलं पाहिजे. एक शिक्षक शिक्षण संपल्यानंतरही गावात मोफत शिकवणी घेतो. त्याचे विद्यार्थी मोठ्या पदांवर जातात आणि त्याचे योगदान समाजात सर्वत्र जाणवतं. तर मंडळी, वृक्ष फळ देतो पण सावली देखील देतो, आपल्याकडूनही काही अधिक.
1: श्रोते हो नमस्कार. आरोग्य मंत्र या कार्यक्रमात ऐकणाऱ्या सर्व श्रोत्यांचं स्वागत. श्रोते हो, आपण मागील भागात जाणून घेतलं पिण्याचे पाणी याबद्दल. याच कार्यक्रमाचा दुसरा भाग आजच्या कार्यक्रमात आज आपण जाणून घेणार आहोत पाणी अशुद्ध कसे होते. श्रोते हो, पाण्यात रोगजंतू मिसळणे म्हणजे पाणी अशुद्ध होणे. हे रोगजंतू मुख्यतः माणसाच्या आणि इतर प्राण्यांच्या विष्ठेमार्फत आपल्यापर्यंत येतात. नदी, झरे, तलाव या पृष्ठभागावरच्या पाण्यात रोगजंतूचे प्रमाण जास्त असते, कारण जमिनीवरच्या घाणीचा संबंध त्या पाण्याशी लवकर आणि सहज येतो. श्रोते, नद्यांमध्ये तर वरच्या गावाचे मैल पाणी सर्रास सोडले जाते, त्यामुळे रोगजंतू बरोबरच विषारी पदार्थ देखील. तसेच तलाव, विहिरीत कपडे भांडी धुणे, आंघोळ करणे, गुरे बसवणे यामुळे रोगजंतू मिसळतात. पाण्याचा मोठा साठा किंवा प्रवाह वाहता असेल तर थोड्याशा घाण पाण्याचा फारसा परिणाम होत नाही, पण घाण पाण्याचे प्रमाण जास्त असेल तर मात्र दुष्परिणाम आपल्याला दिसून येतात. श्रोते हो, या सर्व कारणांमुळे पृष्ठभागावरचे पाणी शुद्ध केल्याशिवाय वापरणे धोक्याचे असते. उत्तर भारतातल्या गंगा यमुनेसारख्या मोठ्या नद्यांचे पाणी देखील आता पिण्यास योग्य राहिलेले नाही, आणि ते केवळ घाणीमुळेच. श्रोते हो, जमिनीखालच्या आणि खडकाखालचे झरे मात्र सहसा दूषित होत नाही. खडकाच्या खालपासून पाणी उपसणाऱ्या बोअरवेलचे पाणी सरळ पिण्याजोगे शुद्ध असते. उघड्या विहिरीमध्ये दूषित पाणी किंवा घाण मिसळून पाणी खराब होण्याची शक्यता असते. मात्र या विहिरीत आतून बांधून कट्टा करून झाकल्या आणि आत उतरायला जर बंदी केली तर पाणी शुद्ध राहते. श्रोते हो, पाणी शुद्ध आहे हे कसे आपल्याला कळणार याबाबतीत आता आपण जाणून घेऊया. पाणी नुसत्या साध्या डोळ्यांनी पाहून शुद्ध आहे की अशुद्ध आहे हे सांगणे अवघड आहे. यासाठी प्रयोगशाळेत तपासणी करावी लागते. तपासणीसाठी सुमारे अर्ध्या लिटरच्या बाटलीत 10 ते 15 वेळा त्याच पाण्याने धुवून पाणी भरून 24 तासाच्या आत ते पाणी आरोग्य प्रयोगशाळेत पाठवावे लागते. यासाठी पक्के बूज असलेली बाटली निवडावी लागते. बहुतेक जिल्ह्यांच्या ठिकाणी अशा प्रयोगशाळा देखील आहेत, पण अधिक निश्चित माहितीसाठी जवळच्या आरोग्य केंद्रावर विचारावे लागते. श्रोते हो, प्रयोगशाळेत निरनिराळ्या तपासण्या करून पाण्याच्या नमुन्यात रोगजंतू आहेत काय, मैल पाणी मिसळते काय, ते पाणी पिण्याजोगे आहे की अशुद्ध आहे याचा अहवाल मिळतो. पटकीचे जंतू आढळण्यास तारेने कळवले जाते. तपासणी शक्य नसल्यास पाणी शुद्ध करून वापरावे लागते. आजच्या कार्यक्रमात आज आपण जाणून घेतलं पाणी अशुद्ध आहे की शुद्ध कसे ओळखावे या बाबतीत. श्रोते हो, याच कार्यक्रमाच्या पुढच्या भागामध्ये आपण जाणून घेऊया पाणी शुद्धीकरणाच्या पद्धती कोणत्या आहेत. तोपर्यंत ऐकणाऱ्या सर्व श्रोत्यांना सविता जाधवचा नमस्कार. श्रोते हो, आपण गेल्या काही भागामध्ये जाणून घेतोय स्वच्छ पाणी, स्वच्छ घर, निर्मळ परिसर. यामध्ये पिण्याचे पाणी, घर आणि परिसराची स्वच्छता, सांडपाण्याची विल्हेवाट आणि मलमूत्राची विल्हेवाट या बाबतीत. श्रोते हो, आजच्या शेवटच्या भागात आज आपण जाणून घेऊया चूल आणि धूर, तसेच डास, माशा याबाबत. श्रोते हो, लहान खिडक्या, धूर यामुळे कोंदटलेल्या घराची आपल्याला सवय झालेली असते. मुख्यतः स्त्रियांना रोज प्रदूषणाला नाहक तोंड द्यावे लागते. जेथे आता रॉकेलचा किंवा गॅसचा वापर होतो तेथे धुराचा त्रास अर्थातच नसतो, पण लाकूड फाटा वापरला तरी धूर होणार नाही अशा बिनधुराच्या चुली निघाल्या आहेत, आणि त्यात कमी इंधनातून जास्त उष्णता मिळते आणि धुरामुळे घरात कीटकांचे प्रमाण कमी राहते असे काही जणांचे मत आहे. तरी निर्धूर चुली चांगल्या आणि आवश्यक आहेत. डासांची निर्मिती पाण्याशिवाय होत नाही. सांडपाण्यावर वाढणाऱ्या डासामुळे हत्ती रोग, तर स्वच्छ पाण्यावर वाढणाऱ्या डासांमुळे मलेरिया फैलावतो. म्हणूनच शहरांपेक्षा ग्रामीण भागातच हिवतापाचे प्रमाण आपल्याला जास्त दिसून येते. जेथे बागायती शेती आहे, कालवे आहे, तलाव आहे, त्या ठिकाणी हिवतापाचे डास साहजिकच जास्त प्रमाणात निर्माण होतात. डासावर नियंत्रण ठेवायचे असेल तर सांडपाण्याची चांगली व्यवस्था लावणे महत्वाचे आहे. विशेषतः तळी, कालवे, विहिरी याबाबत मात्र औषध फवारणीऐवजी विशिष्ट प्रकारचे मासे सोडून खूप उपयोग होतात असे दिसून आले आहे. हे मासे अर्थात गप्पी मासे डासांच्या अळ्यांना खाऊन टाकतात. डासांच्या नियंत्रणासाठी DDT, BHC वगैरे औषधे फवारण्याचे काम सरकारतर्फे अधूनमधून चालतेच, पण हा एक केवळ पूरक प्रयत्न आहे. या औषध फवारणीचे कालांतराने दुष्परिणामही होतात. DDT हे औषध निसर्गात कायम टिकून राहते. जन्मलेल्या बाळाच्या शरीरावर त्यामुळे DDT अंश सापडायला सुरुवात झाली आहे. म्हणूनच याचा वापर आता मर्यादित केला जातो. मच्छरदाण्या, अंगाला लावायचे औषध, घरी वापरण्याच्या वस्तू परिणामकारक असतात, पण क्रयशक्ती वाढवल्याशिवाय या गोष्टी सर्वांच्या वापरात येणे अशक्यच आहे. माशा हे घाणीचे लक्षण आणि परिणामही आहेत. विष्ठेमार्फत होणारे सर्व रोग माशीच पसरवते. स्वच्छता राखल्याशिवाय माशा हटत नाही. उघडे अन्न, उघड्यावरील विष्ठा, केर कचरा या सर्व गोष्टींचा बंदोबस्त केल्यावरच माशावर नियंत्रण राहू शकते. त्यामुळे बऱ्याच प्रमाणात हा प्रश्न राहणीमानाशी निगडीत आहे. श्रोतेहो, आपणही या घाणीच्या साम्राज्यापासून कोसू दूर राहून आरोग्य सुधारूया आणि रोगराई देखील दूर पळूया. प्रथम आपण

घेतो त्याचा देखील दुष्परिणाम आपल्याला दिसून येतोय. श्रोतेहो, जिथे एकीकडे भरपूर पाणी तर एकीकडे दुष्काळ, एकीकडे पूर येतो तर एकीकडे मात्र कोरडाई असते. निसर्गाचा समतोल ढासळतोय, पर्यावरणाचं तंत्रच बिघडलेलं आहे. यामुळे आपण आपल्या निसर्गाशी मैत्री करूया, निसर्गाचं देखील आपण जतन करूया आणि सोबत सोबत आपल्या आरोग्याचं देखील. तेव्हा आज आपण इथेच थांबूया. पुढच्या भागामध्ये आपण जाणून घेऊया शरीर शास्त्र याविषयी. तोपर्यंत सविता जाधवजा नमस्कार.